श्रोतो सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौरदिनांक 2 श्रावण शके 1948 अर्थात 24 जुलै 2026. श्रोतो, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

झाले आहेत. प्रसारिकेत आहोत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वेदमूर्ती मोरेश्वर घेसास गुरुजी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं सरस्वती सूक्त.

वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं सरस्वती सूक्त आपण ऐकलं. मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित कुमार गंधर्व वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेली बाळ कोल्हटकर यांची उपाळी. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: क्षेत्रातच आपण पंडित कुमार गंधर्व वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेली भूपळी आपण ऐकलीत. रचना होती बाळ कोल्हटकर यांची, तर संगीत होतं वसंत देसाई यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पोडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत जनाबाई यांची भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे बाळ पळसुले यांचं.
1: Yeah.

अक्षर मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या सुरात संत नामदेव महाराजांची भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे श्रीधर फडके यांचं.

श्रीदेव मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील अशोकजी परांजपे यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंच.

श्रुतीवरतच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत निजून होतं श्रीनिवास खळे यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात समूह स्वरातील देशभक्तीपर गीतरचना.

0: श्रोतोआता आपण रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात साने गुरुजी यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं आप्पा वढावकर यांचं. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. श्रोतो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवणीय दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात अतिघन फळबाग लागवड याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांची संकलित माहिती.
1: अतिघन फळबाग लागवड. रामराम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, अतिघन लागवड म्हणजे एकरी जास्तीत जास्त झाडे बसवून सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, जमीन व इतर संसाधने तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन व नफा मिळवणे म्हणजेच अतिघन लागवड असे म्हणता येईल. सर्वसाधारण अंतरापेक्षा लागवडीचे अंतर अर्धे केल्यास म्हणजे 10x10 मीटर अंतराऐवजी 5x5 मीटर अंतर केल्यास दुप्पट झाडे बसतात. यास गहन लागवड म्हणता येईल आणि त्याही पुढे जाऊन 1.5x3 मीटर किंवा 2x1 मीटर असे अंतर बरेच कमी केल्यास एकरी झाडांची संख्या 8 ते 10 पट जास्त होते. त्यास अतिघन लागवड असे म्हणतात. अतिघन लागवड करताना ही लागवड औरस चौरस न करता आयताकृती पद्धतीनेच करावी. म्हणजे एकीकडून अंतर कमी ठेवावे तर दुसरीकडून सर्वसाधारण अंतर ठेवून दक्षिणोत्तर ओळी झाल्यास दिवसभर झाडांना सूर्यप्रकाशाचा अति चांगला उपयोग करून घेता येतो. या अतिघन फळबागेच्या व्यवस्थापनात गरजेप्रमाणे बुटक्या जातीची निवड करावी. 10 वर्षांनंतर वाढ नियंत्रकाचा वापर करावा. योग्य वेळी योग्य प्रकारे छाटणी करावी. माती व पाणी परीक्षण करावे. अतिघन लागवडीचे फायदे: सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग होतो. कार्बन डायऑक्साईड जड असल्यामुळे वातावरणात खालच्या थरात जास्त असतो. बाग लवकर फळात येते. अंतर मशागतीस सोयीस्कर अशी ठरते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सहज करता येतो. लवकर आर्थिक उत्पादन मिळते. फवारणी, खते देणे, फळांची अंतर्गत वाहतूक इत्यादी कामे ट्रॅक्टरने सहज करता येतात. फळांची निर्यात योग्य गुणवत्ता येण्यासाठी वेगवेगळे उपाय जसे विरळणी, काढणी इत्यादी सहज करता येतात. अतिघन लागवडीचे काही तोटे देखील आहेत. जसे फळबाग उभारणीसाठी सुरुवातीला जास्त खर्च लागतो. बागेचे आयुष्यमान तुलनेने कमी असते. दरवर्षी छाटणी आवश्यक असते. झाडाचे घेर नियंत्रण थोडे खर्चिक होते. तांत्रिक मनुष्यबळाची गरज लागते. आंबा व चिकू लागवडीसाठी साधारणतः 1x1x1 मीटर व इतर फळझाडांसाठी 2x2x2 फूट खड्डा खोदून भरून घेणं आवश्यक असतं. अतिघन लागवडीत दोन झाडातील अंतर अतिशय कमी असल्याने जेसीबी यंत्राने 1 मीटर रुंद व 1 मीटर खोल नाली खोदून घ्यावी. जमीन हलकी असेल तर 60% गाळ आणि 40% मुरमाड माती अशा मिश्रणाने नाली भरून घ्यावी. अतिघन लागवड केलेल्या बागेत दरवर्षी संपूर्ण ऊसाचे पाचट, वाळलेले गवत, साळीचे, तणसाचे आच्छादन करावे. आच्छादन करताना त्यात शिफारशीत कीडनाशक पावडर धुरळावी जेणेकरून वाळवीचा त्रास होणार नाही.
0: श्रोतोआता आपण कृषीवाणी या सत्रामध्ये अतिघन फळबाग लागवड याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. याबरोबर आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. श्रोता, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूया ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा चौथा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण काही महत्वाचे प्रश्न, समज, गैरसमज याबद्दल बोलणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण मेनोपॉज, त्याची लक्षणं आणि त्यासाठी दिले जाणारे उपचार याबद्दल बोललो. आज आपल्याला काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. दवाखान्यामध्ये अनेक महिला एक प्रश्न विचारतात, डॉक्टर आता पाळी बंद झाली आहे म्हणजे मी आजारी आहे का? याचं उत्तर स्पष्ट आहे, मेनोपॉज हा आजार नाही तर तो स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे. मेनोपॉज नंतर झालेला रक्तस्राव सामान्य आहे का? नाही. पाळी पूर्णपणे बंद झाल्यानंतर जर रक्तस्राव होत असेल तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का? पेरीमेनोपॉजल पिरियडमध्ये क्वचित एखाद्या वेळेला ओव्हरीतून अंडबीज फुटू शकते, त्यावेळेला प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. पण मेनोपॉज म्हणजे सलग एक वर्ष पाळी बंद झाल्यानंतर मग मात्र गर्भधारणा होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. हॉट फ्लॅशेस किंवा गरम लाटा आयुष्यभर राहतात का? काही वर्षांनंतर हॉट फ्लशेसचा प्रभाव अतिशय कमी होतो, परंतु अनेक स्त्रियांमध्ये हॉट फ्लशेस 3 ते 5 वर्षांपर्यंत सुद्धा राहू शकतात. लैंगिक जीवन मेनोपॉज नंतर संपतं का? अजिबात नाही. अनेक स्त्रियांना या काळामध्ये वजायनामध्ये कोरडेपणा किंवा वेदना जाणवू शकतात, परंतु योग्य उपचार पद्धती, समुपदेशन आणि पती पत्नीमधील मोकळा संवाद यामुळे समाधानकारक वैवाहिक जीवन नक्कीच जगता येतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी धोकादायक आहे का? हा एक गैरसमज आहे, परंतु हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही योग्य रुग्ण निवडून योग्य कालावधीसाठी आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दिली तर ती सुरक्षित आणि उपयुक्त ठरू शकते. तसेच हाडांची झीज कमी होण्यासाठी देखील हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा नक्कीच उपयोग होतो. कॅल्शियमच्या गोळ्या प्रत्येकाने घ्याव्यात का? नाही, परंतु आहार, वय, तपासण्या आणि इतर आजार याचा संपूर्ण विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यास काहीच हरकत नाही. मेनोपॉज नंतर स्त्रीच्या आयुष्य उताराला लागते. खरं सांगायचं तर अनेक महिला या काळामध्ये नवीन शिक्षण, व्यवसाय, समाजकार्य किंवा छंद सुरू करतात आणि अधिक आत्मविश्वासाने जगतात. चिडचिड म्हणजे स्वभाव बिघडला आहे किंवा काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे? अजिबात नाही. हार्मोन मधील बदल, झोपेचा अभाव, मानसिक ताण यामुळे देखील चिडचिड होऊ शकते. मेनोपॉज झाला म्हणजे आता काही डॉक्टरकडे जाण्याची गरजच नाही? नाही. याच काळामध्ये अनेक महत्वाच्या शारीरिक तपासण्या असतात आणि त्या करून घेतल्याच पाहिजेत. प्रिय श्रोते हो, या प्रवासात कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची आहे. पतीने पत्नीच्या बदललेल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेला समजून घ्यावे. मुलांनी आईची चिडचिड किंवा थकवा याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता तिची साथ द्यावी. एका प्रेमळ शब्दानं आणि थोड्या सहकार्यानं या काळातील अनेक अडचणी नक्कीच कमी होऊ शकतात. आता कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक महिलेसाठी काही महत्वाचा संदेश मी देऊ इच्छिते. मेनोपॉज हा आजार नाही, तो आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची काळजी घेणे ही स्वार्थी नसून आपली जबाबदारी आहे. दररोज 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा. आहारामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स, फळं, भाज्या आणि व्हिटॅमिन डी याचा समावेश करा. धूम्रपान, कुठल्याही प्रकारचा तंबाखू, मिश्री, मद्यपान यांचा वापर टाळा. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. रक्तदाब, मधुमेह, स्तन तपासणी, पॅपस्मिअर आवश्यक असल्यास हाडांची तपासणी विसरू नका. कोणताही त्रास सहन करत बसू नका, कारण जवळपास बहुतेक समस्यांवर प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हार्मोन्स किंवा इतर औषधे सुरू करू नकात. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मैत्रिणींशी, कुटुंबांशी, डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला. माहिती हीच भीती.

0: वरची सर्वोत्तम औषध आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मेनोपॉज हा आयुष्याचा शेवट नाही, तर नव्या दम्यानं, नव्या आत्मविश्वासानं, ऊर्जेनं आणि नव्या आरोग्यदायी जीवनाची ती सुरुवात आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागात आपण इंजिनियर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे पाहू. इंजिनियर हे तंत्रज्ञान आणि विकासाचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांची मोठी भूमिका असेल. सिव्हिल इंजिनियर पाणी बचत करणाऱ्या आणि ऊर्जा कार्यक्षम इमारती तयार करू शकतात. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून घर बांधू शकतो का यावर मार्गदर्शन सिव्हिल इंजिनियर चांगल्या पद्धतीने करू शकतात. इलेक्ट्रिकल इंजिनियर सोलर किंवा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात काम करू शकतात. सोलर एनर्जीचा वापर करून बचतीचे अनेक मार्गही इंजिनियर दाखवू शकतो. सध्याच्या काळात आपण पाहतोच आहोत की युद्धजन्य परिस्थितीमध्ये गॅसची बचत करणे किती महत्वाचे आहे. अशावेळी ज्यांच्याकडे सोलर एनर्जी तयार करता येते असे संयंत्र आहे अशा घरातून इंडक्शन ओव्हन सारख्या अनेक वस्तू वापरून घरगुती स्वयंपाकामध्ये सुद्धा गॅसची बचत होऊन खूप मोठी मदत झाली आहे. मेकॅनिकल इंजिनियर कमी प्रदूषण करणारी यंत्रणा तयार करू शकतात. एखादे गाडीचे मॉडेल तयार करताना कमीत कमी प्रदूषण कसे होईल हे मेकॅनिकल इंजिनियर पाहू शकतात. सॉफ्टवेअर इंजिनियर डिजिटल सोल्युशन्सद्वारे कागदाचा वापर कमी करू शकतात. स्मार्ट सिटी, स्मार्ट ट्रॅफिक आणि ऊर्जा व्यवस्थापन यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होऊ शकते. इंजिनियरांनी विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधणारे उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. गेल्या काही दिवसात आपण आपल्या देशाचे पर्यायाने पृथ्वीचे भविष्य ज्यांच्या हातात आहे अशी पुढची पिढी जी आत्ता लहान मुलं आहेत ती मुलं आणि त्यांच्या भोवती असणारे आपण सर्वजण पर्यावरण संरक्षणासाठी कसे आपले पुरेपूर योगदान देऊ शकतो हे पाहिले. पर्यावरण वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनांचीच गरज नसते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षेत्रात आपल्या दैनंदिन कामात छोटे छोटे बदल केले तरी मोठा परिणाम घडू शकतो. मुलं, शिक्षक, पालक, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट प्रत्येक जण आपल्या व्यवसायातून जीवनशैलीतून पर्यावरणासाठी योगदान देऊ शकतो. समाजातील प्रत्येक घटकाने ठरवले पाहिजे की आपण स्वतःपासून सुरुवात करून आपल्या भोवती असलेले पर्यावरण निसर्गाचा समतोल राखून कसे चांगले करू शकतो. हा गोवर्धन पर्वत आपण सर्वांनी मिळून उचलला पाहिजे. कुणा एकाच्या प्रयत्नाने हे होणे नाही. निसर्ग वाचवणे ही फक्त आपली जबाबदारी नाही तर पुढच्या पिढीसाठी दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. चला आजपासूनच आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात चांगल्या सवयी लावून घेऊया. सुरुवात घनकचरा व्यवस्थापन म्हणजेच कचरा वर्गीकरण यांनी करूया. प्लास्टिक वेगळे ठेवूया आणि एकत्रितरित्या महिन्यातून एकदाच रिसायकलरकडे देऊया. नमस्कार
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: ऐकूयात कार्यक्रमांची रूपरेषा, पंततपूर्वी जाहिरात संदेश.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर बीड. कॉल 94 200 25 052 आणि 99 70 84 20 14.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
5: PM जय. अब गरीबों की जय बन गई है.

0: परिसर कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संस्कृत बातम्या.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: सचिन ज्वेलर्स, नाता सोनेरी नाता विश्वासाचं। अहो खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण। सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून। खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा। ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख। सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड।
3: श्रोत ऐकूयात कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेले ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। सकाळी 10:30 महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व। आज या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिनानिमित्त प्राचार्य डॉक्टर संध्या आयस्कर यांची अपर्णा कोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। निवेदन असेल अपर्णा कोपटीकर यांचं, तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे। सकाळी 11 वाजता गातार आहे मीरा दिल हा कार्यक्रम। दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम। वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू। सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझा वर माझ्याशिवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।

रात्री 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू। तर श्रोते, आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली, तसंच आमची नेहमीची बातमी तर नेहमीच्या वेळेत आकाशवाणी दिल्ली केंद्र, आकाशवाणी मुंबई केंद्र आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षित करू। एफ एम सेवेचं हे बीड केंद्र आहे, सकाळचे ठीक 7 वाजलेत। श्रोते, ऐकूयात

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार मीडिया विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यात पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी, खरीप पिकाबाबत कृषी विभागाचा सल्ला, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांची विशेष अंमलबजावणी, जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग, नागरिकांच्या शंकांचं निरसन करण्याचं आवाहन आणि जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार कार्यालयातील कार्यालयामार्फत उपलब्ध प्रशिक्षण आणि रोजगाराची संधी. आता ऐकूयात घडामोडी विस्तारानं. शेतकरी, बीड जिल्ह्यामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप पिकाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांच्या वाढीवर पावसाअभावी परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं शेतकऱ्यांना शेतातील ओलावा जपणं, तण नियंत्रणावर भर देणं आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पुढील शेतीतील कामं करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच कोणतीही अडचण आल्यास जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेतकऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्राधान्य देत बीड जिल्ह्यामध्ये शाळांच्या परिसरामध्ये वाहतूक नियमांची विशेष अंमलबजावणी करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांकडून शाळांसमोर वेगमर्यादेचं पालन, नो पार्किंग नियमांची अंमलबजावणी, तसंच हेल्मेट आणि सीट बेल्ट वापराबाबत जनजागृती केली जात आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत आणणं आणि नेणे तसंच वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. शेतकरी, बीड जिल्ह्यामध्ये महावितरण विभागाकडून स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी जनजागृती आणि माहिती देण्यावर भर दिला जात आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची अचूक नोंद, बिलातील पारदर्शकता आणि ऊर्जा व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणतीही शंका असल्यास महावितरणच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे. श्रोतो, बीड जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवक युवतींसाठी विविध कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करून प्रशिक्षण आणि रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार कार्यालयाशी संपर्क साधावा असं प्रशासनानं म्हटलं आहे. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोतो, आज 24 जुलै उष्णता अभियांत्रिकी दिन. दरवर्षी 24 जुलै रोजी हा दिवस पाळला जातो. हा दिवस इलेक्ट्रॉनिक उपकरणं, ऊर्जा प्रकल्प आणि विविध यंत्रांमध्ये उष्णतेचं व्यवस्थापन करणाऱ्या अभियंत्याच्या कार्यांचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम 2014 मध्ये अॅडव्हान्स्ड थर्मल सोल्युशन या संस्थेने सुरू केला होता. श्रोतो, आज 24 जुलै आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर दिवस अर्थात आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिन. स्वतःच्या आरोग्याची आणि मानसिक तसंच शारीरिक काळजी घेण्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. वेळेचा योग्य उपयोग करणारी व्यक्तीच भविष्यात घडते, कारण आजची कृती उद्याचे यश ठरवते. या संदेशासह आजचा नमस्कार मीडिया कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. नमस्कार मीडिया कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगराज बच्चे आणि लेखन सौजन्य होतं नितीन क्षीरसागर यांचं. नमस्कार.

0: 27.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:05 झाले आहे.
2: साठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:03 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

0: श्रोत्यांना नमस्कार. बीड हा कार्यक्रम ऐकलात? नमस्कार. बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर. सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99223654 आणि 97637909.

0: रसिकश्रोत्यांसाठी रसिकश्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी बीड केंद्र
1: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेयानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक, पंतप्रधानांची घोषणा. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं 26 दिवस

0: दिवसांपासूनचं उपोषण मागे. आंदोलकांवर कारवाईच्या निषेधात पुकारलेल्या बंदला विभागात संमिश्र प्रतिसाद. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी, विजया रहाटकर यांचं प्रतिपादन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना कालपासून स्कॉटलंडमध्ये प्रारंभ आणि पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी काल सामाजिक माध्यमावरच्या संदेशात यासंदर्भातल्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं सांगितलं. ते म्हणाले,
1: फास्ट ट्रॅक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा.
0: पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित प्रभावानं एक जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. दरम्यान शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर जलदगती न्यायालय स्थापन करणं हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही या पक्षानं केली आहे. या प्रकरणी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. चर्चेच्या माध्यमातूनच ही कोंडी फुटू शकते असं डॉ सिंह यांनी नमूद केलं. यासाठी सरकारच्या वतीनं आतापर्यंत आंदोलकांना 4 वेळा चर्चेचा प्रस्ताव पाठवल्याचं सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2: सरकार की ओर से चर्चा के लिए हम हर समय तैयार है. सरकार के दरवाजे खुले हैं. 4 मरतबा हमारी ओर से औपचारिक तौर पर ऑफर जा चुका है, पेशकश जा चुकी है इन छात्र बंधुओं से, इनके प्रतिनिधियों से बातचीत करने के लिए, चर्चा करने के लिए, प्रत्येक विषय को लेकर के, आंदोलन के विषय को लेकर के और उसके साथ साथ जुड़े अन्य विषयों को लेकर के भी चर्चा के लिए सरकार तैयार रहेगी और जितना समय चर्चा के लिए लाजिम होगा उतना हम देने को भी तैयार है और धीरे धीरे हम इसी चर्चा के माध्यम से समाधान की ओर बढ़ सकते हैं.
0: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपलं 26 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण काल मागे घेतलं. काल रात्री गुरुग्राममधल्या एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वांगचुक यांना शुभेच्छा देत प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कालही नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. विरोधकांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कालही संसदेच्या दोन्ही सदनात केलं. मात्र गदारोळ सुरू राहिल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. नवी दिल्लीत CJP नं संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. हजारे यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं मत हजारे यांनी मांडलं. विद्यार्थ्यांच्या समर्थनात त्यांनी 2 तास मौन व्रत आंदोलनही केलं. दरम्यान यासंदर्भात मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत 18 ते 22 जुलै दरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईच्या निषेधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या वतीनं परवा 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. दरम्यान या संपूर्ण घटनाक्रमाच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीनं काल बंद पुकारला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजीनगर इथं अनेक भागातली व्यापारी प्रतिष्ठानं बंद दिसून आली. लातूर शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. नांदेड इथंही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. हिंगोली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला.

0: परभणी जिल्ह्यात व्यापारी वर्ग आणि शैक्षणिक संस्थांनी बंद पाळला. परभणीतही बाजारपेठा बंद होत्या तर काही शाळांनी सुटी जाहीर केली होती. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी असून त्यांच्या तक्रारीकडे संविधानात्मक भूमिकेतून पाहिलं जावं असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी केलं आहे. काल पुण्यात यशदा इथं पाठलाग आणि सायबर पाठलाग प्रतिबंध विषयावरील जनजागृतीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पाठलाग आणि सायबर पाठलाग हा दंडनीय गुन्हा असून महिलांनी या समस्येचा प्रतिकार करून वेळीच तक्रार दाखल करावी असं रहाटकर यांनी सांगितलं. आषाढी एकादशीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. काल संतांच्या पालख्या वाखरीत दाखल झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात बाजीराव विहीर इथलं रिंगण काल मोठ्या उत्साहात पार पडलं. या वारीदरम्यान राबवलेल्या चरणसेवा उपक्रमाचा आज समारोप होत आहे. यंदा या उपक्रमात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेडसह राज्यभरात 14 जिल्ह्यातल्या 4,96,000 अधिक वारकऱ्यांनी चरणसेवा तसंच आरोग्य सेवा करण्यात आली. या उपक्रमात 164 आरोग्य संस्था, 7,538 स्वयंसेवक, 11,331 डॉक्टर तसंच वैद्यकीय विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात गुंठेवारी भागातली बांधकामं नियमित करून घेण्यासाठी 31 जुलैपर्यंत सवलत देण्यात आली आहे. नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन आपली बांधकामं नियमित करून घेण्याचं आवाहन विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केलं आहे.
1: शासनाने गुंठेवारीमध्ये 90% सूट दिलेली आहे. त्याच्या शेवटच्या तारीख जुलै 31 आहे आणि आतापर्यंत 90%+ जास्त लोक या योजनेचा फायदा घेतलेले आहे. या योजनेचा मुदतवाढ मिळणार नाही आणि यानंतर थेट 50% रक्कम भरावा लागतो. त्यामुळे आज फक्त 10% रक्कम भरून आपल्या अनाधिकृत झालेलं औद्योगिक असेल, रहिवासी असेल, कमर्शियल असेल, या सर्व विकास नियमानुकूल होणार आहे.
0: विकसित भारत या संकल्पनेच्या धर्तीवर विकसित हिंगोली घडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं हिंगोली जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथं महिला बचत गटाच्या 9 लाख रुपयांची बॅग काल चोरीस गेली. जाफराबाद रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या खुंटेफळ साठवण तलावामुळे बाधित होणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाला आता गती देण्यात येत आहे. संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी पुनर्वसनासाठी पुढे येणाऱ्या कुटुंबांची माहिती गोळा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील असुलवाडी इथं सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं आयोजित वनमहोत्सवाचं काल उद्घाटन झालं. या वनमहोत्सवानिमित्त रोप आपल्या द्वारी या अभियानांतर्गत वृक्षारोपण करणाऱ्यांना रोप पुलवणी जाणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील 133 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी दक्षता घेण्याची सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातही पात्र आणि लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डे यांनी केलं आहे. झिम्बाब्वे विरुद्धचा पहिला T20 क्रिकेट सामना भारतानं 7 गडी राखून जिंकला. काल झिम्बाब्वेत हरारे इथं झालेल्या सामन्यात यजमान संघानं प्रथम फलंदाजी करत 7 बाद 125 धावा केल्या. भारतीय संघानं हे लक्ष 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 षटकात साध्य केलं. 3 सामन्यांच्या मालिकेतले पुढचे 2 सामने उद्या आणि परवा होणार आहेत. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना कालपासून प्रारंभ झाला. स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं झालेल्या नेत्रदीपक सोहळ्यात या स्पर्धेचं उद्घाटन झालं. उद्घाटन समारंभात 125 खेळाडूंच्या भारतीय पथकाचं नेतृत्व मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन यांनी केलं. या स्पर्धा 10 दिवस चालणार आहेत. हवामान. नाशिक शहरासह जिल्ह्यात गोदावरीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागात पूल पाण्याखाली जाऊन काही गावांचा संपर्क तुटला आहे. सुरगाणा तालुक्यात 42 वर्षीय इसमपुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक, पंतप्रधानांची घोषणा. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी, विजय रहाटकर यांचं प्रतिपादन. आणि 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
2: FM बँड 101.7 मेगाहर्ट्ज वर
3: आकाशवाणी बीड केंद्र सकाळ

0: चे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99223654 आणि 97667909027.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98238552852.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.
3: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
1: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण. तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
6: आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रुती हो, खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत नेतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते.
7: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी.
6: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलीळ या साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोता सहक्षिप्त करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, स्वरातून साधना, साधनेतून संस्कार आणि संस्कारातून घडणारी पिढी हे संगीताचं खरं सौंदर्य आहे. आपल्या आवाजाइतकाच आपला अभ्यास, आपलं संशोधन आणि अध्यापनातून संगीत समृद्ध करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे या मॅम ज्या आहेत, त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे आणि एक संगीत क्षेत्रातली जी चळवळ आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या संगीत क्षेत्रातील चळवळीसाठी कशा पद्धतीनं त्या कार्य करतात आणि हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी किती प्रयोगशील प्रयत्न करतात, याचविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आज निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा आणि त्यावरच आपण जगतोय की काय असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासनं तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेलं तर खूप मोठा आहे, पण थोडक्यात जर तुम्ही सांगायचं झालं तर काय सांगाल?
1: आपली चित्रपट संगीताची परंपरा खूप मोठी आहे आणि नेहमी मी दाखला देते, कारण हे माझं म्हणणं नाहीये तर प्रख्यात संगीततज्ज्ञ फार मोठे विशेषज्ञ होते आमचे डॉक्टर अशोक रानडे सर. त्यांनी एके ठिकाणी हे सांगितलंय की आपलं जे चित्रपट संगीत आहे आणि विशेषतः आपलं जे हिंदी चित्रपट संगीत आहे ते खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे. अच्छा. कारण ते लोकांनी निर्माण केलं आणि लोकांच्या ओठी ते रुळतं आहे अनेक वर्ष. आपण लहानपणापासून ते अगदी आपल्या वृद्धत्वापर्यंत ती हिंदी गाणी आपली काही साथ सोडत नाहीत. आणि आजही तो जो सुवर्ण काळ होता, म्हणजे 50s गाणी, 60s गाणी, 70s दशकातली गाणी, त्या सुवर्ण काळात खूप अतिशय मोलाचं काम झालेलं आहे आणि त्यावर आजची पिढी उभी आहे. आजचे संगीतकार त्यावर उभे आहेत, आजचे गायक त्यावर उभे आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून एक तो इतिहास घडवला आणि मग ते अगदी राजा हरिश्चंद्र पासून जो आपला इतिहास आहे, आधी मोकपट होते मग बोलपट आले आणि 1934 मुळात पार्श्वगायन सुरू झालं. त्यानंतर मग उसना आवाज देणं, म्हणजे मग तिथे दोन भूमिका वेगळ्या झाल्या की गायिका वेगळी किंवा गायक वेगळा आणि नट वेगळा. आधी गायक नटच होते, त्यामुळे नंतर ह्या दोन भूमिका झाल्यावर खऱ्या अर्थाने गायिकांचा प्रवेश झाला, खऱ्या अर्थाने गायकांचा प्रवेश झाला, तेव्हा संगीतकारांना चांगलं काम आणखीन करता येऊ लागलं. नाहीतर संगीतकाराला छान चाल सुचली तरी उपयोग नाही, कारण जो समोर आहे तो नट गायक आहे आणि तो गाणे शिकलेला नाहीये. त्यामुळे मग आपोआप तडजोड ही करायला लागणार, कारण त्यांना जर वाटलं की इथे या वरच्या स्वरापर्यंत मला ही चाल न्यायची, पण त्या नटाचा गळाच तसा तयार नाहीये, मग कुठेतरी तडजोड करा, मग ती चाल सोपी करा. या सगळ्या प्रकारात त्यांच्या प्रतिभेवर मर्यादा येत होत्या.
0: अच्छा.
1: त्या मात्र नंतर दूर होत गेल्या, कारण उत्तम शिकलेले चांगले गायक आपल्याला लाभायला लागले आणि तिथून ही पहिला हा ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणू किंवा मोठा एक संक्रमण म्हणू, ते संक्रमण इथं प्रथम झालं. आणि जसजसे विषय चित्रपटांचे बदलत गेले तसतशी गाणी आणि संगीताची जातकुळीही बदलत गेली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषय होते बघा, म्हणजे अगदी कोणी जोखीम पत्करली नाही. आपली भारतीय जनता अतिशय श्रद्धाळू आहे आणि त्यामुळे राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद असे सगळे पौराणिकच विषय घेऊन सिनेमे निघाले, त्यामुळे आपोआप संगीत त्या पद्धतीचं होतं. हळूहळू हा जो बदल झालाय ना, तो पौराणिक ते सामाजिक, सामाजिक ते कौटुंबिक असा हा बदल होत गेला.

0: त्यातून संगीताची जातकुळी बदलत गेली आणि मग ही सगळी आव्हानं त्या त्या गीतकारांनी संगीतकारांनी पेलली आहेत. आधी अगदी भक्तिरस प्रधान गाणी होती, मग जे आपण म्हणतो डेमार सिनेमे होते, काही ऍक्शनपट होते, त्यात संगीताला असा वाव नव्हता, पण तरीही त्यात एक मारधाडीची का होईना गाणी होती. हळूहळू हा सगळाच बदल जो होत गेलेला आहे की अरे नाही, देवदेवता नाही, आपल्याकडे सामाजिक विषय आहेत, ते सुद्धा हाताळले गेले पाहिजेत. नंतर सामाजिक तर आहेतच, मग त्यात तुम्ही बघाल तर मदर इंडिया सारखा सिनेमा आहे, पौराणिक पण सामाजिक सुद्धा असा मुघले आजम सारखा सिनेमा आहे, पाकिजा सारखे सिनेमे, हे कल्ट मूवीज आहेत आपले. मग ह्यातनं पुढे हा सगळा प्रवास होत गेला, नंतर लोकांच्या लक्षात आलं की सामाजिक तर आहेच पण नातेसंबंधांमध्ये पण तणाव येत चाललाय, मग त्यावर चित्रपट बनायला लागले. मग ते संगीत हे थोडं आणखीन सॉफ्ट होतं. आता तुम्ही अनुभव सारखा सिनेमा घ्या, त्यात मेरी जा मुझे जान कहो हे गाणं काही फार वाद्य संगीताचं असूच शकत नाही, कारण ते एक अगदी नाजूक क्षणांचं गाणं आहे. मग तसे तसे बदल होत गेले, जसे विषय बदलले तसे संगीतही बदललं. आणि दुसरं ट्रान्झिशन ज्याला म्हणून ते फार मोठं झालं, ते आपल्या सगळ्यांचा आवडता महानायक अमिताभ बच्चन, त्याचा ज्या क्षणी प्रवेश झाला तिथे जातकुळी आणखीन बदलली. कारण आधीचे जे नायक होते ते नायक थोडे सुशिक्षित पांढरपेशा, ज्याला आपण चॉकलेट हिरो असंही म्हणतो त्या टर्मिनॉलॉजीमध्ये, तसे होते. असा मारामारी करणारा नायक नव्हता, म्हणजे नायिकेला वाचवण्यापुरती तो मारामारी करत असेल, पण मुळात जिथे नायक आम्ही म्हणतो की नायकच जिथे अँग्री यंग मॅन झाला, चिडलेला आहे मुळात तो, या सगळ्या रचनेवर चिडलाय, विषमतेवर चिडलाय, अन्यायावर चिडलाय, तर मग तो सॉफ्ट कसा होईल, तो तरल कसा होईल. त्यामुळे ती गाणी थोडी तिथे बदलली. पण ह्यातूनही ह्या संक्रमणातून सगळ्या एक लोकप्रियता काही हिंदी चित्रपट संगीताची कमी होऊ शकत नाही, कारण ते आपल्या तनामनात अगदी भिनलेलं आहे.
1: निश्चितच. आणि भारतीय चित्रपट सृष्टीची स्थित्यंतरं जी आहेत त्यामध्ये संगीतामध्ये सुद्धा ही स्थित्यंतरं झालेली पटकन आपल्याला कळत नाहीत, पण ती खूप मोठी आहेत आणि ते बदल खूप आहेत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला तरल भावनिक म्हणूया आपण, आणि नंतर लगेच कॅबरे पर्यंत येऊन आपण पोहोचलो, आणि ती सुद्धा अजूनही आपल्या मनावर रुंजी घालतात ती गाणी.
0: म्हणजे तुम्हाला जर आता गुंड दाखवायचे आहेत, गुंडांचे अड्डे दाखवायचे आहेत, तर मग तिथे तरल संगीत कसं असेल? म्हणजे ते संगीत हे अतिशय तीव्र स्वरूपाचं, भडक स्वरूपाचंच असणार. म्हणजे शोलेमधलंच आता मेहबूबा मेहबूबा या गाण्याचं चित्रण, त्याचं टेकिंग, त्याची चाल, हे भडकच असलं पाहिजे. आणि असं गाणं बनवणं किंवा असं गाणं करणं सोपं अजिबात नाहीये. याला आम्ही म्हणतो सिच्युएशनल सॉन्ग. खास त्या सिच्युएशनसाठी तयार झालेली म्हणून जी गाणी असतात ती त्या त्या सिच्युएशनला न्याय देणारीच असतात. त्यात तुम्ही राग वापरलाय का किंवा गायकीचे काही विभ्रम आहेत का हे शोधायलाच जायचं नसतं. गाणं त्यासाठीच बनलंय, त्या सिच्युएशनसाठी बनलंय. मग मेहबूबा मेहबूबाचं टेकिंग, त्यात गायकी काय आहे, किती वेगळ्या आवाजात ते आर डी बर्मननी गायलं, कारण ते असं अंगावर येणारच झालं पाहिजे. त्यामुळे ती मागणी असते त्या त्या प्रसंगाची,
1: आणि तेही एक संशोधनच आहे. संशोधनाअंतीच अशा पद्धतीनं अगदी आपण माइलस्टोन म्हणूया,
0: बरोबर,
1: ते आपल्याला आजही मनावर अधिराज्य गाजवत आहे. आपण भारतीय शास्त्रीय संगीत आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये घराणे परंपरा आहे आणि आजही आहे ती, आणि घराणे परंपरा म्हणूया गुरु परंपरा, तर हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. आणि तो म्हणूया आपण प्रवास तुमचा होत असताना गुरु गायकी म्हणूया किंवा घराणे परंपरा, त्याचा कसा प्रभाव पडला?
0: मला फार सांगायला आनंद वाटतो की मला अतिशय उत्तम गुरु जे लाभले त्यांनी मी आधी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सगळ्या घराण्यांची जननी मानली जाते. शास्त्रीय संगीत हे ज्याला आपण म्हणू की बंधनातलं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही म्हणाल बंधन आणि स्वातंत्र्य दोन ह्या विसंगत किंवा एकमेकाशी न पटणाऱ्या गोष्टी कशा एकत्र येतात, तर बंधनही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. बंधन काय आहे तर राग संगीत गाताना रागाचं व्याकरण सांभाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे रागाचे आरोह अवरोह असतात, त्याच्यात एक नियम असतात, हा अमुक स्वर ह्यात वर्ज्य आहे हे भान ठेवावं लागतं, म्हणजे नियम आले, व्याकरण आलं तिथे नियम आले.

0: त्याच नियमांमध्ये राहून तुम्ही जर सारे गप धसा हा जर भूप आहे तर तुम्ही म्हणून त्यातही अनेक कॉम्बिनेशन जी करू शकता स्वतःच्या मनाने त्याला उपज म्हणतो कि मी एकदा सारे ग म्हणेन एकदा सागरे म्हणेन तर ती मला परवानगी आहे. एका व्यक्तीने आता आवर्तनात सारे ग सारे गप म्हटलं म्हणजे मला तसंच म्हटलं पाहिजे का? नाही, तू पगर ऐसा करून सुरुवात कर. ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण. म्हणजे आहे त्या स्वरांमध्ये माझ्या मनाच्या स्वररचना रागाचे नियम सांभाळत मी करते ते शास्त्रीय संगीत आहे. म्हणून त्याचं भान राखणं म्हणजे घराण्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला किती तुम्ही महत्व दिलंय त्यावर घराणं ठरतं. एखादं घराणं म्हणतं की आम्ही सुरांची पद्धतशीर बढत करू, आम्ही लय अतिशय विलंबित ठेवू. विलंबित लय म्हणजे काय? दोन मात्रांमध्ये जास्त अंतर आहे. थोडक्यात हळू स्लो ज्याला म्हणू, सामान्य माणसांना सांगायचं तर हळू ज्याला टेम्पो स्लो म्हणाल तुम्ही तुमच्या भाषेत त्याला विलंबित लय म्हणतो आपण. मग सुरांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून लय त्यांनी धीमी ठेवली आहे किराणा घराण्यानी. तेच काही तालप्रधान घराणी आहेत, आग्रा घराणं आहे, ग्वाल्हेर घराणं आहे, ज्याच्यात तालक्रिया पण चालते. म्हणजे तालाच्या अनुसरून तुम्ही जेव्हा उपज मांडायला लागता एखादं आवर्तन तेव्हा थोडी लय ही जास्ती ठेवली जाते. कारण त्यांना तालाच्या कप्प्यात कसे ते आम्ही स्वर उपज आमची बांधतोय हे सांगायचंय. म्हणजे तालही आहे स्वरही आहे पण दोन्हीला दिलं गेलेलं महत्व त्यात फरक पडतो म्हणून घराणी होतात. आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शास्त्रीय संगीतात नाही आहेत फक्त घराणी. मी जो विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय माझ्या लेखनाद्वारे माझ्या व्याख्यानाद्वारे की सुगम संगीतालाही स्वतःचं सौंदर्यशास्त्र आहे आणि त्यातही घराणी आहेत.
1: वा, आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा खोलवर जाऊन याचं संशोधनच करणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला कळतं. वरवर या गोष्टी आपल्याला फार साध्या आणि सोप्या वाटतात. श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत म्हणजे स्वरांची साधना आणि त्या साधनेतून निर्माण होणारी संस्कृती, त्याचबरोबर त्यामध्ये केला जाणारा अभ्यास आणि संगीत ऐकताना आपण कशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे किंवा शब्द जे आहेत, लय आहे, सूर आहे, ताल आहे, याचा अंतर्मुख होऊन आपण कसा आस्वाद घेतला पाहिजे आणि त्यासोबतच अभ्यास कसा केला पाहिजे, या एकंदरीतच संपूर्ण संगीताबद्दल आणि या संगीत क्षेत्रात केलेल्या अलोखनीय किंवा अगदी अमूल्य अशा कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होत्या सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढेम्या. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्या सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया संदीप खरे यांच्या स्वरातील गीतरचना. रचना आणि संगीत आहे संदीप खरे यांचं.

0: अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
1: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.

0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहमदनगर
1: सचिन ज्वेलर्स नाता सोनेरी नाता विश्वासाचं अहो खास दिवस असो वा कोणताही सण हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण तेव्हा साजरे करा अनमोल क्षण सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने श्रृंगार करा ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख सचिन ज्वेलर्स कारंजा रोड पिंगळे गल्ली बीड
2: गुडघे दुखी गुडघ्यामध्ये पाणी होणे मणका विकार साइटिका लिगामेंट टियर फ्रोजन शोल्डर आमवात संधिवात हातापायांना मुंग्या येणे पॅरालिसिस एव्हीएन गाउट चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड संपर्क 95 95 24 25 59

0: आ गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर केएसके काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा। बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक। प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै। अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड, कॉल 94-225-052 आणि 99-70-84-20-14।
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852।
4: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात। प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक।
5: श्रुतो भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या सुरातील कैवर्य नाधो महानोर यांची गीतरचना, संगीत नियोजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

0: योग गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024422959501. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024422959501. तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: श्रुतो भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात श्रुते ऐकव्यात बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील संदीप खरे यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं.

श्रोत्यात आपण बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील संदीप खरे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं. श्रोत्या, या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक्षेप करत आहोत समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच 8:40 आपण ऐकू शकाल आषाढी पालखी सोहळ्यावर आधारित पायीवारी पंढरीची हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि त्यानंतर 9 वाजता आम्ही सहक्षित करू विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. तर श्रोत्यांना सुरुवात ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा.

0: आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे, त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या अडीच महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले ढाई महीनों में अनेक विविध कदम उठाए गए, गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया.
0: दिल्ली उच्च न्यायालयानं सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंधासाठीच्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एक नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. पेपर फुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काही तासातच ही अधिसूचना जारी करण्यात आली. राउंज एव्हेन्यू न्यायालयातील अधिकारी अनु ग्रोवर बालिगा यांचं न्यायालय सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची आणि संबंधित गुन्ह्यांची सुनावणी करण्यासाठी विशेष नियुक्त जलदगती न्यायालय म्हणून काम करेल असं यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्रं पाठवली होती. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसेवक सोनम वांगचुक यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या पाळण्याचं आवाहन केलं आहे. वांगचुक निरोगी रहावेत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे. दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं असून सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी 4 वेळा प्रस्ताव देण्यात आले असून आंदोलक तरुणांना चर्चेसाठी खुलं निमंत्रण दिलं असल्याचं ते म्हणाले. नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. सध्या रोमानियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि रोमानियाचे राष्ट्रपती निकुसोर डेन यांच्या दरम्यान शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर या करारांवर सह्या करण्यात आल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं की भारत आणि रोमानिया दरम्यान गेल्या 7 दशकांहून अधिक काळ घनिष्ठ संबंध आणि मैत्री आहे. दोन्ही देशातील संबंध काळानुरूप मजबूत होत असून अधिक महत्वाकांक्षी लक्ष आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आता नवीन टप्प्यामध्ये पोहोचत आहेत. आगामी 3 वर्षात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. ओडिशामधल्या पुरी इथं आज बहुडा यात्रा होणार आहे. ही भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांची श्री गुंडीच्या मंदिरापासून श्री जगन्नाथ मंदिराकडे होणारी परतीची यात्रा आहे. ही यात्रा म्हणजे वार्षिक रथयात्रेच्या उत्सवाचा समारोप मानला जातो. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सुरुवात एका भव्य उद्घाटन सोहळ्यानं झाली आहे. या 10 दिवसीय स्पर्धेमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोर्गोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं पदक तालिकेमधलं आपलं खातं उघडलं. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेन हिला सरळ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकामध्ये 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारतानं या क्रीडा स्पर्धांमध्ये 161 पदकांची कमाई केली होती. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूमध्ये केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. या विजयामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नवसारी, वलसाड आणि सुरतमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू असून लष्कर, राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. पायी वारी पंढरीची. लेखन बागेश्री सराफ. निवेदन रेखा बाबानगरे. निर्मिती सहाय्य नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: श्रोते हो नमस्कार। राम कृष्ण हरी विविध संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यामध्ये येत आहेत, त्यामुळे संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत अशी भक्तिमय स्थिती आहे। 22 तारखेला पंढरपूर तालुक्यातील करकंब इथं संत निवृत्ती महाराजांची पालखी, संत मुक्ताबाईंची पालखी, संत एकनाथ महाराजांची पालखी या 3 मानाच्या पालख्यांसह इतरही अनेक पालख्यांचं आगमन झालं, त्यामुळे संपूर्ण करकंब गाव भक्तिमय झालं होतं। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हरिनामाच्या गजरानं संपूर्ण करकंब नगरी दुमदुमून गेली होती। सुमारे 80,000 भाविकांच्या उपस्थितीत निवृत्ती महाराजांच्या पालखीचं आगमन झालं। मुकुंद व्यवहारे यांच्या शेतात गोल रिंगण सोहळा पार पडला। मध्यभागी फुलांनी सजलेल्या व्यासपीठावर पालखी ठेवून पताखाधारी वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हा जयघोष करत 2 फेऱ्या पूर्ण केल्या। त्यानंतर भरधाव अश्वांनी 3 फेऱ्या मारताच अश्वांच्या टापाखालची पवित्र माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली। टाळकरी यांचा उडी खेळ, पखवाज वादकांचं रिंगण, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांचं रिंगण आणि शेवटी देव अश्वांचं रिंगण उत्साहात पार पडलं। निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री मोहन महाराज बेलापूरकर यांना आम्ही भेटलो। त्यांनी वाखरी इथल्या रिंगण सोहळ्याची माहिती दिली।
1: वाखरीचा सोहळा हा फार महत्वाचा सोहळा आहे वारकऱ्यांच्या आयुष्यातला, तो खरं अमृतमय अशा प्रकारचा डोळ्याचा पाहण्याचा नेत्रदीपक सोहळा आहे। वाखरीचा सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पालख्या वाखरीत येऊन विसावतात, थांबतात मुक्कामाला। सोपानदेव महाराज या सर्व संतांच्या पालख्या आणि वाखरीला पंढरपुरातून एक पालखी फक्त बाहेर पंढरपुरात या संतांना घ्यायला येते, श्री संत नामदेव महाराजांची। ह्या सगळ्या संतांना घ्यायला पंढरपुरातून देवांना नामदेवराय घ्यायला येतात, चला भगवंताकडे मी तुम्हाला घ्यायला आलो आहे। आणि ज्यावेळेस नामदेवराय येतात आणि निवृत्त ज्ञानेश्वर महाराज पाठीमागं नंबरला लागतात, ह्या 7 पालख्या मानाच्या नंबरच्या आहेत। त्यामध्ये पहिले ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज 2 नंबर, 3 नंबर एकनाथ महाराज आणि 4 नंबर निवृत्तीनाथ महाराज विश्वगुरूंचा हा सोहळा आहे। 5 नंबर सोपान काका आणि 6 नंबर मुक्ताबाई आणि 7वा नामदेवराय। नामदेवराय माऊलींचा चौबदार नामदेवरायला येऊन भेटला की या 7 पालख्यांचं दर्शन एका जागेवर वारकऱ्यांना भाविक भक्तांना मिळतं, हे सोहळ्याचं वाखरी सोहळ्याचं खरं वैभव आहे।
0: संत एकनाथ महाराजांचं अवघं पारमार्थिक भावजीवन पंढरी रायाशी अद्वैत नातं सांगणार आहे, कारण नाथांनी आपल्या अनेक रचनांमधून माहेर हे रूपक उभं केलेलं आहे। स्त्रीलाच माहेराचं मोठेपण लक्षात येतं हे त्यांनी जाणलं होतं। माहेरच्या आठवणींनी ती सुखावते, ती सासरी नांदत असते, पण मनानं माहेरीच वावरत असते। संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण इथून पंढरपूरला येते, त्याविषयी अधिक माहिती दिली पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री रघुनाथ महाराज गोसावी यांनी।
2: शासनाची 2 जिल्ह्यामध्ये मदत होते, अहिल्यानगर आणि सोलापूर, बाकी मराठवाड्यामध्ये शासन मदत करत नाही। बीड, उस्मानाबाद आणि आमचा जो ओम जिल्हा संभाजीनगर, शासनाला विनंती आहे की ज्या इतर पालख्याला तुम्ही निर्मळवारीमध्ये समाविष्ट केला आहे ते नातमारांच्याही पालखीला समाविष्ट करा। जो निधी इतर पालख्यांना देतात तो नातमारांच्याही पालखीला द्या। पूर्ण ग्रामीण भागातून जातो आम्ही, उस्मानाबाद जिल्ह्यात आमचे असे छोटे छोटे गावाचे मुक्काम आहे, दांडेगाव आहे, आनाळा आहे, या ठिकाणी तर आम्हाला त्या सुलभ शौचालयाची निर्मळ वारी अंतर्गत खूप गरज आहे। हे 2 जिल्ह्यामध्ये बीडमध्ये पण खूप आवश्यकता आहे, सगळे छोटे छोटे गाव आहेत। आम्ही फक्त 2 मोठ्या गावातून प्रवास करतो, पाटोदा आणि परंडा, पण परंडा हे सुद्धा असं आम्ही एका बाजूला उतरतो, गाव एका बाजूला राहतं, त्यामुळे जी आम्हाला गरज आहे ती खरं म्हणजे जिल्ह्याकडून गरज आहे। आमचे अनेक वर्ष रस्ते पडलेले आहेत, आम्ही दुर्गम भागातून जातोय, जिथं चालता येत नाही, पाऊलवाटेने पालखी न्यावं लागते, 2 दिवस रथाचाही उपयोग होत नाही, पण यावर्षी शासन आमच्या पालखी सोहळ्याकडे लक्ष देत आहे। जो 400 वर्षात आम्ही ज्या डोंगरातून

0: राक्षस भुवन आणि रायमो हा जो प्रवास आहे 400 वर्षात कधी नाथमरांचा पालखीरथ या डोंगरातून आलेला नाही. बीड जिल्ह्याने किंवा महाराष्ट्र शासनाने तो रस्ता केला आहे. पुढच्या वर्षीपर्यंत त्याचं डांबरीकरण व्हावं ही अपेक्षा आहे.
1: संत मुक्ताबाईंची पालखी सगळ्यात लांबून म्हणजेच जळगाव जिल्ह्यातून येते. या पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराज जोशी यांना आम्ही भेटलो. ते म्हणाले,
2: श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा सुमारे 25 दिवसांचा पायी प्रवास करून आज पंढरपुरामध्ये दाखल झालेला आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखी समोर श्री संत मुक्ताबाईंचा हा मानाचा पालखी सोहळा आज या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि सर्व संतांच्या पालख्या आज पंढरीमध्ये दाखल झालेल्या आहेत. आता इथून पुढे नगर प्रक्षिणा करत करत श्री संत मुक्ताबाईंची मठामध्ये विराजमान होतील. त्यानंतर हरिजागर होईल, कीर्तन होईल आणि मग एकादशीला आदिशक्ती मुक्ताबाईंचं त्या ठिकाणी पादुका पूजन होऊन महापूजा होऊन चंद्रभागेचं स्नान होईल. त्यानंतर नगर प्रदक्षिणा होईल आणि नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर सकाळचं कीर्तन, रात्रीचं कीर्तन, हरिपाठ असा हा सोहळा. द्वादशीला क्षीरापत, क्षीरापतीचं कीर्तन आणि त्रयोदशीला कीर्तन, रोज कीर्तन असतात आणि जास्तीत जास्त भगवंताचं नामचिंतन संतांचं त्या ठिकाणी पारायण त्या ठिकाणी आपण करत असतो. असा हा सोहळा अलौकिक सोहळा, सगळ्या समाजातील लोक या ठिकाणी जमा होत असतात.
1: तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल. नामदेवराय देखील विठ्ठलमय झाले आहेत कारण त्यांचं साधनही विठ्ठल आहे आणि साध्यही विठ्ठल आहे. सर्व मानाच्या पालख्यांचं वाखरी इथं आगमन झाल्यावर पंढरपूरवरून संत नामदेवांची पालखी वाखरीला जाते आणि सर्व पालख्यांना पंढरपूरला घेऊन येते. या नामदेवांच्या पालखी परंपरेविषयी अधिक माहिती दिली पंढरपूरचे श्री हरिदास नामदास यांनी.
3: म्हणजे 1832 पासून जे स्वतंत्र सोहळा सुरू झाला श्री गुरु हैबतराव बाबा महाराजांनी सुरू केला, त्या हैबत बाबा महाराजांनी पहिल्यांदा असणारी पंढरी क्षेत्रात त्याची जी काही सभा भरली त्या सभेत महाराजांचा असणार नामदेवांची वंशज माझे पुरुष म्हणजे असणारे 13वे सत्पुरुष माझ्या घराण्याचे श्री गुरु केदारनाथ महाराज नामदास हे त्यावेळेस अगदी कटाक्षाने हजर होते. शेकडो वर्षापूर्वी श्री गुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळेस जो असणारा आग्रह, बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इजबाय म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरीत त्यांचं आगमन करावं याने आणि आजही तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अद्यापर्यंत माझी पिढी 17वीपर्यंत चालू आणि पुढेही चालणार आहे.
1: पंढरपूर तालुक्यातील करकम इथं पालख्या आल्यानंतर संपूर्ण गाव वारकऱ्यांची वाट पाहत असतं. त्यांना सेवा सुविधा देणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करत असतो. मृदुंग वादक ज्ञानेश्वर दुधाणे यांना आम्ही भेटलो.
4: आम्ही करकम गावचे लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीनं प्रत्येक वर्षी संतांच्या नावाची झाडं आम्ही निवृत्तीनाथ पालखी मार्गावर तसेच संत एकनाथ महाराज पालखी मार्गावर लावून पर्यावरणाचा संदेश आम्ही देऊ इच्छितो. करकममध्ये आजपर्यंत 4 ते 5 वर्षात 1000 झाडांचं वृक्षारोपण करून त्याचं संगोपन मोठ्या संख्येने केलेलं आहे आणि ती झाडं वाढवण्याची जबाबदारी करकम ग्रामस्थ करकम गावच्या लेकी सर्वजण अतिशय मनापासून घेत आहेत.
1: करकम वासियांचा आनंद व्यक्त करणारे रहिवासी नितीन खाडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
5: करकम मध्ये मानाच्या 3 पालख्या येतात तसेच अनेक दिंड्याही येतात. करकमकर हा जशी दिवाळीची वाट पाहतो तसे वारकऱ्यांची सेवा करण्याची वाट पाहतो. करकम मध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांना नाश्त्याची सोय केली जाते, चहा पाण्याची सोय केली जाते, तसंच मोकाम राहणाऱ्या सर्व दिंड्यांना करकमची प्रसिद्ध अशी बाजारी आमटीचं जेवण दिलं जातं आणि त्यांचा चालून आलेला कितीतरी किलोमीटरचा शीन या बाजार आमटीनं मिटला जातो आणि सर्वांचं जेवणाची व्यवस्था करकमकर मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने करत असतात.
1: पालखी पत्रकार संघाचे प्रमुख श्री सूर्यकांत भिसे यांनी आषाढी वारी सोहळ्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
6: रामकृष्णारी कुंचे पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंदे प्रेम गरजती, भद्र जाती विठ्ठलाचे. भागवत धर्माची पताका उंचावत, मृदुंगाचा व गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत, पांडुरंगावरील अतुश श्रद्धा व संतांचे पायी विश्वास ठेवून आषाढी

0: वारीने पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरपूर जवळ टप्पा इथे पोहोचला. संत ज्ञानदेव व संत सोपानदेव या बंधुभेटीच्या सोहळ्यानंतर मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात सुमारे 10 लाख वैष्णवास संतांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. हे पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुकामासाठी मार्गस्थ होणार आहेत. पालखी सोहळा बोंडले येथे आल्यावर बोंडले ग्रामस्थांच्या वतीनं माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. तोफांची सलामी देण्यात आली. माऊलींची पालखी रथातून उतरून खांद्यावर घेण्यात आली. ती तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली. यावेळी माऊलींना जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी माऊलींचे 100 तोफांची सलामी व पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले. या ठिकाणी दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी सोहळा विसावला. घ्यारे भोकरे भाकरी दही भाताची शेजरी नंदाच्या वड्यावर आपल्या गोपाळांसमेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका इथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवीत गेल्या शेकडो वर्षापासून श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तोंडले बोंडले येथे दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी थांबतो. पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव, संत चौरंगीनाथ, चांगावटेश्वर, गुलाबबाबा, संत नाथ महाराज, गवारशेठ लिंगायतवाणी, संत गोरोबा काका, जगनाने महाराज आदी संतांच्या पालख्याचे टप्पा इथे आगमन होताच सर्व मान्यवरांच्या वतीनं पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.
1: श्रोतेहो, वारीमध्ये अनेक ठिकाणी गोल रिंगण किंवा उभं रिंगण असतं. वाखरीचं रिंगण तर प्रसिद्धच आहे. पंढरीची वारी आणि त्यातील आविष्कार हाच एक बहुरूपी संत खेळ आहे असं म्हणतात. दमलेल्या चाललेल्या वारकऱ्यांना खेळायला मिळालेला मुक्त आविष्कार म्हणजे रिंगण. त्यातून काही शारीरिक व्यायामही होतो आणि काही योगासनही आपोआपच घडतात, त्यामुळे वाटचाल अधिक सुलभ होते. या रिंगणाचं स्वरूप आपण जाणून घेऊया. गेल्या 28 वर्षांपासून रिंगण सोहळा अनुभवणारे श्री शंकर टेमगिरी यांच्याकडून.
2: काल संध्याकाळी वाखरीच्या माळावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत गोल रिंगण झालं. इथं मुख्यत्वे सर्वात मोठं रिंगण म्हणून वाखरीच्या रिंगणाकडे पाहिलं जातं. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जमतात. एकतर पंढरपूर पंचक्रोशी मधले सोलापूर जिल्ह्यातले मॅक्झिमम लोक तिथं येतात. तसेच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील, तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील समस्त संतजण त्या रूटवर जे ज्या संतांच्या पालख्या असतात त्या पालख्याच्या जे लोक आहेत व भाविक आहेत, वारकरी आहेत, ते ह्या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी वाखरीच्या रिंगणाच्या तिथे थांबलेले असतात. त्यामुळे मोठा विश्वरूप दर्शन ज्याला आपण म्हणतो तो सोहळा इथं वारकऱ्यांना पाहायला मिळतो. आणि गोल रिंगण शेवटचं असतं सोहळ्यात, त्यामुळं तिथं प्रामुख्याने परिसरातले भाविक आणि वारकरी जमलेले असतात. आता गोल रिंगण म्हणजे काय तर मधी अधिष्ठान असतं माऊलींचं आणि त्याला वारकऱ्यांनी घातलेली प्रदक्षिणा असे या गोल रिंगणाचा संकल्पना सांगितली जाते. की मध्ये माऊलींची पालखी ठेवल्यानंतर सगळ्या दिंड्या गोलाकार लागतात आणि मध्ये अश्व येतात तेही गोलाकार माऊलींच्या पालखीला प्रदक्षिणा घालतात. म्हणजे जे धावतात ते ती प्रदक्षिणाच असते आणि त्या प्रदक्षिणेनंतर वारकरी दिंड्यांमध्ये जो काय चैतन्याचं वातावरण पसरतं त्याचं कारण एक की माऊली आमच्यासोबत खेळते आहे, माऊली आमच्या सोबत आहे हा भाव वारकऱ्यांचा असतो. त्यामुळे वारकऱ्यांच्या छंदाला पारावर उरला नव्हता काल आणि त्यानुसार सगळ्या दिंड्यांमध्ये ज्या वेळेला अश्व धावल्यानंतर त्या टापाखालची माती घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडते, त्यानंतर उडीचा खेळ होतो आणि दिंड्यांमध्ये सगळ्या दिंड्यांमध्ये वारकरी देवान विसरून नाचत असतात. टाळमृदुंगाचा गजर सुरू असतो आणि एक आनंद उत्सव म्हणा सोहळ्यातला हा गोल रिंगणाच्या सोहळ्यामध्ये होत असतो. आणि ही म्हणाल तर पूजा आहे, आध्यात्मिक अंगाने बघितली तर ही एक प्रदक्षिणा ही पूजा आहे माऊलींच्या आणि भौतिक अंगाने पाहाल तर चालत आलेल्या वारकऱ्यांना माऊलींच्या सोबत खेळण्याचा जो आनंद आहे तो देण्याचा हा सोहळा आहे. यालाच रिंगण असं म्हणतात. आणि काल हे उत्साही रिंगण काल वाखरीच्या तळावर तळाच्या अलीकडे जिथं वाखरीचा माळ आहे तिथं त्या माळावर मोठ्या उत्साहामध्ये साजरं झालं आणि त्याला लाखो भाविक पाहण्यासाठी आलेले होते.
1: नाथ महाराजांना वासुदेव सांगतो, दुर्लभ नरदेह जाणा शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना, कर जोडोनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा,

0: मी वासुदेव वासुदेव म्हणा. आम्हाला वारीमध्ये भेटलेले असेच हे एक वासुदेव रामदास सरोदे यांनी गायलेलं हे वासुदेव गीत.
1: अभंगाचा अर्थ करता हा परमार्थ, अभंगाचा अर्थ करता हा परमार्थ, नाही तरी व्यर्थ व्यर्थ वटवट, संतवाणी सदा अमृताची खान, संतवाणी सदा अमृताची खान, प्राप्त होता ज्ञान ज्ञान कळो लागे, ज्ञाने विन कदा कळे ना कुनास, ज्ञाने विन कदा कळे ना कुनास, धान्य सोडून भूस भूस पदरी घेती, तुका म्हणे आपुला सांडून या स्वार्थ, तुका म्हणे आपुला सांडून या स्वार्थ.
0: एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी येत असल्यामुळं त्यांना विविध सेवा सुविधा देणं, त्यांची काळजी घेणं यासाठी प्रशासनही सज्ज असतं. जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपरवाड यांनी याबाबतची माहिती दिली.
2: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत, आणि आपले मुख्यमंत्री आरोग्यरथ हे चलते फिरते दवाखाना, यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी, एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूरमध्ये तिथे 24 तास आयसीयू ही आपले कार्यरत आहेत. यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत. व याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही, या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.
0: आषाढ महिना आला की वारकऱ्यांना वेद लागतात आषाढी वारीचे. वारीमध्ये चालण्याचा काय आनंद असतो तेच सांगितलं परभणीचे शिक्षक दिनेश देवखरे यांनी.
3: चालल्यानंतर आम्हाला जवळपास 1-6 महिने कुठलीच म्हणजे आठवण येत नाही. सारखं आमच्या मनामध्ये नामस्मरणचा जे काही दिवसभर आम्ही चालतो, जे माऊलीचं त्याचप्रमाणे पांडुरंगाचं नामस्मरण चालू असतं, ते नामस्मरण आमच्या हृदयापर्यंत पोहोचतं आणि 6 महिन्यापर्यंत आम्हाला एवढी ऊर्जा मिळते की पुन्हा पुन्हा या पंढरीची भेट घेण्यासाठी ओढ आम्हाला लागत असते. अशा प्रकारची ही जगातील मला वाटतंय ही सर्वात मोठी वारी, जिथे की कुठलाही जात नाही, पंथ नाही, कुठला भेद नाही, उच्च निचिता नाही, अशा प्रकारची समतेची वारी चालणारी ही एकमेव जगातली वारी आहे असे मला मनातून वाटते. आणि एकच ओढ लागते ती म्हणजे पांडुरंगाच्या भेटीची.

0: आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आता आपण ऐकला. पायी वारी पंढरीची, लेखन बागेश्री सराफ, निवेदन रेखा बाबानगरे, निर्मिती सहाय्य नितीन बनसोडे, संकलन अभिराम सराफ, सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: आकाशवाणी मुंबई आपको सुनवाएंगे बस एक छोटी सी ब्रेक के बाद, थोड़ा सा इंतजार.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत। शुक्रवार सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत। प्रसंगत सुपर हिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपटांचा कार्यक्रमासुरुवातीला ऐकूयात भूमी या चित्रपटातील सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांनी केलेली गीतरचना।

0: शकतो आता आपण भूल भुलैया या चित्रपटातील समीर यांची गीतरचना ऐकली. स्वर होता श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांचा, तर संगीत होतं प्रीतम यांचं. सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर

0: असावा. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी. संगणक साक्षरता आवश्यक. अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा. उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
1: शतक सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कुणाल गांजावाला आणि सहकाऱ्यांच्या स्वरात भागम भाग या चित्रपटातील समीर यांची गीतरचना, संगीत प्रीतम यांचं.

0: श्रुतिवत्तद पण श्रेया घोषाल, वैशाली माडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील बाजीराव मस्तानी या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकलीत. सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट इदांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.

सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व। मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व। सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व। महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणी बीड

0: शुरुआत अपन 30 मार्क हनी या चित्रपटातील विशाल आणि शेखर यांच्या संगीत योजनात अन्विता यांची गीतरचना आपण ऐकलीत. श्रोत या गीतरचनेबरोबरच आजचा सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. श्रोत प्रसारित आहोत महिला बघण्यासाठीचा कार्यक्रम महिला विश्व. निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं. सादर करते आहेत योगीराज बच्चे.
1: भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व.

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो, दरवर्षी 24 जुलै हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिन म्हणून साजरा करतो। स्वकाळजी ही केवळ एका दिवसाची गोष्ट नसून ती 7 दिवस आणि 24 तास चालणारी जीवनशैली आहे। जागतिक आरोग्य संघटना आणि सेल्फ केअर फाउंडेशनद्वारे सन 2011 पासून 24 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिन म्हणून साजरा केला जातो। या दोन्ही संघटनांनुसार आरोग्य साक्षरता, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक हालचाली, संतुलित आहार, जोखीम टाळणे, स्वच्छता आणि आरोग्य सेवांचा योग्य वापर हे स्वकाळजीचे 7 पैलू आहेत। लोकांना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश। जेव्हा लोक स्वतःची काळजी घेतात तेव्हा ते अधिक आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकतात। परिणामी आरोग्य सेवा प्रणालीवरील अतिरिक्त ताण कमी होतो। मंडळी, स्वकाळजी हा स्वार्थ नसून सुदृढ, निरोगी आणि सक्षम समाजाचा पाया असल्याने स्त्री आणि पुरुष या दोन्ही घटकांना ही गोष्ट तितकीच लागू होते।

असो मंडळी, आजच्या महिला विश्व या कार्यक्रमात याच विषयीच्या काही टिप्स जाणून घेण्यासाठी ऐकूया महिला कला महाविद्यालय बीड येथील प्राचार्या डॉक्टर संध्या आयसकर यांच्याशी केलेली ही बातचीत.

0: मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की स्वकाळजी दिवस का साजरा केला जातो.
1: दरवर्षी 24 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्वप्रथम हा दिवस 2011 इंटरनॅशनल सेल्फ केअर फाउंडेशननी सुरू केला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आजची आपली ही जीवनशैली जी आहे ती अतिशय धावपळीची झालेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण जर बघितलं तर प्रत्येक जण आपापल्या विश्वामध्ये वावरत असताना आपल्याला दिसते आणि या अनुषंगाने प्रत्येकाला स्वतःसाठी वेळ काढणे किंवा स्वतःची काळजी घेणे ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. सध्याच्या जीवनशैलीमुळे ताणतणाव वाढताना दिसत आहेत. त्याचबरोबर अनियमित आहार, झोपेची कमतरता, प्रदूषण आणि व्यसनाधीनता यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, होत आहेत. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे आणि याबाबत स्त्री पुरुष यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी या अनुषंगाने हा दिवस स्वकाळजी दिन म्हणून साजरा केला जातो.
0: मॅडम, स्वकाळजी म्हणजे काय?
1: स्वकाळजी तसा शब्दशः अर्थ जर आपण बघितला तर स्वतःची काळजी म्हणजे आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक त्याचबरोबर सामाजिक आरोग्याची काळजी घेणं. म्हणजे आपण आरोग्याची साधी सोपी व्याख्या बघितली तर कुठलाही आजार नसणे म्हणजे आरोग्य ही नाही तर सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असणे, सुदृढता असणे यालाच आपण आरोग्य असं म्हणतात. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ही आरोग्याची व्याख्या दिलेली आहे की त्या व्यक्तीची सामाजिक, मानसिक आणि शारीरिक सुदृढता म्हणजे आरोग्य. ही अशी आपण आरोग्याची छोटीशी व्याख्या करू शकतो आणि याच्यामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम करणे, त्याचबरोबर पुरेशी झोप घेणे, मानसिक ताणतणाव व्यवस्थापन आहे, सकारात्मक विचार आहेत, नियमित आरोग्य तपासणी आहे, व्यसनापासून दूर राहणे या सर्व बाबींचा समावेश हा स्वकाळजीमध्ये येतो.
0: अच्छा मॅम, खूप छान तुम्ही सांगताय या दिवसाबद्दल.
1: म्हणजे आता स्वकाळजी तर ही प्रत्येकाला घेणे आवश्यक आहे, मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल. परंतु पुरुषांच्या बाबतीत काही नैसर्गिक आपण भिन्नता आरोग्याच्या दृष्टीने, शारीरिक दृष्टीने आपल्याला दिसून येतात, तसेच स्त्रीच्या बाबतीतही आणि त्यांच्या भूमिका बदल सुद्धा काही प्रमाणात आपल्याला जाणवतात. तर त्या दृष्टीने आपल्याला जसं की आपण पुरुष प्रधान संस्कृती आहे, कुटुंबाची जबाबदारी पुरुष पेलवतात, घेतात आणि त्याच्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर महिला सुद्धा कुटुंबाची, मुलांची, समाजाची इतर काळजी घेण्याच्या मध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतात. तर या अनुषंगाने मग काम आहे, व्याप आहे, काळजी घेणे याच्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, डॉक्टरांकडे न जाणे, स्वतःला वेळ न देणे ह्यामुळे काही पुरुषांमध्ये, महिलांमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. दोघांच्याही समस्यांचा विचार केला तर वेगवेगळ्या आहेत की मानसिक, भावनिक, शारीरिक ह्या समस्या पुरुषांच्या वेगळ्या आहेत, स्त्रियांच्या वेगळ्या आहेत आणि त्याच्यासाठी जी कारणे आहेत ती कारणे सुद्धा आपल्याला वेगळी दिसून येते.
0: बरं, ती कशी?
1: म्हणजे आता पुरुष आपण म्हणलं की जबाबदाऱ्या स्वीकारतात, ते भाग त्यांचा आहे, त्याच्यामुळे ताणतणाव त्यांचा वाढलेला दिसतो आणि स्त्रिया कुटुंबाची काळजी घेणे, इतरांची काळजी घेणे याच्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे कुटुंबातील सदस्यांच्या जेवणाच्या वेळा फॉलो करणे, लक्ष देणे, त्यांना औषध पाहिजे हवे नको ते देणे ह्यामुळे स्वतःकडे वेळ न देणे किंवा स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करणे, वेळोवेळी झोप न घेणे, डॉक्टरांकडे न जाणे ह्या गोष्टी महिलांमध्ये दिसून येतात. काही ताणामुळे भावनिक समस्या असतील तर ते भावनिक समस्या सुद्धा इतरांशी शेअर न करणे, चर्चा न करणे, संवाद न साधणे याच्यामुळे त्यांना बरेचसे प्रॉब्लेम निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात.
0: अच्छा, म्हणजे मला असं वाटतं की एकतर आर्थिक जी बाब आहे त्याच्यामुळे बहुतेक वेळेला म्हणजे डॉक्टरांकडे न जाणे किंवा चांगला आहार न घेणे हा प्रकार होतो, किंवा तेच पैसे वाचून जर आपण आपल्या मुलांसाठी खर्च करूया अशी पण एक करता
1: तो एक भाग झाला. म्हणजे आर्थिक एक भाग झाला आणि आर्थिक खर्च मग वेळ नाही आणि स्वतःसाठी डॉक्टरांकडे जाणे टाळणे तेच इतरांसाठी, कुटुंबातील सदस्यांसाठी जाणीवपूर्वक त्यांना नेणे म्हणजे स्वतःकडे केलेले दुर्लक्ष
0: खरंच
1: हे आपल्याला याच्यातून लक्षात येते.
0: अगदी जाते. आणि मला वाटतं जे भावनिक जे तुम्ही म्हणालात की आपलं टेन्शन उगीच

0: नको
1: दुसऱ्याला नको द्यायला ही एक भावना त्यामागे असू शकतो. खूप छान.
0: आणि ह्या गोष्टी महिलांच्या बाबतीत जास्त आहेत.
1: अगदी.
0: म्हणजे संतुलित आहार महिला घेणार नाहीत, भावनामध्ये काही एखादा अडचण असेल तर ती दुसऱ्यांना सांगणार नाहीत, स्वतःमध्ये तसंच ठेवतील. मग बरेचदा डिप्रेशन सारखे ताणतणावाच्या समस्या ज्या आहेत, मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या ज्या आहेत, त्या महिलांमध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि याचा सर्व परिणाम त्यांच्या झोपेवरती होतो. 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. झोप झाली नाही तर आहार व्यवस्थित नाही, कामामध्ये लक्ष लागणार नाही आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतील, अशी ही श्रृंखला जी आहे ती आपल्याला चालू असताना दिसून येते.
1: अगदीच. मॅडम असं म्हणतात की आपल्या आरोग्याचा जो पाया आहे तर तिथं मानसिकता आधी महत्वाची ठरते. नाही का? जर मानसिकता बिघडली तरच मग इतर दृश्य परिणाम आपल्याला दिसतात तब्येतीवरचे. तर मग मानसिक आरोग्य सगळ्यात महत्वाचं असं मला वाटतं. मग मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी सर्वांनी?
0: म्हणजे सर्वप्रथम महिला असो पुरुष असो यांनी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने स्वतःच्या भावना ज्या आहेत त्या भावनांना महत्व दिलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की काही सुखद दुःखद भावना अशा लहानपणापासून आपल्याला दिसून येतात आणि आपल्या भावना सतत इतरांची काळजी घेताना स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष झालेलं दिसून येते. मग हे दुर्लक्ष म्हणजे मानसिक आरोग्य ही शारीरिक आरोग्या एवढंच महत्वाचं आहे. आपण जास्त आपण काय करतो, थोडा ताप आला सर्दी झाली की डॉक्टरांकडे जातो, परंतु आपलं डोकं दुखत असेल, काही आपल्याला झोप येत नसेल तर आपण मानसोपचार तज्ञाकडे जात नाही. ह्या गोष्टी आपण टाळतो. तर तसं नाही, मग याच्यासाठी आपण महिलांनी किंवा पुरुषांनी काय केलं पाहिजे, थोडा वेळ काढायचा, थोडा आवडीचे छंद जोपासायचे, किंवा एखादा मित्र असेल मैत्रीण असेल त्यांच्याशी संवाद साधायचा, सामाजिक कार्यामध्ये मिसळून जायचं, भाग घ्यायचा, सहभाग घ्यायचा आणि भावना ज्या आहेत त्या भावना यांना वाट मोकळी करून देणे, ह्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो.
1: म्हणजे असं जे आपण म्हणतो की एकत्र कुटुंबामध्ये म्हणा किंवा जेव्हा आपण असं कुटुंबाचे कर्ते धरते असतो तेव्हा आपल्या भावना दडपून टाकण्याची एक वृत्ती अचूकच निर्माण होते. मग कधी आपल्याला पिक्चर पाहायला जायचं असेल तर मग अशा वेळेला आवश्यक गेलंच
0: पाहिजे. म्हणजे स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, स्वतःचा छंद जोपासला पाहिजे आणि त्याच्यातून मनाला जो आनंद मिळतो त्या आनंदामधून सुद्धा आपल्या भावना ज्या आहेत त्या सकारात्मक बनतात आणि एक प्रकारची ऊर्जा आपल्याला काम करण्यासाठी मिळते.
1: खरंच. मॅडम मानसिक आरोग्य जर आपण सांभाळलं तर आपापच शारीरिक आरोग्य जे आहे ते उत्तम
0: राहू शकतं.
1: पण तरीही मला तुम्ही सांगा की मग शारीरिक आरोग्याची काळजी घेताना किंवा एकूणच आहार विहार कसा असावा?
0: म्हणजे आहार हा महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या आहारावरच आपलं आरोग्य अवलंबून असते.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला आहार घेताना संतुलित आहार घेणं आवश्यक आहे, समतोल आहार ज्याला आपण म्हणतो. वयोमानानुसार हा आहाराचा ICMR चार्ट दिलेला आहे की आपण किती अन्न घेतलं पाहिजे दिवसभराचं. म्हणजे हे घेतानाही आपलं वय काय आहे, लिंग कोणतं आहे, त्याचबरोबर आपली स्थिती कशी आहे, म्हणजे सर्वसाधारण स्थिती आहे का विशेष स्थिती आहे, जसं गर्भवती स्त्री असतील, स्तनदा माता असतील, आणि ह्यानुसार म्हणजे प्रत्येक वयोगटानुसार आपल्यामध्ये शारीरिक बदल होतात आणि त्या शारीरिक बदलानुसार आपल्या आहारामध्ये सुद्धा बदल करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या आहारानुसारच आपल्याला पोषक घटकांची आवश्यकता असते. म्हणजे जसं म्हणतो कर्बोदके आहे, स्निग्ध प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, क्षार, हे आपल्याला आपल्या कामाच्या स्वरूपानुसार, वयानुसार, आपल्या वजनानुसार आपल्याला आवश्यकता आहे आणि त्यानुसार आपण सगळे अन्नगट असणारे म्हणजे कडधान्य, मोड आलेली कडधान्य असतील, तृणधान्य आहे, फळे, भाजीपाला आहे, इतर भाज्या आहेत, त्याचबरोबर दूध, दुधाचे पदार्थ असतील, मसाल्याचे पदार्थ आहेत, मांस, मासे, अंडी, हे सगळे पदार्थ समतोल बॅलन्स डाएट आपण म्हणतो. तसं समतोल आहार आपल्या शरीरामध्ये, आपल्या आहारामध्ये त्याचा सगळ्या अन्न घटकांचा समावेश करणं आवश्यक आहे.
1: बरोबर. आणि तुम्ही जे आता म्हणालात की स्थिती, आपण कुठल्या स्थितीत, म्हणजे एखादी जी गृहिणी असते तर तिला दिवसभर घरातलं काम असतं, तिनं पण तिच्या आहाराकडे
0: लक्ष दिलं पाहिजे.
1: याशिवाय मुलं जे असतात 8 ते 10 या वर्षात मुलं खूप खेळकर असतात, ती मुलं मग
0: त्यांना सुद्धा आहार त्यांच्यानुसार, म्हणजे वयोगटानुसार शारीरिक बदल होतात आणि आपल्याला त्यानुसार आहार जो आहे तो आहार द्यावा लागतो. म्हणजे आता नवजात अवस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत आपण बघतो की वेगवेगळे शारीरिक बदल होतात. जसं की वृद्धावस्थेला आपण हलकं अन्न देतो की त्यांच्या अंतर्गत बदल झालेले असतात, पचन शक्ती मंदावलेली असती. त्याचबरोबर गर्भवती स्त्रीला आपण सर्वसाधारण स्त्रीपेक्षा 1.5 आहार जो आहे तो देतो, म्हणजे स्वतः आणि गर्भाचं पोषण हे त्या स्त्रीला करावं लागते आणि त्याच्यामुळे तसं अन्न आहारामध्ये अन्न गटाची आवश्यकता जी आहे ती वाढवलेली आहे. आणि एखादी काम करणारी महिला असेल पुरुष असेल आणि एखादं बैठे काम करणारी महिला पुरुष असेल तर ह्या दोघांच्या आहारामध्ये तफावत असते. आणि याबरोबरच ऋतुमानानुसार सुद्धा आहार बदलतो. आपण बघतो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.

0: हिवाळ्यामध्ये आपला आहार जो आहे तो हिवाळ्यामध्ये राहत नाही किंवा हिवाळ्यामध्ये असणारा पावसाळ्यामध्ये राहत नाही. तर ह्या सगळ्या घटकांचा विचार करून आपला आहार असणे आवश्यक आहे आणि तसंच आहार नियोजन करून प्रत्येकाने आपल्या आहाराची काळजी घेणे गरजेचं आहे.
1: बरोबर. मग आता विहाराबद्दल काय?
0: विहार म्हणजे आता आपण म्हणतो की सध्या आपण व्यायाम करणे आवश्यक आहे, झोप घेणं आवश्यक आहे. मग आता 30 मिनिटे चालणे किंवा योगासनं करणे किंवा ध्यान करणे ह्या गोष्टी प्रत्येकाच्या दृष्टीने महत्वाच्या होत गेलेल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये धावपळीच्या जीवनामध्ये तेवढा अर्धा तास सुद्धा स्वतःसाठी काढणे प्रत्येकाला जमत नाही, परंतु तो आवर्जून काढला पाहिजे. म्हणजे आपण आहार घेतला आणि आपला विहार जरी व्यवस्थित असला, आपण चालणे केले किंवा योगा केला आणि झोप व्यवस्थित घेतली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. सध्या आपण बघतो की आपल्याला बीपी आहे, रक्तदाब वाढलेला आहे, शुगरचा त्रास आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण वॉकिंग केलं, चाललं आणि शांत झोप घेतली तर आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात ह्या समस्या कमी झालेल्या दिसून येतात. म्हणजे 6 ते 8 तास झोप ही प्रत्येकासाठी आवश्यक आहे आणि ती शांत झोप आली पाहिजे. म्हणजे प्रत्येक ताणतणावामध्ये आपण झोपलं तरी आपल्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात आणि त्यामुळे शांत झोप येत नाही. त्याचा परिणाम आपल्या आहारावरती होतो, आपल्या विहारावरती होतो आणि एकंदरीतच पूर्ण आरोग्य बिघडते.
1: अगदीच. मॅडम, कुटुंबातील प्रत्येक घटक तितकाच महत्वाचा आहे, म्हणजे तो लहान असो किंवा वृद्ध. तर मग त्यातल्या त्यात जसं तुम्ही म्हणालात की एक तरुण पिढीनं आपली काळजी कशी घ्यावी हे तुम्ही सांगितलं, पण अगदी लहान मुलं किंवा टीनेजर्स आणि वृद्ध मंडळी यांच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही की त्यांनी कसा व्यायाम करावा किंवा त्यांचा आहार कसा असावा?
0: म्हणजे आता टीनेजर्स, किशोरावस्था म्हणतो आपण आणि वृद्धावस्था, दोन्ही अवस्था महत्वाच्या आहेत. किशोरावस्थेमध्ये आपण बघतो की हालचाल जास्त प्रमाणात त्यांची वाढलेली असते आणि त्यामुळे आहार हा त्यांना चांगला असला पाहिजे, पोषक आहार असला पाहिजे. परंतु आपण बघतो की आजकालची तरुण पिढी जी आहे ती समाज माध्यम जी आहेत, सोशल मीडिया, त्याच्यामध्ये जास्त गुंतलेली आहे. पूर्वी आपण बघतो की मैदानी खेळ खेळणे, चालणे, आता गाडी वापरणे आहे, बैठे खेळ खेळणे आहे, बैठे काम करणे आहे, याच्यामुळे ओबेसिटी, लठ्ठपणाच्या समस्या ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. आणि खाण्यामध्ये पारंपरिक पदार्थ न खाता जंक फूड खाण्याकडे जास्त त्यांचा कल दिसून येत आहे. कोल्ड ड्रिंक्स असतील, जंक फूड असतील आणि त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावरती होतो आणि त्यामुळे वजन वाढणे, वजन वाढले की मग बाकीचे आरोग्यविषयक समस्या ज्या आहेत त्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून मग मी तरुणांना एवढं सांगू इच्छिते की वाचन करा, छंद जोपासा, सकारात्मक जीवनशैली जी आहे ती सकारात्मक जीवनशैली तुम्ही जोपासा. म्हणजे व्यायाम करणे, खेळ खेळणे, वाचन करणे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या दैनंदिन जीवनातील नियोजनामध्ये यासाठी पुरेसा वेळ तुम्ही द्या आणि तुमची जीवनशैली जी आहे ती पॉझिटिव्ह सकारात्मक जीवनशैली बनवा. आता आपण तरुणाबद्दल बोललो आणि दुसरं तुम्ही मला विचारलं की वृद्धावस्था म्हणजे म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं आपण म्हणतो की जसं बालपणी आपण लहान मुलांची काळजी घेतो तसेच वृद्ध व्यक्तीची काळजी घेणं आवश्यक आहे. यामध्ये बरेचसे शारीरिक बदल झालेले असतात, जीवनशैलीमध्ये बदल झालेले असतात, त्याच्यामुळे त्यांना आपण थोडंसं चालणे, संतुलित आहार घेणे, औषधोपचार वेळेवर घेणे जे औषध असतील ते आणि सामाजिक संपर्क ठेवणे. सामाजिक संपर्क ठेवणे याच्यासाठी महत्व आहे की वृद्ध व्यक्ती बसून बसून कंटाळवाने होतात, त्यांना कोणीतरी बोलायला हवंसं असते आणि 4 गप्पा मारल्या म्हणजे त्यांची दिनचर्या सुद्धा आनंदी सकारात्मक झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून सामाजिक संपर्क ह्या अवस्थेमध्ये वृद्धांचा ठेवणे महत्वाचे आहे आणि वेळेवर नियमित आरोग्य तपासणी ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे. एवढी जर स्वकाळजी त्यांनी घेतली तर त्यांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होणार नाही, त्यांचं आरोग्य जे आहे ते सुदृढ आरोग्य राहील.
1: बरोबर. कारण कसं असतं मॅडम की आयुष्याच्या संध्याकाळी एक तर साथीदार सोडून गेलेला असतो बरेचदा.
0: बरोबर.
1: आणि रिटायरमेंटमुळे एक प्रकारचा
0: एकाकीपणा असते आणि त्यांची दैनंदिन दिनचर्या जी आहे ती
1: बदललेली असते कारण तितकी ताकद आता हातपायामध्ये राहिलेली नसते. त्याच्यामुळे
0: परंतु मानसिक त्यांना खच्चीकरण वाटते की मनाने ते सबल असतात आणि आपला हा बदल त्यांना स्वीकारणे खूप कठीण जाते, जड जाते. म्हणजे झुलत्या खुर्चीचे तत्वज्ञान आपण असं म्हणतो की त्यांना त्यांनी नुसतं बसून आराम करून सर्वांना सांगणे हे त्यांना नको वाटते. आपली जी काही सत्ता आहे किंवा आपले जे काही अधिकार आहेत ते कोणी हिरावून घेऊ नये, आपल्याकडेच राहावं अशी त्यांची भावना ह्यामध्ये झालेली असते.
1: बरोबर. म्हणजे ते सगळं आबाधित
0: राहावं.
1: पण मला वाटतं अशा वेळेला मुलांनी खास त्यांच्यासाठी वेळ देणे
0: किंवा
1: किंवा दूरगावी असू तर एखादा फोन त्यांना
0: आवर्जून किंवा मग बाहेर फिरायला घेऊन जाणे, देवदर्शन असेल, सहलीचे ट्रिप असतील, पर्यटन स्थळ असतील, त्या ठिकाणी घेऊन जाणे आणि त्यांचा जो वेळ आहे तो वेळ पुढच्या वेळ

0: मध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आठवण येत राहतील, म्हणजे पुढचा वेळ चांगला जाईल ह्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.
1: म्हणजे स्वकाळजी आपण म्हणतोय की स्वतःची काळजी, पण हा सुद्धा एक स्वकाळजीचा भाग आहे.
0: आपल्या सोबत आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे पण महत्वाचं.
1: खरंच खरंच
0: तू बाल्यावस्था सुद्धा खूप महत्वाची आहे.
1: आपण
0: बेसिक आहे, आपण बघतो की पुष्कळदा मूल खात नाही म्हणून मोबाईल त्यांच्या हातामध्ये दिला जातो, टीव्ही लावून ठेवला जातो आणि बघत बघत त्यांना खूप घातले जाते. परंतु ही खूप चुकीचं आहे की त्यांनी हसत खेळत खाल्लं पाहिजे, खाण्याची आवड त्यांना निर्माण झाली पाहिजे, म्हणून वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना दिले पाहिजे. त्याचबरोबर शारीरिक आरोग्याबरोबर त्यांची मानसिक विकास सुद्धा खूप महत्वाचा आहे. बौद्धिक विकास, मानसिक विकास या अवस्थेमध्ये, तर त्यासाठी त्यांना वेगवेगळे खेळ जे आहेत की म्हणजे नुसतं मोबाईलवरचे गेम नाही, कॉम्प्युटरवरचे गेम नाही, तर आपण खेळ जे आहेत ते खेळ सुद्धा महत्वाचे आहेत. म्हणजे आता एखादा प्राणी आहे त्याचे पार्ट्स जोडणे असतील, किंवा अल्फाबेटिकली एखादं तयार करणे असतील, की ब्लॉक तयार करणे असतील ते ब्लॉक तयार करणे, आणि रंग ओळखणे, रंगाची ओळख करणे किंवा प्राण्यांची ओळख करणे, आणि घरामध्ये रूममध्ये आपण ते लावून तसं वातावरण निर्मिती केली तर मुलं खूप आनंदाने येता जातात, त्या गोष्टी बघतात, वाचतात. खेळणी टोपलीमध्ये ठेवून गेली की ते तिथे जोडतील, दाखवतील आपल्याला, आणि मग यावेळेस आपल्या घरामध्ये जे पालक आहेत, कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांनी त्यांना प्रोत्साहन देणं सुद्धा आवश्यक आहे की वा खूप छान केलेलं आहे, अजून कर, आणि ह्या गोष्टीने ते मग पुन्हा पुन्हा त्या गोष्टी पुनरावृत्ती करताना आपल्याला दिसून येतात. याच्यामुळे त्यांच्या हाताच्या स्नायूंचा विकास होतो, पायाच्या स्नायूंचा विकास होतो, आणि बौद्धिक विकास हा होत असतो. म्हणजे आता कुटुंबामध्ये वेगवेगळे काम आपण करत असतो तर बरेचदा वृद्धांची आणि तशीच बालकांची लुडबुड आपल्याला दिसून येते. म्हणजे आई पोळी करत असती तर मला पोळी करायला दे, छोटीशी कणिक देऊन आपण त्यांना दिलं पोळपाट लाटणं तकतील, डाळ तांदूळ निवडायला वेगवेगळं दिलं, भाजी तोडायला दिलं, तसं वृद्धांना सुद्धा आपण कामात गुंतून ठेवलं तर आपण सुद्धा निरुपयोगी नाही तर आपण मदत करू शकतो. म्हणजे त्यांना त्रास होणार नाही, सहज ते काम करू शकतील, असे हलके फुलके कामं मुलांना आणि वृद्धांना दिले पाहिजे, जेणेकरून त्यांना एक आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचं कुटुंबातील स्थान सुद्धा त्यांना मोठं वाटू लागतं
1: आणि
0: वेळ पण छान जातो.
1: नक्कीच मॅडम, आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिनानिमित्त खूप छान माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना देत आहात. आता जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना, आमच्या मैत्रिणींना काय सांगाल?
0: तसं तर स्वकाळजी दिवस हा प्रत्येकाला माहिती असेल असं आपल्याला वाटत नाही. आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिवस आहे, परंतु स्वतःची काळजी घेण्याचा काय दिवस असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतो की आपण तर काळजी घेतो, आपण काळजी घेतो पण काय घेतो, की आपण जेवण खाणं हे करतो, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला किती हवंय, किती नाही आणि कशा पद्धतीने पाहिजे, कोणतं पाहिजे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने आपण शारीरिक, मानसिक, भावनिक काळजी घेतली पाहिजे तेव्हा आपण स्वकाळजी घेतो असं ते.
1: म्हणजे त्या दृष्टिकोनातूनच सगळ्या गोष्टींकडं पाहिलं पाहिजे.
0: म्हणजे स्वकाळजी घेणे हा एक स्वार्थ नाहीये, स्वतः बरोबरच कुटुंब आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी जी आहे त्या जबाबदारीतून आपण सर्वांची काळजी घेणे, निरोगी राहणे आणि शांत मन हीच खरी संपत्ती आहे. आरोग्यम धनसंपदा आपण म्हणतो, परंतु ही आरोग्याची संपदा सगळ्यांकडेच आहे अशी सध्या दिसून येत नाही. पूर्वी आपण बघतो की त्यांचं खानपान खूप चांगलं होतं, केमिकल्स काही वापरले जात नव्हते. आता आपण बघतो की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला तपासून घ्यावं लागते की ही गोष्ट व्यवस्थित आहे का, आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे का. तर त्या अनुषंगाने आपण प्रत्येकाने स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे दररोज आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे. स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वार्थ आहे ही भावना मनातून काढून टाकली पाहिजे. स्वतःला सक्षम बनवण्यासाठी मी स्वतःची काळजी घेत आहो असा सकारात्मक विचार आपण केला पाहिजे. आणि आपण आपल्या आरोग्यासाठी जी काही गुंतवणूक करणार आहोत ती कधीही आपल्याला उपयोगी येईल, फायदेशीर ठरेल. म्हणजे जसे आपण आपल्या आर्थिक गुंतवणूक करतो तर त्यापेक्षाही आपल्या आरोग्याची गुंतवणूक ही अतिशय महत्वाची आहे. आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिवस आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो की स्वतःची काळजी घ्या, कारण तुमचे आरोग्य हेच तुमच्या कुटुंबाचे आणि समाजाचे बळ आहे. कुटुंबातील सदस्य जर एखादा आजारी असेल तर इतर सदस्यांची स्थिती कशी होती हे बरेचदा आपण अनुभवतो, बघतो. तर त्या दृष्टीने पुरुष असो वा स्त्री असो, ज्येष्ठ नागरिक असो किंवा तरुण असो, प्रत्येकाने दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढून शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे असं मला वाटते. आणि यातूनच आपल्याला एक आत्मविश्वास आत्मविश्वास निर्माण होईल आणि जिथे आत्मविश्वास निर्माण झाला तिथे कोणतेही कार्य करण्यासाठी आपण

0: राहणार नाही. तर आपल्या आरोग्यासाठी आपण स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटते. आणि स्वतःची काळजी घ्या, सुदृढ रहा, एवढा संदेश मी आजच्या या स्वकाळजी दिनानिमित्त सर्व श्रोत्यांना देऊ इच्छिते.
1: खूप छान माहिती दिलीत मॅडम आपण, आणि आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतका छान संवाद साधलात, मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद. आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिन याविषयी प्राध्यापिका डॉक्टर संध्या आयसकर यांची मुलाखत आपण ऐकली. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.

0: श्रोते, आताच आपण महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम ऐकलात, महिला विश्व. निवेदन होतं अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादर केले होते योगीराज बच्चे. श्रोते, महिला विश्व हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना, आकाशवाणी बीड केंद्र. FM 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र, बीड आकाशवाणी केंद्र.

0: श्रोतो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात घराणा या 1961 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील रचना. या चित्रपटातील सर्वच गाणी खूप सुंदर आहेत. संगीतकार रवी आणि गीतकार शकील बदैनी यांचं भक्तिसंगीत विशेष लोकप्रिय आहे. या चित्रपटामध्ये बिपिन गुप्ता आणि देविका यांच्यावर चित्रित झालेलं एक गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी फार अगदी मन लावून गायलं आहे. ऐकूयात शकील बदैनी यांची रचना. संगीत आहे रवी यांचं तर सूर आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा.
1: श्री रामचंद्र आश्रित पारिजात समस्त कल

श्रोतेहो, सौंदर्यवती अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता जॉय मुखर्जी यांचा लव्ह इन टोकियो हा 1966 साली प्रदर्शित झालेला चित्रपट. या चित्रपटातलं हे गाणं रसिक श्रोत्यांच्या ओठावरून निघालतं. लता दिदींनी अतिशय हळुवारपणे गायलेलं हे गाणं मनात अलगद घर करतं. गायक, गीतकार आणि संगीतकार अशा सर्वांचीच सरस कामगिरी या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ऐकायला मिळते. या गाण्यामध्ये आशा पारेख अतिशय सुंदर दिसल्या आहेत आणि तितकाच उत्कट अभिनयही त्यांनी केलेला आहे. ऐकूयात लव्ह इन टोकियो या चित्रपटातील रचना.

श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया जीने की राह या चित्रपटातील रचना. जीने की राह या चित्रपटातील आणे से उसके आये बहार हे गाणं खरंच लोकप्रिय आहे. जितेंद्र आणि तनुजा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट खूप सुंदर आहे. यात मेहबूबाचं केलेलं इतकं सुंदर वर्णन रफी साहेबांच्या आवाजात ऐकताना फार सुंदर वाटतं. ऐकूयात आनंद बक्षी यांची रचना, संगीत निर्माण हे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

सद्य अभिनेता राजेश खन्ना त्यांच्या यशाच्या शिखरावर असतानाच आलेला एक चित्रपट म्हणजेच 1974 साली प्रदर्शित झालेला आपकी कसम हा चित्रपट. यात त्यांच्यासह मुमताज ही अभिनेत्री होती. या चित्रपटामध्ये जय जय शिव शंकर या गाण्यातून या दोन्ही कलाकारांनी खूप सुंदर असा अभिनय केला आहे. या गाण्याला लता मंगेशकर आणि किशोर कुमार या गायकांनी फार सुंदर पद्धतीने गाणे गायले आहे. यातील एका दृश्यामध्ये गट्टम सारखं वाद्य वाजवताना दिसणाऱ्या कलाकारांचा अभिनय सुद्धा खूप सुंदर झालेला आहे. गीतकार आनंद बक्षी यांची रचना आहे. ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. चित्रपट आहे आपकी कसम.

आशिक सरफरोश हा आमिर खान यांचा उत्तम अभिनय असलेला चित्रपट, त्यातली होश वालों को खबर क्या ही गजल खूपच सुंदर आहे आणि लोकप्रिय आहे. संगीतकार जतीन ललित यांचं साधं सरळ सुंदर मनाला भावणारं संगीत, गीतातील अत्यंत लोभ शब्दरचना आणि जगजीत सिंग यांचा मुखमली आवाज, त्यामुळे या गजलेचं माधुर्य अधिकच खुलून आलेलं आहे. ऐकूयात निदा फाजली यांची रचना. संगीत आहे जतीन ललित यांचं, तर स्वर आहे जगजीत सिंग यांचा.

श्रीतळ सुनील दत्त साधना यांचा अभिनय असलेला मेरा साया हा चित्रपट खूप गाजला. साधना यांची यात दुहेरी भूमिका होती. त्यातील सर्वच गाणी खूप लोकप्रिय ठरलीत. ऐकूयात मेरा साया या चित्रपटातील राजा मेंदियाली खान यांची रचना, स्वर आहे लता मंगेशकर यांचं, तर संगीत आहे मदन मोहन यांचं.

श्रोत्यांनो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्यांनो, जगजीत सिंह यांचे स्वर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील दर्दभरी आलापी असा मनाचा ठाव घेणारा योग या गाण्यामध्ये जमून आलेला आहे. दुश्मन या चित्रपटातलं हे गाणं ज्येष्ठ गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलं आहे, तर त्यांचं संगीत उत्तम सिंग यांचं आहे. ऐकव्यात दुश्मन या चित्रपटातील रचना.

मधुमते हा विशेष लोकप्रिय ठरलेला चित्रपट बिमोल रॉय यांच्या कीर्तीला साजेस पुनर्जन्मावर आधारित उत्तम कथानक आणि उत्तम सादरीकरण आणि चित्रीकरण कथेला साजेशी लोकेशन्स मोहक चेहऱ्यांचे नृत्यनूपन आणि गोड नायिका वैजयंतीमाला देखणं आणि अभिनय संपन्न नायक खलनायक अर्थातच दिलीप कुमार आणि प्राण धीरगंभीर आणि जरब वाटणाऱ्या नायिकेचा पिता जयंत जानिवाकर सर्वांचाच उत्तम अभिनय उत्तम आणि अर्थपूर्ण गाणी सलील चौधरी यांचं संगीत लता मंगेशकर मोहम्मद रफी मन्नाडे यांचं कर्णमधुर गायन खरंच ही गाणी आजतागायत आपल्या मनामध्ये रुंजी घालत आहे. संयत अभिनय ही या एकूणच तेव्हाच्या चित्रपटांची खासियत होती. नायक आणि नायिकेचं प्रेम फक्त डोळ्यातून व्यक्त होतं. राग लोभ प्रेम भीती गांभीर्य आनंद चेष्टा मस्करी असे सर्वच भाव नजरेतून व्यक्त होताना दिसतात. ऐकूयात मधुमती या चित्रपटातील रचना.

श्रोत्रोत्तज आपण सलील चौधरी यांच्या संगीत निर्देशित मधुमती या चित्रपटातील कवी शैलेंद्र यांची गीतरचना आपण ऐकलीत. भरत श्रोत्र या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. सदर प्रसारित आहोत मिश्र सैनीचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर, सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू। मोबाईल 9922 63 54 32 आणि 97 67 09 09 27।

0: मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: शतो मिश्र सिंहच्या कार्यक्रमात ऐकूयात अजित करकडे यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत नियोजन आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

0: श्रोतो, आता आपण अजित करकडे यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत निर्माण होतं पांडुरंग दीक्षित यांचं. मिश्रसेनेचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
0: मिश्रसेनेच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील मान अपमान या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खळीलकर यांची नाट्यगीत रचना.

स्वतःचा पण मानप मानाने नाटकातील अशा खाड अशा भोसले यांच्या स्वरातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची नाट्य गीत रचना आपण ऐकलीत. या नाट्य गीत रचनेबरोबरच आजचा मिश्र संहिता कार्यक्रम संपला. सर्व मिश्र संहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, पावसाळ्यात आपण जेव्हा बाहेर जातो आणि भिजून येतो तर आपली किती धांदल उडते हो की नाही. त्यावेळेस असं वाटतं की आपण बाहेर जाऊन आल्यानंतर मग पाऊस पडला तर बरं होईल. असंच कवयित्री इंदिरा संत आपल्या कवितेत पावसाला म्हणतात, पावसा राजसा नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. आज असंच काहीतरी घडलंय आपल्या हलक फुलकच्या कुटुंबात. चला तर जाणून घेऊया आणि ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक. आज या श्रुतिकेचा भाग 14 आपण ऐकणार आहात. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, मदालसा कानडे आणि अनिल नरवडे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक

आले आले आले आले आले, अरे काही दम धीर आहे की नाही? हा ना राहुलच असणार बर का, सवयच आहे त्याला, जो पर्यंत दार उघडत नाही ना

0: सारखा बेल वाजत राहतो. अरे आले आले आले आले आले. अगो बाई नंदिनी, तू कशी काय दुपारची? आणि हे काय चांगल्या 4-5 पिशव्या दिसत आहेत हातात. जवळपास एखाद्या सेलला भेट देऊन आलेली दिसतेस. मान्सून धमाक ऑफर.
1: अगं रश्मी, सगळे प्रश्न दारातच विचारणार आहेस का? आधी घरात तर येऊ दे मला.
0: हो हो.
1: आणि या पिशव्या घे जरा हातातल्या.

0: आणि या पिशव्या घे जरा हातातल्या.
1: बर बर.
0: कद्दीच्या हातात धरून कळ लागलीये ग हाताला.
1: कशाला एवढी खरेदी करायची. बर दे इकडे. ये ये बस जरा निवांत. थांब हा, पाणी आणते तुझ्यासाठी.
0: बरं वाटलं ग पाणी पिऊन. केव्हाची तहान लागली होती. अग रश्मी, घरात कुणीच दिसत नाही आज. सासूबाई, रिया, राहुल गेले कुठे सगळे?
1: अग सासूबाई गेल्यात भजनी मंडळात. चातुर्मास सुरू झालाय ना, रोज एकेका घरी भजन घेतात ते. आणि आज वनिता काकूंकडे आहे ना भजन, तिकडे गेल्यात.
0: अरे म्हणजे माझ्या कॉलनी जवळच की. मी घरी असते तर बोलावलं असतं त्यांना घरी सगळ्यांना. एरवी तरी त्यांचं कुठे येणं होतं माझ्याकडे, त्या निमित्ताने आल्या असत्या. बरं मुलं कुठे आहेत?
1: रिया गेली आहे कॉलेजला आणि राहुल मित्रांसोबत पुस्तकं घ्यायला. बरं ते जाऊ दे. नंदिनी मला सांग, तुझी स्वारी इकडे कशी काय?
0: ओळख. अग तुझ्या घराजवळच्या चौकामध्ये दुकान आहे ना साड्यांचं.
1: तिथे
0: माणसं मान्सून
1: ऑफर चालू आहे.
0: ओळखलंस की नाही? आणि तुला तर माहितीच आहे मला खरेदीची किती आवड.
1: अच्छा, म्हणजे खरेदी दाखवायला आलीयेस.
0: अगं रश्मी, आभाळ भरून आलेलं दिसलं म्हटलं मध्येच पावसाने गाठलं तर फजिती नको म्हणून आले वय इकडे तुझ्याकडे.
1: हो हो, फजिती आणि तुझी. अगं विसरलीस का, 15-20 वर्षांपूर्वीची नंदिनी. पाऊस म्हटलं की आनंदानं बेभान व्हायचीस. तुझ्या उत्साहाला नुसतं उधाणच यायचं. वर्षा सहलीचं काय प्लॅनिंग करायचीस? काकू नको नको म्हणताना ट्रेकला काय जायचीस? काकू कितीही रागवल्या तरी मुद्दाम धबधब्याखाली उभं राहून मनसोक्त भिजायचीस. आणि आता पावसाचा धाक वाटतोय होय तुला.
0: अगं तेव्हाची गोष्ट वेगळी होती रश्मी. तेव्हा असं जबाबदाऱ्यांचं ओझं कुठे होतं आपल्या डोक्यावर. आता या पिशव्या भिजल्या असत्या तर काय भावात गेलं असतं सांग बरं. कपड्यांसोबत भाजीपाला सुद्धा आहे ना त्याच्यात.
1: अगं पण नंदिनी खरंच किती फुलपाखरी दिवस होते ना ते. स्वच्छंद म्हणजे एक अभ्यासाचा ताण सोडला तरी तर कुठल्या डेडलाईन सांभाळाव्या लागत नव्हत्या गं आपल्याला.
0: हो ना, रिमझिमणारा पाऊस, पायाखाली मऊ हिरवळीचा गालीचा, अण्णांच्या टपरीवरचा तो वाफाळता चहा आणि गरमागरम कांद्याची भजी. स्वप्नाळू दिवस होते सगळे.
1: नक्कीच, आपण, पाऊस, चहा
0: आणि सुमधुर गाणी, पावसाच्या कविता, धम्माल यायची नुसती.
1: आणि अशी सुरेल जमलेली मैफिल. क्या बात है नंदिनी. अगो पावसाचं नाव काढलंस आणि सुरू झाला बघ. अगो बाई, हा राहुल अडकतो आता पावसात. सकाळी चांगलं म्हटलं होतं मी त्याला रेनकोट घेऊन जा, रियाही ऐकत नाही आणि राहुलही, दोघही तसेच.
0: अगं दिवसच आहेत त्यांचे पावसात भिजायचे. हेच तर वय असतं या सगळ्या गोष्टी भरभरून अनुभवायचं. पुढे एकदा जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की ही मजा अनुभवता येणार आहे त्यांना.
1: असं काय ग म्हणतेस, पावसात भिजत नसलो तरी गरमागरम कांदा भजी आणि वाफाळता चहा हे तर आपल्या हातात नक्कीच आहे ना.
0: हो ग, तेही खरंच.
1: ए नंदिनी, तुझं ते आवडतं गाणं म्हण ना एकदा. खूप दिवस झाले बघ ऐकून तुझ्या तोंडून. अगं तुला सांगते, जोपर्यंत तुझ्या तोंडचं ते गाणं ऐकत नाही ना मी, तोपर्यंत मला पावसाळा चालू झाला असं वाटतच नाही बघ.
0: पुरे पुरे, इतका नको मस्का मारायला बर का रश्मी. म्हणते ग मला की नाही रश्मी, पाऊस पडायला लागला की प्रवीण दवणेंची ती कविताच आठवते ज्याचं गाणं झालंय. पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला. आणि पहिल्या पावसात हे गाणं गायला किती मजा येते.
1: नक्कीच, म्हणून तर तुझ्या तोंडून ते गाणं ऐकलं की मला पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतं.
0: तू म्हणते तर मी म्हणते आता.
1: नक्कीच.

0: वाह क्या बात है, हे घ्या गरमा गरम भजी आणि वाफाळता चहा.
1: अरे वा मस्त वास येतो एकदम गरमागरम भज्यांचा. वाह वाह आई किती मनकवडी आहेस ग तू. मी आता विचारच करत होतो की घरी गेलो की आधी आईला गरमागरम मस्त भजी बनवायला सांगावेत आणि घरी यायच्या आत भजे तयार.
2: अरे राहुल अरे केवढा भिजला आहेस तू, कपड्यातून पाणी निथळते, हे सगळं घर ओलं होतंय ना, आधी कपडे बदल. हे बघ डोकंही चांगलं कोरड कर जा.
1: हां करतो करतो करतो. नंदू मावशी ही आई ना असंच करते. अगं बसू दे की मला, बघ नंदू मावशी किती छान गाणं म्हणतीय ना.
2: अरे राहुल मी पुन्हा ऐकवते तुला गाणं हवं तर, पण आधी आईचं ऐक बरं. किती ओला झालायस तू.
1: बरं बरं मी आलोच, मग थांबा मी आल्यावर गाणं म्हणा. आत्ता नको म्हणूस, मी आलोच एकदम. आत्ताच जाऊन येतो बघ, कपडे बदलून येतो.
2: बरं बरं बरं. तू काय खरेदी केलीस ग?
3: अगं काही नाही, तुला माहितीये माझं साड्यांचं वेड. एखाद्या पॅटर्नची जरी माझ्याकडे साडी नसली आणि ती मला दुकानात दिसली की मी ती घेणार म्हणजे घेणार, हे ठरलेलं असतं नाही का? तू तर बघतच आलीयस इतक्या वर्षापासून.
2: नक्कीच नक्कीच बघूया साड्या. अरे रे रे रे हे बघ हा आला आणि असं ओलं डोकं घेऊन फॅन खाली बसलाय. अरे काय हे असं राहुल, गच्च ओलं डोकं घेऊन कोणी फॅन खाली बसतं का? अरे टॉवेल घेऊन आधी केस कोरडे कर ना तुझे.
1: करतो करतो ग बाई थांब ना, पण जरा छान अशी मस्त गरमागरम भजी दे ना आणि नंदू मावशी गाणं तेवढं म्हण ना ग.
3: बरं का राहुल, आता हे जे गाणं मी गातीये ना ते तुझ्यासाठी गातीये बर का.
1: अरे वा
3: तुला माहितीये का राहुल, हे जे गाणं आहे ना म्हणजे ही जी कविता आहे ती अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली आहे आणि ते आपल्या संभाजीनगरचे रहिवासी होते.
1: अरे वा
3: त्या गाण्याला अत्यंत सुंदर चाल देऊन हे गाणं बनलंय बर का. आता तेच गाणं मी तुम्हाला ऐकवते सगळ्यांना.

0: हे घे राहुल, तुझ्यासाठी गरमागरम भजे।
1: वाह क्या बात है नंद मावशी, गरमागरम भजी चहा आणि त्यावर एकदम असं पावसाचं गाणं ऐकलं एवढं।
2: अरे वा वा वा, पावसाळी मैफल जमलेली दिसते वाटलंच मला। मी चाललो होतो इकडून, सहज सूर कानावर पडले, मातीचा सुगंध आला
1: आणि भजनचा पण सुगंध आला असं ना एकदम।
2: म्हणून आपसुकच पावलं वळली।
1: गोविंद काका या या या बसा, तुम्ही पण घ्या छान मस्त गरमागरम भजी। आई आणि नंदू मावशी दोघी नंबर एकच, आई भजी करण्यात आणि नंदू मावशी गाण्यात।
0: हो पुरे झालं हो कौतुक, आणते अजून भजी। अरे या या भाऊजी या।
2: अरे हो हो, पण बसू कुठं, इथं ओली बॅग आहे खुर्चीवर, कुशन ओलं।

0: हो झालंय?
1: आमचे युवराज राहुल कुमार द ग्रेट यांनी ठेवली आहे ती. थांबा थांबा, मी तुम्हाला आतून साधी खुर्ची आणून देते, त्यावर बसा. नाहीतर थांबा थांबा, ए राहुल तू त्या झुल्यावर बसला.
2: थांब ग. काय म्हणाली?
1: त्या झुल्यावर बस म्हणजे काका तुझ्या खुर्चीवर बसतील.
2: युवराजांना मातोश्रीची आज्ञा शिरसावंद. जशी आपली आज्ञा मातोश्री, युवराज आपल्या आज्ञेचं पालन करतो आहे. अरे आवाज निघत नाहीये ग, आज माझा घसा चोकअप झालेला दिसतोय.
0: अरे राहुल, चारच भजा तुझे हे हाल का हो वहिनी? तेल चांगलं ना की भेसळयुक्त?
1: हे हो, तुम्ही काळजी करू नका, पोट भर खा. आमचा राहुल वायुभार मापकासारखा आहे.
0: म्हणजे?
1: म्हणजे थर्मामीटर सारखा. पावसात भिजलाय ना तो, लगेच परिणाम दाखवतो. इकडे वातावरण बदललं की त्याला शिंका येणं आणि सर्दी होणं हे नेहमीच.
0: हलक्यात घेऊ नका. हा
1: अगो बाई,
0: साधी सर्दी म्हणता म्हणता निमोनिया व्हायचा.
1: बापरे,
0: वेळीच काळजी घेतली नाही तर फुफ्फुसाचा संसर्ग व्हायचा. माझ्या चुलत पुतणीच्या सासूच्या मेवणीच्या नातवाला असंच झालं. आधी साधी सर्दी म्हणून दुर्लक्ष केलं, नंतर गेला की ताप डोक्यात.
2: खूपच जवळचं नात.
0: मग आईची काळजी वाढली, दवाखान्यातल्या चक्रा वाढल्या, ऍडमिट करावं लागलं, बिलाचा आकडा हे मोठा, मग बाबाची काळजी वाढली.
1: ऐको
2: काय गोविंद काका धडकी भरायच्या गोष्टी करता. किती वर्षाचा होता तो मुलगा?
0: 2.5 वर्षाचा होता.
2: 2.5 वर्षाचा म्हणजे त्याची इम्युनिटी कमीच असणार ना.
0: हो,
2: त्याच्यात आणि माझ्यात काहीतरी फरक आहे की?
0: तसं नाही रे, काळजी वाटते. तू असं कर, तू कशाला वहिनी, याला थोडं अद्रक मिरे ओवा चवी पुरता थोडा गुळ आणि हळद घालून चांगला काढा करून द्या.
1: अद्रक आत्ताच चहाला टाकलं होतं ना, हिला दिला चहा आत्ता मी नंदिनीला.
3: अग रश्मी, मग सुंठ पावडर घाल.
1: हा हा,
3: ती सुद्धा चालेल.
1: बर बर,
3: आणि लगेच कर बर का.
1: हो हो.
0: हा, 2 कपाचा 1 कप होईल असा उकळा बर का. राहुल, ओलं डोकं घेऊन फॅन खाली बसला होतास ना, त्यानं सर्दी झाली असेल बघ तुला.
2: ओ गोविंद काका, पण मी ना डोकं वाळवण्यासाठीच फॅन खाली बसलो होतो ना.
3: तरी तुला आईने सांगितलं होतं ना राहुल, टॉवेलने डोकं कोरडं कर म्हणून, ते का नाही केलंस?
2: अग ते तुझं गाणं ऐकायचं होतं ना मावशी, मग ती लिंक तुटली असती ग म्हणून.
0: अरे पावसाळ्यात फार काळजी घ्यायला हवी.
3: पाणी उकळलेलं किंवा फिल्टरचं असंच प्यावं, म्हणजे डायरिया सारखे आजार होत नाहीत. साचलेल्या पाण्यामध्ये मज्जा घेत चालू नये मुलांनी, मच्छर असतात ते चावले की मलेरिया, दूषित पाण्याने डायरिया.
2: अरे वा, हे तर स्लोगनच झालं. अजून एक सांगतो, बाहेरचं खाऊ नका, ओले कपडे घालू नका, नाहीतर सुटेल सर्वांगाला खाज, लाल पुरळ अन चट्टे अंगावर.
0: वा युवराज हुशार आहेस. हे काय, आई काढा घेऊन आली, घे गरम गरम, म्हणजे घशाला आराम मिळेल. कसं वाटतंय, पडला का थोडा आराम?
2: काका जरा बरं वाटतंय आता, थोडं आराम मिळाल्यासारखं वाटतंय.
0: चला, मला एक पार्टनर मिळाला.
2: तो कशाला आता?
0: अरे म्हणजे काय, तुमची गाणी ऐकून तर मी इकडे आलो ना. खेळूयात की गाण्याच्या भेंड्या?
2: गाण्याच्या भेंड्या? अरे वा, मस्त आयडिया आहे. नंदू मावशी आणि आई, तुम्ही आणि मी. पण माझा आवाज आवाज नाही ना.
3: राहुल, आणि जो हरेल ना त्याच्याकडे पुढची भजांची पार्टी.
2: अरे वा वा वा, मग माझा आवाज
3: आठ फक्त एकच गाणं, फक्त पावसाचंच हवं.
1: राहुल, तुला गाणं म्हणता येत नाही ठीक आहे, पण तू पुस्तकं आणलीस ना आता, त्या पुस्तकांमध्ये कविता असतील ना रे पावसाच्या?
2: हा हा, आहेत की, आहेत की.
1: मग एखादी कविता म्हणूयात, एखादा पाऊस गाणं, एखादी कविता.
2: हे छान
1: मैफिल जमेल नाही का?
2: हो छान मैफिल जमेल.
1: आधी कोण

0: म्हणते बर कविता?
1: मी म्हणतो पहिल्यांदा ती मंगेश पाडगावकरांची नाही का कविता, त्याचं गाणं झालंय बघ.
0: कोणती कोणती?
1: ते मी म्हणून दाखवतो. आता आवाज बसलाय पण मी म्हणतो.

0: आंधळ्यात मातून वाहे अंधळास वारा।
1: ए हो, खरंच खूप सुंदर गाणं आहे बरं का हे। गाणं ऐकलं की ते पावसाचं चित्र असं डोळ्यासमोर उभं राहतं आपल्या, नाही का?
0: हो, ती रात्र, पावसाळी रात्र,
1: बरोबर आहे। मला ना एक खूप सुंदर अनिल कांबळे यांची कविता आठवते।
0: कोणती ग मावशी?
1: ती नाही का, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी।
2: वा,
0: अरे वा।
1: हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना, हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना, पाऊस ओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना, तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी।
2: वा, किती सुंदर, अगदी पावसाच्या आठवणी जाग्या झाल्या, नाही का?
1: खरंय खरंय। आणि तुम्हाला माहितीये का, ही अनिल कांबळेंची कविता म्हणजे एका प्रियकराचं मनोगत आहे, जे पावसाच्या रूपात त्याने प्रेयसीसाठी पाहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे।
2: अरे वा,
1: ही कविता वाचली की आपण तिच्या प्रेमातच पडतो अगदी।
2: नक्कीच।
1: गोविंद काका, आता तुम्हाला म्हणायची बर का कविता?
3: बर, मी म्हणतो।
2: कुणाची कविता म्हणणार आहात?
3: कुणाची म्हणजे काय, नाधो मानोर आणि पाऊस हे समीकरण जुळलेलं आहे।
1: खरंय खरंय।
3: कुठे पावसाळी झड पाऊस गारवा, कुठे पावसाळी झड पाऊस गारवा, पारोश्या दुपारी थोडा हवेत ताजवा, बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखाची, बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखाची, तळ्यातल्या मेघुटांचे थेंब थेंब वेची, पाण्यातल्या झाडावर तरंग थेंबाचे, सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे, सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे।
1: वा वा वा वा। रश्मी, तू राहिलीस बर का?
2: हो, माझी इंदिरा संतांची आवडती कविता म्हणू?
0: हो
1: म्हण।
2: नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्र मौळी आणि दारात सायली, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून, नको करू झोंबाझोंबी, नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलन, नको टाकू फुलमाळ अशी माती तलुटून, नको टाकू फुलमाळ अशी माती तलुटून।
0: अरे वा,
1: खूप सुंदर बरं का। इंदिराबाईंची ही कविता खूप प्रसिद्ध झाली जेव्हा त्यांनी ती लिहिली होती, आणि मला असं वाटतं या कवितेचं गाणंही
2: झालंय। माझी अत्यंत आवडती कविता
1: खरंच।
2: ए, मला काय वाटतं माहितीये का, आता आपण छान पाऊस कविता तर वाचलत सगळ्या, तर मग छानसं पाऊस गाणं ऐकूया।
1: नक्कीच
0: नक्कीच।
1: रश्मी, मी सांगू का तुला, आत्ता राहुलने जी म्हटली ना कविता मंगेश पाडगावकरांची, भेट तुझी माझी स्मरते, तेच गाणं ऐकूया ग, किती सुंदर गीत आहे ते।
2: चालेल।

0: ऑफिस ची वेळ ताईचा क्लास
1: मुलाची ट्यूशन सासूबाईंचं भजन आला गेला पै पाहुणा सण वार साऱ्यांचीच उस्तवार रोज ती धांदल रोज तीच गडबड वेळा पाळण्याची रोजचीच धडपड करता येईल ते करावं तितकं नको मनावर ओझ इतकं
0: चला जगूया मस्त मजेने
2: होऊया जरा हलकं फुलकं
1: हलकं फुलकं हलकं फुलकं
3: कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आत्ताच आपण ऐकली लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं सहभाग नयन पवार वैजयंती नांदगावकर मदलासा कानडे आणि अनिल नरवडे यांचा संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार मैत्रिणीनो आज आहे आंतरराष्ट्रीय परिदिवस दरवर्षी 24 जून रोजी आंतरराष्ट्रीय परिदिन साजरा केला जातो हा दिवस परिकथा जादू कल्पनाशक्ती आणि निसर्गाशी जोडलेल्या पौराणिक कथांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे शतकानुशतकं लोककथा साहित्य आणि मुलांच्या कथांमध्ये परींना एक विशेष स्थान आहे हा परिदिवस आठवण करून देतो की आपल्या मनात अजूनही एक लहान मूल जिवंत आहे कल्पनाशक्तीच्या जोरावरच माणूस जगात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो म्हणूनच या दिवसाचा मुख्य उद्देश लहान मुलं आणि प्रौढ यांना त्यांच्या कल्पनाशक्तीद्वारे नवीन काहीतरी करण्याची म्हणजे नवनिर्मितीची आणि आनंदाची प्रेरणा देणे हा आहे

मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय स्वतःची काळजी दिवस. त्यानिमित्त ऐकूया स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे हिनं साधलेला संवाद.

0: नमस्कार मैत्रिणींनो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे स्वतःची काळजी दिवस. दरवर्षी 24 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 2011 मध्ये इंटरनॅशनल सेल्फ केअर फाउंडेशन ISF ने सुरू केला होता. लोकांना त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 24 तास 7 दिवस स्वतःची काळजी महत्वाची असल्याचं दर्शवितो. आपल्याला आठवण करून देतो की आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणं किती महत्वाचं आहे, जेणेकरून आपण निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकू. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. ही काळजी प्रत्येकानं कशी घ्यावी याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना. डॉक्टर मेधा कुलकर्णी या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 41 वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉक्टर मेधा, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर मेधा, आज आहे स्वतःची काळजी दिवस, तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचं की स्वतःची काळजी म्हणजे काय आणि स्वतःची काळजी घेणं का महत्वाचं असतं? बरं,
1: स्वतःची काळजी म्हणजे स्वकाळजी, म्हणजे स्वतःकडे लक्ष देणे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, म्हणजे WHO तर्फे जी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे स्वकाळजी म्हणजे व्यक्ती, कुटुंब आणि समुदाय यांनी सगळ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने किंवा त्यांच्याशिवाय जी काळजी घेतली जाते आणि त्यामुळे आपलं आरोग्य सुधारते, आरोग्य आपलं जपलं जातं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण अपंगत्वाचा सामना करू शकतो आणि आजारपणाचा पण सामना करू शकतो, त्याला आपण स्वकाळजी असं म्हणू शकतो. तर तुम्हाला माहितीये, आपण स्वतः जर फिट असू आणि स्वतः जर आरोग्याने निरोगी असू तरच आपण दुसऱ्याची काळजी घेऊ शकतो. तर विमान प्रवासात नेहमी सांगतात बघा, ती एअरहोस्टेस जी आपल्याला माहिती देते त्याच्यामध्ये जर काही आपत्कालीन स्थिती तुम्हाला आली तर ऑक्सिजन मास्क हा आधी स्वतः तुम्ही लावा, तुम्ही आधी स्वतः स्टेबल व्हा, तुम्ही स्वतः आधी सक्षम व्हा आणि मग तुम्ही दुसऱ्यांची मदत करायला जा.
0: बरोबर.
1: त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की आधी आपण स्वतः निरोगी राहिलं पाहिजे, मग आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकतो. स्वतःची काळजी घेणं महत्वाचं काय? सर सलामत तो पगडी पचास. आपले शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आपण जर आनंदी, उत्साही असू, निरोगी असू आपण, तर आपण आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवू शकतो आणि पर्यायाने आपण आपल्या समाजाला पण निरोगी ठेवू शकतो.
0: अगदी. मग हे स्वतःची काळजी घेतल्याने आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या छोट्या छोट्या काय सवयींमध्ये बदल केला पाहिजे?
1: प्रत्येकाची लाईफस्टाईल, दैनंदिन जीवन हे वेगवेगळं असतं. हे जरी खरं असलं, दैनंदिन जीवनाची काळजी घेतली आपण स्वतःची तर आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान होते. आपण एकदा चांगल्या मूडमध्ये झोपेतनं जागे होतो, कामामध्ये आपला उत्साह वाढतो, आपल्याला एकदम स्फूर्ती येते काम करण्याची. यासाठी आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या दैनंदिन जीवनात आहेत त्या जर आपण व्यवस्थित मॅनेज केल्या तर खरंच आपण स्वतःची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर आपण रात्री लवकर झोपलो तर लवकर झोपण्यामुळे आपण फ्रेश सकाळी उठतो, मग उठल्याबरोबर आपण जे काही आपलं रोजचं दैनंदिन दिनक्रम आहे ते करूत, आपण ब्रश करणं वगैरे वगैरे सगळं, पण त्यानंतर आपण आंघोळ करतो. तिथे आंघोळ सुद्धा इतकी हायजिनिक मानली जाते की ते आंघोळ करताना तुम्ही शांत डोक्याने एक 10 मिनिटं तरी स्वतःचा स्वतः विचार करता आणि त्याच्यात तुम्हाला काहीतरी दिवसाचं प्लॅनिंग करायला सुचतं, म्हणून ती पण व्यवस्थित आंघोळीला वेळ द्या तुमचा. त्याच्यानंतर देवाच्या पूजेबरोबर स्तोत्र म्हणायला घा. देवाचं दर्शन जसं घेता तसंच मोठ्या माणसाचंही दर्शन तुम्ही घ्यावं अशी इच्छा आहे. आपण पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे गुड मॉर्निंग म्हणतो, चांगलं वाकून नमस्कार करा, आशीर्वाद घ्या मोठ्या माणसांचा, तुमच्या दिवसाची सुरुवात खूप छान होईल. वेळेवर नाश्ता घ्या, नाश्ता करताना जेवताना सगळ्यांनी एकत्र टेबलावर येण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाची कामाच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतील पण दिवसातून एकदा तरी तुम्ही एकत्र सहभोजन घेण्याचा प्रयत्न करा. डायनिंग टेबलावर नो मोबाईल हे स्ट्रिक्टली फॉलो करा. असं काही घर आहेत की ते लोक जेवायला आले ना मोबाईल ठेवतात बास्केटमध्ये आणि मग जेवायला येतात, त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सकाळी व्यायामाला वेळ नाही मिळाला समजा तर तुम्ही संध्याकाळी तरी तो वेळ काढा, पण कसंही करून त्याचं नियोजन व्यवस्थित करा. दिवसभरात तुमचे जे काही छंद तुम्हाला जोपासता येतात तर ते तुम्ही आयदर दैनंदिन जीवनात जोपासा किंवा मग आठवड्याला एकदा तरी, पण तुम्ही हे सगळं केल्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता.
0: डॉक्टर मेधा, मग ही स्वतःची काळजी घेण्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का? बरं,
1: मी एक 4M चा एक मंत्र तुम्हाला सांगते, म्युझिक, मेडिटेशन, मूवमेंट आणि मेडिसिन्स. दिवसभरात आपली काळजी कशी घ्यायची, तुम्हाला छंद असेल तर त्याच्यात म्युझिक म्हणा स्वतः किंवा ऐका. सकाळी उठल्या तुम्ही भोपाळे ऐकल्या तर तुमच्या दिवसाची सुरुवात किती छान होईल. पुरेशी झोप झालेल, 7 ते 8 तास तुम्ही झोप घ्याल आणि मग सकाळी फ्रेश उठाल. त्यानंतर आपल्याला आहारावर लक्ष केंद्रित करायचंय. मेडिटेशन म्हणजे ध्यानासाठी वेळ काढायचा आहे आपल्याला. मुवमेंट

0: म्हणजे व्यायाम करायचा आपल्याला, तर तो व्यायाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही व्यायाम सिलेक्ट करू शकता, पण ज्याच्यात सातत्य असेल असा व्यायाम निवडा. म्हणजे तुम्ही तो रोज कराल आणि आवडीने कराल. मेडिसिन म्हणजे तुम्हाला बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, किंवा तुम्हाला कुठली एखादी रेग्युलर गोळी चालू आहे तर ती न विसरता घ्या. हे सगळं केल्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी खूप चांगली घ्याल आणि तुम्ही अगदी निरोगी राहाल. यामध्ये आपण दैनंदिन काळजी, साप्ताहिक काळजी, मासिक काळजी आणि वार्षिक काळजी असं कॅटेगराईज करू शकतो.
1: मग दैनंदिन काळजीमध्ये काय काय येऊ शकतं?
0: दैनंदिन काळजीमध्ये आपण आत्ताच बघितल्यासारखं झोप घेणे, व्यायाम करणे, छंद जोपासणे, ध्यान करणे हे सगळं आपल्या दैनंदिन जीवनात येतं. आपण दैनंदिन जी काळजी घेतो त्यामध्ये मला आवर्जून असं सांगावं असं वाटते की गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात पण त्याची काळजी खूप महत्वाची आहे. सकाळी उठल्याबरोबर ब्रश केला पाहिजे आणि रात्री झोपताना पण ब्रश केला पाहिजे. तुमचं दाताचं आरोग्य तुम्ही जर चांगलं नाही ठेवलं तर ते दातामध्ये जे जंतू असतात तर त्याचा परिणाम थेट हार्ट पर्यंत जातो, म्हणजे तुमच्या हृदयापर्यंत जातो. म्हणजे जे हृदयाचे रोग होतात लहान मुलांना किंवा मोठ्यांना, त्याचं मूळ हे तुम्ही जर दातांची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोजच्या रोज आंघोळ करणे. खूप जण कंटाळा करतात आंघोळ करायचा, तर आंघोळ पण रोज केली पाहिजे आणि ती आंघोळ पण व्यवस्थित केली पाहिजे अशी. ही स्वच्छताचा मंत्र खूप महत्वाचा आहे हा. यानंतर तुम्हाला भरपूर पाणी प्यायला पाहिजे. छोट्या मुलांनी पण प्यायला पाहिजे, मोठ्यांनी पण प्यायला पाहिजे, म्हाताऱ्या लोकांनी तर प्यायलाच पाहिजे कारण त्यांना सारखा कोरडेपणाचा त्रास येतो. खरा तो 40 नंतर सुरू होतो. तुमच्या डोळ्याला सुद्धा कोरडेपणा येतो, युरिन इन्फेक्शन होऊ शकतं तुम्हाला. दररोज तुम्हाला 7 ते 8 ग्लास पाणी पोटात गेलं पाहिजे. ज्यांना वारंवार युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो त्यांनी तर 2 ते 3 लिटर पाणीचं सेवन केलं पाहिजे. खाण्यामध्ये जे सकस आहार घ्यायचा आहे आपल्याला, तर तो सकस आहार म्हणजे काय तर घरी बनवलेलं ताजं अन्न खाणे, याला आपण सकस आणि ताजा आहार म्हणतो. याच्यामध्ये तुमचे ड्रायफ्रुट्स आले, नट्स आले, शेंगादाणे खा, फुटाणे खा, होल ग्रेन्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे अख्खं मटकीची डाळ, अख्खी मसुरीची डाळ, म्हणजे त्याच्यावर जे कव्हरिंग असतं त्याच्यातनं खरे फायबर तुम्हाला मिळत असतात. त्याच्यामुळे पॉलिश्ड डाळ खाऊ नका. थोडक्यात सांगायचं तर तेल तुपाचा वापर कमी करा, रिफाईंड तेल खाऊ नका, घाण्याचं तेल खा. आणि यानंतर रोजची जी गोळी तुमची चालू आहे ती रोज रोज ती गोळी तुमची वेळेवर घ्या. या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत पण या आई वडिलांनी पण अंगीकारल्या पाहिजेत. म्हणजे मुलांना सवय लागते, मुलांना त्यांच्या शाळेत शिकवलेलं असतं बॅड फूड म्हणजे काय, गुड फूड म्हणजे काय. तर पिझ्झा, पास्ता, मॅगी, मैद्याचे पदार्थ, शुगरी पदार्थ म्हणजे ज्याच्यात साखर जास्ती, हे सगळे टाळायला पाहिजेत. आजकाल जो पीसीओडीचा त्रास ऐकताय तुम्ही जिकडे तिकडे की मुलींना पाळी वेळेवर येत नाही, बायकांना हेल्थ प्रॉब्लेम वाढले, तर हे सगळं जंक फूड खाण्यामुळे, रोज व्यवस्थित लाईफस्टाईल फॉलो न केल्यामुळे होतात. पण ह्याची सुरुवात आई वडिलांपासून व्हायला पाहिजे. तर तसं व्यायाम करण्यासाठी वेळ काढा, मुलांना पण व्यायाम करू द्या, तुम्ही पण व्यायाम करा. कुठल्याही प्रकारचा करा, जो तुम्हाला भावतो, जो तुम्हाला आवडतो आणि ज्याला तुम्हाला वेळ मिळतो, असा कुठलाही व्यायाम तुम्ही करू शकता. पण व्यायाम करणं खूप खूप गरजेचं आहे, कारण हे जर व्यायाम तुम्ही केले नाहीत तर ह्याचे परिणाम तुम्हाला आत्ता नाही जाणवणार तरुणपणात, पण 40 नंतर तुमचं शरीर बोलायला लागतं. हा सांधा दुखतोय, तो सांधा दुखतोय, काहीतरी सुरू होतं तक्रारी. शरीर हे शेवटी आपलं यंत्र नसलं तरी त्याला रिचार्ज आणि रिस्टार्ट करण्यासाठी ह्या व्यायामाची खूप खूप गरज आहे. आणि यामुळे तुम्हाला खूप फ्रेश वाटेल आणि हॅपी हार्मोन्स तुमचे सिक्रेट होतात. त्यामुळे व्यायाम करणं खूप खूप गरजेचं आहे. यानंतर छंद जोपासा. सकाळी उठल्याबरोबर म्युझिक ऐका, भोपाळी ऐका, त्याच्याने तुमच्या घरात आध्यात्मिक वातावरण तयार होईल. मुलांना गाण्याची गोडी लागते, ज्याला जे आवडेल ते म्युझिक तुम्ही ऐकू शकता. ज्याला जी कला शिकता येईल ती शिकता येते तुम्हाला. आपल्या जॉबला वेळेवर जाणे, तिथं चिडचिड न करता आपलं काम आवडीने करणे, हे दैनंदिन ह्याच्यात येऊ शकेल. साप्ताहिक मध्ये तुम्ही एखादा नवीन कला शिकू शकता. त्याच्यानंतर आठवड्याला तुमचे नखं काढणं गरजेचं आहे. आजकाल तरुण मुलामुलींना हे खूप सांगणं गरजेचं आलंय की त्यांच्या त्वचेची आणि केसांची निगा कशी राखायला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ही केसांची निगा राखणं खूप गरजेचं आहे, कारण ते रोज केस विंचरले पाहिजेत. झोपेतनं उठले अर्धा तास आधी आणि लगेच तुम्ही शाळेत गेलात, तुमच्या कामावर गेलात, तर तुम्ही काय निगा राखणार तुमच्या केसांची, असं करू नका. त्याच्यासाठी पण वेळ द्या. रोजच्या रोज केस विंचरणं गरजेचं आहे, केसाची मालिश करणं गरजेचं आहे. आजकाल तरुण मुलींचं खूप फॅड निघालंय, स्ट्रेट हेअर असतात त्याला कर्ली करतात, कर्ली असेल तर स्ट्रेट करतात, त्याला काय कलरच करून घेतील, स्ट्रेटनिंग करून घेतील, असं त्या केमिकलचा वापर त्या केसांना करून त्या केसाचं वाटोळ करू नका. गोंदवणे हा प्रकार आता खूप निघालेला आहे. तुम्ही म्हणाल पूर्वीची लोक पण गोंदवत होती, बरोबर आहे, पण आता तुम्ही गोंदवताय ना त्याचा केमिकलचा वापर खूप होतोय. त्याच्यामुळे ते केमिकल तुमच्या रक्तात मिसळून तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका असतो. नखांचं पण तेच झालंय, बाहेर न आल्यावर हात धुवा तुम्ही, पण त्यावर 8 दिवसांनी एकदा नखं काढणं तेवढंच गरजेचं आहे. पण आजकाल जे फॅड आहे ना, नखाला नेल आर्ट करतात, कुठं नखा आर्टिफिशियल नेल लावतात, तर हे सगळं करू नका. तुम्ही ते नेल पॉलिश रिमूव्ह करण्यासाठी केमिकल लावता, ते नेल आर्ट चिटकवण्यासाठी त्याला काहीतरी अडेझिव्ह लावता, हे सगळे प्री कॅन्सरस गोष्टी आहेत. या सगळ्या ह्याच्याने तुमचा कॅन्सरचा धोका

खूप वाढतो, म्हणून हे लक्षात ठेवा. जंक फूड खाणे, प्रोसेस्ड फूड खाणे, जे काय प्रिझर्वेटिव्ह त्याच्यात ऍड केलेलं असतं, त्या सगळ्या प्रिझर्वेटिव्हमुळे कॅन्सरचा धोका खूप खूप वाढतो. निळ्या रंगाचा केक बिलकुल मुलांना खायला द्यायचा नाही, हे अंडरलाईन करून ठेवा वाक्य. निळ्या रंगामध्ये कार्सिनोजेनिक एक केमिकल असतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा की निळ्या रंगाचा केक बिलकुल खाऊ नका. मैदा आणि तेल, तूप आणि साखर या सगळ्याचा वापर आपल्या जीवनामध्ये मर्यादितच आला पाहिजे. चॉकलेट्स पोरांनी खाणं, पण चॉकलेट घरात तुम्ही आणलंच नाहीत, बिस्किटं मैद्याची तुम्ही घरात आणलीच नाहीत, तर हे सगळं आपोआप कमी होतं. अगदी 100% तुम्ही यापासून मुलांना परावृत्त करू शकत नाही. महिन्यात एखाद्या वेळेस तुम्ही त्या मुलांना ह्याची टेस्ट देऊ शकता, पण रोज रोज करू नका. चॉकलेट खाणे, कोल्ड्रिंक खाणे, आईस्क्रीम खाणे, हे सगळं आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि बाकी तर मग अजून मोठ्यांसाठी मग अल्कोहोल, धूम्रपान टाळा, तंबाखू टाळा, हे तर सगळ्यांच्या सेवनामुळे भयानक कॅन्सर होतोय, त्यामुळे हे पण आरोग्यासाठी लक्षात ठेवा. ही स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्याबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची पण काळजी घ्या. आणि साप्ताहिक ह्याच्यामध्ये एक दिवसाची सुट्टी मिळते तुम्हाला, तर त्या वेळेचं नियोजन खूप चांगलं करा, की जेणेकरून त्या एका दिवसामध्ये तुम्हाला जे आवडेल ते काम तुम्ही करू शकता. कोणी आराम करेल, कोणी ट्रेकिंगला जाईल, कोणी फिरायला जाईल, कोणी निसर्गाच्या सहवासात राहील, कोणी आपलं आपलं छंद जोपासेल, मग कोणी तर डान्सच्या क्लासला जाऊ शकेल, कोणी अजून एखाद्या चित्रकलेचा क्लास करू शकेल. त्यामुळे हे साप्ताहिक नियोजन करा. तुमच्या आठवड्याभरची कामं असतील तर लिस्ट आउट करा, त्याला तुम्ही त्या दिवशी वेळ देऊ शकता. हा महिन्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही महिन्याभरात तुम्हाला काय खरेदी करायची, आणायचंय, बाहेर जायचंय, याची लिस्ट करा. बायकांचा वीक पॉइंट आहे, त्यांना कुठेतरी प्रदर्शनात जावं असं वाटेल, मॉलला जावं असं वाटेल, पण त्यात तुमच्या पाकिटाचा विचार करून खर्चाचा विचार ते एन्जॉय करा तुम्ही. तर हे तुम्ही महिन्याभरात लिस्ट आउट करून ठेवा आणि ती डायरी मेंटेन करायला शिका. वार्षिक काय करायचं आपल्याला, वार्षिक जी काळजी घ्यायची तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही एक तर सहलीला जाऊ शकता, तर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत जाऊ शकता, मित्रांसोबत जाऊ शकता, भारतात प्रवास करा, भारताबाहेर प्रवास करा, पण नक्कीच ह्याच्यामध्ये तुमचं बजेटचा विचार करून तुम्ही ह्या सगळ्या सहली प्लॅन करा. निसर्गाच्या सान्निध्यात राहायला खूप जणांना आवडतं. नंतर जे सोशल बाइंडिंग आहे तुमच्यावर, वर्षातून एकदा काही दानधर्म करा, अनाथ विद्यार्थी गृहात भेट द्या, आपल्याकडे वृद्धाश्रम आहेत, तिथे काहीतरी एखादा सकारात्मक कार्यक्रम करून घ्या तुम्ही. तर हे सगळं केल्यामुळे, किंवा एखाद्या सोशल ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता, तर त्यांचा पण कार्यक्रम तुम्ही साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक करू शकता. या सगळं केल्यामुळे तुमचा मूड छान राहतो, तुम्ही एकदम ताजेतवाने होऊन जाता. आपले जे सणवार येतात वर्षभरात, ते पण तुम्ही छान एन्जॉय कराल. आपले भारतीय सणवार इतके चांगले आहेत ना, की सगळ्या सणवारांनी आपली खाण्यापिण्याची पण काळजी घेतलेली आणि आपल्या मनोरंजनाची पण काळजी घेतलेली आणि आध्यात्मिक बैठक पण प्रत्येक सणावाराला आहे आपल्या. त्यामुळे आपण हे सगळं एकत्र करून खूप छान आयुष्य एन्जॉय करू शकू. आठवड्याला काही टेस्ट असतील तर त्या करा, महिन्याला काही टेस्ट असतात, आणि वार्षिक टेस्ट तुम्ही लक्षात ठेवा की वाढदिवसाचा एखादा दिवस ठरवून घ्या, किंवा एखादा महिन्यातला एखादा दिवस, की 1 जानेवारी आहे बाबा, आपलं नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर आपलं हेल्थ चेकअप झालं पाहिजे. आजकाल काय झालं, ऑफिसमध्ये सगळ्यांच्याकडे काही पॅकेजेस दिले जातात, तर ते पॅकेजेस तुम्ही अवेल करा. त्याच्याप्रमाणे सगळ्या फॅमिली मेंबर्सची पण तपासणी करून घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्याप्रमाणे तुम्हाला आधीच काही आजारांची चाहूल लागते त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आरोग्याचं नियोजन करू शकता. लहान मुलं दर महिन्याला, दर 1.5 महिन्यांनी वगैरे डोस असतो त्यांचा, वॅक्सिनेशन असतो, तर ते वॅक्सिनेशन आजकाल आई वडील व्यवस्थित पूर्ण करतात, की त्यांच्या आरोग्याची काळजी छान घेतली जाते. बायका आपल्या नवऱ्याची काळजी घेतील, मुलांची काळजी घेतील, फक्त स्वतःचीच काळजी घ्यायला विसरतात. तर त्यांनी असं करू नये, पहिले 30 वर्ष तर तुम्हाला खूप आजार पण कमी येतात वगैरे, म्हणजे त्यावेळेला तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावेळेस वेळात तुमची बाळणपण येतात, त्यामुळे तुम्ही त्यावेळेला तुमचं हिमोग्लोबिन मेंटेन करणं हे खूप महत्वाचं आहे. रक्तातली लाली ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी तुमचे पिरियॉडिक 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी ह्या टेस्ट करणं गरजेचं आहे. ज्यांना डायबिटीस आहे ते लोक घाबरून का होईना, पण दर 3 महिन्याला म्हणा, महिन्याला म्हणा, डॉक्टरला जाऊन दाखवतात, पण ज्यांना काहीच आजार नाहीत ते कुठेच जात नाहीत. तर त्याने असं करू नये, त्यांनी पण पिरियॉडिक चेकअप ठेवावं आपल्या फॅमिली डॉक्टरकडे. त्याच्यानंतर मग त्याच्या पुढचं 40 नंतर मग चाहूल लागते, तुमचे गुडघे दुखायला लागतात, तुम्हाला काहीतरी हाडं ठिसूळ होण्याची भीती वाटायला लागते. अशा वेळेला पण तुमचे पूर्ण हेल्थ चेकअप झालं पाहिजे, लिपिड प्रोफाईल झालं पाहिजे, कॅल्शियम लेवल्स, B12, आजकाल विटॅमिन डी ची डेफिशियन्सी खूप ऐकताय तुम्ही, कारण सगळे एसीत बसतात, घरात एसी, बाहेर एसी, तुमच्या जॉबला एसी, त्याच्यामुळे हे विटॅमिन डी B12 ची कमतरता आजकाल खूप जाणवते. थायरॉइडचं चेकअप पण खूप महत्वाचं आहे, तर ह्या सगळ्या टेस्ट तुमच्या झाल्या पाहिजेत रेग्युलरली दर 3 महिन्यांनी. याच्यानंतर हार्टचा पण चेकअप महत्वाचं आहे खूप, त्याच्यामुळे कार्डियक डॉक्टरकडे म्हणजे हार्टच्या डॉक्टरकडे पण तुम्ही गेलं पाहिजे, ते जे सांगतील तुम्हाला. ब्लड टेस्ट करून घेणं गरजेचं आहे, आणि मी स्वतः गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे माझा एक वीक पॉइंट आहे की मी जिथे जाईल तिथे सगळ्यांना सांगत असते की बायकांनी 40 आल्यावर तर काळजी घ्यायचीच आहे, पण आधी पण पांढऱ्या पाण्याची तपासणी सारखी करत राहा, म्हणजे तुम्हाला सर्वायकल कॅन्सर, जो गर्भाशयाचा कॅन्सर म्हणतो आपण,
तर तो होऊ नये.

0: म्हणून जी काळजी घ्यायची असते ते घेऊ शकता तुम्ही. ही पॅप्समेअर टेस्ट इतकी सोपी टेस्ट आहे की गायनेकोलॉजिस्टकडे गेल्यावर ते तुमचं पांढऱ्या पाण्याचं टेस्ट करतात. त्याच्यात 0 डिग्री जरी खराबी आली तर ती लगेच पिकअप होते. गर्भाशयाचा कॅन्सर आहे हा खूप लेट स्टेजला डायग्नोज होतो, कारण बायका लाजून लाजून जातच नाही डॉक्टरांकडे, आणि मग एकदम खूप आजार बळावल्यावर तुम्ही डॉक्टरांकडे जाता आणि तो आजार हाताबाहेर गेलेला असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की पॅप्समेअर टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबरच तुमच्या ब्रेस्टचा कॅन्सर हा पण खूप कॉमन आहे, त्याच्यामुळे ती पण पिरियडिक चेकअप तुम्ही 40 नंतर डॉक्टरांकडनं करून घ्यायला पाहिजे तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडनं. आणि मॅमोग्राफी, मॅमोसोनोग्राफी नावाची एक टेस्ट आहे, ती पण तुम्ही दरवर्षी या आपल्या नेहमीच्या चेकअपमध्ये इन्क्लूड केली पाहिजे. त्याच्यामुळे मॅमोसोनोग्राफी आणि पॅप्समेअर टेस्ट हे दोन खूप महत्वाचे आहेत. आणि मग त्या अनुषंगाने डॉक्टर्स तुम्हाला सांगतील की तुमच्या अँटी कॅन्सर वॅक्सिन जे निघाले सध्या ते कोणी आणि कसं घ्यायचं, त्याच्यामुळे ही आरोग्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. जसं जसं तुम्ही ज्येष्ठ नागरिक होतात तर अशा लोकांनी डाएटची खूप जास्त काळजी घेतली पाहिजे. या लोकांनी तळलेलं कमी खायचं, फास्ट फूड कमी खायला पाहिजे, घरातला सकस आहार घ्या आणि रोज फिरायला जाण्याची सवय ठेवा. तर असं म्हणतात की आठवड्यात 5 दिवस तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे, हा एक 10,000 पावलं चालली पाहिजे. योग्य तो सल्ला घेऊन तुम्ही कुठलाही व्यायाम प्रकार तुम्हाला जो आवडेल तो स्विमिंग, वॉकिंग, फिरायला जाणे हे सगळं करू शकता. यामुळे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात पण येता, 4 मैत्रिणी मित्र जोडता आणि त्यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप चांगलं राहू शकतं.
1: डॉक्टर मेधा, आपल्या घरामध्ये इतर सदस्य असतात किंवा आपले मित्र असतात, आपले सहकारी असतात, ह्या सगळ्यांचा आपल्या स्वतःच्या काळजीमध्ये काय रोल असतो किंवा त्यांचा काय वाटा असतो? बरं,
0: नक्कीच आपल्या स्वतःपासून आपण मित्रमैत्रिणी आणि घरचे मेंबर यांना वेगळं करू शकत नाही. आपण जे काही सणवार साजरे करतो म्हणा किंवा रोज आपण एकत्र उठतो बसतो ह्याच्यात आपला संवाद असणं खूप गरजेचं आहे. आपण एकमेकांशी संवाद साधला तर आपलं बॉन्डिंग खूप छान होतं. खूप मित्रांना आपण खूप दिवसांनी भेटलो तर आपण एकदम कसं फ्रेश वाटतं, आपल्याला एकदम ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपण जे एकमेकांशी गप्पा मारतो बोलतो ह्याच्यातनं आपल्या हॅपी हार्मोन सिक्रेट होत असतात आपले, आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आणि जी काही ऊर्जा मिळते आणि आपला उर्वरित दिवस, उर्वरित सप्ताह, उर्वरित महिना हा खूप चांगला जातो. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांची खूप काळजी घ्या. आणि नुसतं एवढंच नाही तर आपण सामाजिक आहोत, खूप समाजाचं भान ठेवायचंय, म्हणून आपली ओळख नसताना सुद्धा आपण काही सामाजिक संस्थांना जी मदत करतो त्याच्यातनं सुद्धा आपल्याला फील गुड हार्मोन्स वाढतात आपले, आणि त्याच्यातनं पण आपण आपली स्वतःची काळजी इनडायरेक्टली घेऊ शकतो की आपलं भावनिक आरोग्य, मानसिक आरोग्य हे खूप चांगलं राहतं याच्यामध्ये. तुम्हाला माझं उदाहरण सांगते, मी सकाळी रोज व्यायाम करते तर माझी 5 वर्षाची नात माझ्यावर रोज येऊन व्यायाम करायला लागते की मला इतका उत्साह येतो की ती आपल्याबरोबर व्यायाम करते, म्हणून मी एक दिवस सुद्धा व्यायाम चुकवत नाही. म्हणजे आपल्याला तिच्याकडनं असं इन्स्पिरेशन मिळतं की ही पण आपल्याबरोबर व्यायाम करते. आणि इनडायरेक्टली तुम्ही पण कोणाच्या तरी समोर एक आदर्श ठेवता की रोज व्यायाम केल्याने काय फायदा होतो असं. तर ह्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या तुम्ही अवलंबल्या तर खूप फायदा होतो तुम्हाला. आपण मित्रमैत्रिणींना भेटतो किंवा आपल्या नातेवाईकांना भेटतो, आपण आवर्जून लग्न समारंभाला जातो, का बरं जातो, भेट खूप थोडा वेळ असते लग्नाकार्यात, 2-4 तास तुम्ही भेटता, एवढ्या लांब प्रवास करून जाता, पण तिथली जी सकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता तर ती खरंच खूप महत्वाची असते. म्हणजे तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलेलं त्यांना सांगता, ते तुमचं कौतुक करता, तुम्हाला खूप छान वाटतं. आणि कधी कधी असं पण होतं की तुम्ही आपल्या आपल्यातच राहता कधी कधी, का बरं, का मग कधीतरी कुठल्या तरी गोष्टीची नाराजी असते तुमच्या मनामध्ये तर त्याच्यामुळे तुम्हाला कधीतरी डिप्रेशन येतं. आजकाल या सोशल मीडियामुळे पण खूप डिप्रेशन यायला लागतो. तुलना करतो आपण, आपल्यातले दुर्गुण आपण उगाळत नाही बसायचे सारखे, तर आपल्यात जे गुण आहेत त्याच्याप्रमाणे आपल्या आवडीनिवडी कोरिलेट करायचे आणि आपल्या गुणांना सकारात्मक ऊर्जा द्यायची. तर हे करण्यामुळे सगळे आपले कुटुंब आणि आपले नातेवाईक आपल्याला खूप मदत करतात या गोष्टींमध्ये. म्हणजे फक्त मेडिसिन घेऊन तुमचं डिप्रेशन कमी होणार नाही, फक्त डॉक्टरी सल्ल्याने तुम्ही वर येऊ शकणार नाही, तेवढं तुम्ही मित्रमैत्रिणींच्या गप्पा मारून, नातेवाईकांच्या घोळक्यात राहून तुम्ही एकदम तुमचं सामाजिक आणि दैनंदिन आयुष्य सुधारू शकता, स्वतःची काळजी घेऊ शकता. त्याच्यामुळे नेहमी एकमेकांना भेटणं चालू ठेवा.
1: अगदी, थोडक्यात आपण जेव्हा व्यक्त होतो, आपलं मन जेव्हा आपलं मोकळं होतं तेव्हा
0: मनावरचा ताण एकदम हलका होऊन जातो आपला.
1: डॉक्टर मेधा, वेळेचे नियोजन हे स्वतःची काळजी घेण्यास कसं मदत करतं आणि त्याच्यामुळे आपल्या आत्मविश्वासावर काय परिणाम होतो?
0: तुम्हाला प्राईम टाइम खूप कमी उरलेला असतो दिवसभरात. आपला जो जॉब असतो तो 7-8 तास जॉब मध्ये जातो, जास्ती वेळ जातो जाण्या येण्यात. ते काय वेळ उरतो आपला त्याचं नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे. का करायला पाहिजे असं व्यवस्थित? आपण आज म्हणलो की आज मला डॉक्टरांकडे जायचंय, मैत्रिणीला भेटायचंय, किंवा आज मला मॉलमध्ये जायचंय, शॉपिंग करायला जायचंय. या गोष्टींमधली एखादी जरी गोष्ट तुमची मिस आउट झाली तर तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन येतं आणि तुम्ही चिडचिड करायला लागतं. आणि ही चिडचिड झाली तुमची किंवा सगळा दिवस तुमचा खराब जातो. कामाचं नियोजन असं करा की

0: कुठल्या कामाला आधी प्राधान्य द्यायला पाहिजे आपण, कुठलं महत्वाचं काम आहे तर ते आधी करा. तुझा डोळा लाल झालाय आणि आज मला मॉलमध्ये जायचंय म्हणून डोळे दाखवायला आपण उद्या जाऊ असं करू नका. डॉक्टरांकडे जाणं सगळ्यात महत्वाचं आहे. ते जर तुम्ही केलं तर तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. तर ही स्वतःची काळजी आधी घ्या. त्यामुळे कामाचं नियोजन असं करा की जेणेकरून तुमच्या मनावरचा ताण वाढणार नाही आणि काम झाल्याचं पूर्ण झाल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमचा मनावरचा ताण हलका होईल, तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला डिप्रेशन येणार नाही. आज मी ठरलेली सगळी कामं केली हा जो आपला आत्मविश्वास असतो आपल्यामध्ये की आज माझा दिवस खूप छान गेला, हे अगदी रात्री झोपताना तुम्ही रिवाईव्ह करून झोपलात तर तुमची रात्रीची झोप पण खूप छान होईल. कार्यक्षमता पण आपली वाढते ते वेळेचं नियोजन नीट केलं. आपण वेळेवर कामं केली आणि आपली कामं पूर्ण झाली, आपला आत्मविश्वास खूप वाढतो, आत्मसन्मान पण वाढतो आपला आणि आपण काय करतो अजून खूप जास्त उत्साहाने कामं करायला लागतो. आपला चिडचिडेपणा कमी होतो, आपल्याला डिप्रेशन येत नाही त्या गोष्टीचं. यामुळे आपल्याला सकारात्मक विचार यायला लागतात म्हणजे अजून पुढचं काय काम करायचं याचं प्लॅनिंग खूप जोरदार होऊन जातं आपलं. बिलकुल निगेटिव्ह विचार कधीही करू नका, सकारात्मक विचार करा.
1: डॉक्टर मेधा, सध्या स्क्रीन टाइम हा खूप मोठा एक प्रश्न आपल्या समाजासमोर उभा राहिलेला आहे कारण प्रत्येकाचं काम त्याच्याशिवाय होतच नाहीये आणि मोबाईल शिवाय तर आजकाल जगणं खूप अवघड झालेलं आहे. तर ह्या सगळ्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतोच, पण मग ह्याला कंट्रोल कसं आपण करू शकतो?
0: मोबाईलमुळे काय झालंय, मोबाईल हातात आलाय पण आपले संस्कार दूर झालेत. व्हॉट्सअपमुळे काय झालंय, नाती जवळ आली पण आपले पण त्यातला हरवलाय आपला. तर हे सगळं का झालं, मध्ये कोविडची लाट आली त्याच्यात मोबाईलचा वापर वाढला, इतके युट्यूबर वाढले त्याच्यात, एज्युकेशनल पर्पज साठी त्यांना मोबाईल द्यावा लागायचा, त्याच्यामुळे पण लहान मुलांचं पण प्रमाण खूप वाढलंय मोबाईल हातात घेण्याचं. तर या सगळ्यांमुळे काय होतंय की आपल्या डोळ्यांना तर त्रास होतोच आहे, मानसिक आरोग्य आपलं धोक्यात आलेलं आहे. म्हणजे आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ना तीच हरवली आपली, बस एक क्लिक बटन दाबलं सगळं रेडीमेड मिळायला लागले त्याच्यात आपल्याला. तर त्याच्यामुळे ही जी आपली क्रिएटिव्हिटी हरवत चालली ना ही हरवू देऊ नका. त्याच्यामुळे लहान मुलांचं काय होतं, त्यांना डोळ्याला तर त्रास होतोच, मैदानी खेळ ते खेळत नाहीत, त्यांचा व्यायामचा वेळ कमी झालाय, जेवणावर त्यांचं लक्ष नसतं. आई त्यांना मोबाईल बाजूला ठेवून देते, जेव म्हणते त्यांना, म्हणजे त्यांचं लक्ष जेवणात नसतं, त्यांचं मोबाईलवरच लक्ष असतं. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर पण दुष्परिणाम व्हायला लागले. मोठ्या माणसांचं पण तेच झालंय, इतकं मोबाईलचं अडिक्शन झालंय की एक दिवस लाईट गेले तर चालतील आपल्याला, पण मोबाईल नाही बंद पडला पाहिजे आपल्याला. आपल्याला लाईक्स नाही आले आपल्या कुठल्या तरी एखाद्या पोस्टला तर तो माणूस ती बाई डिप्रेशन मध्ये जाते, हे खूप वाईट आहे. स्पर्धा इतकी वाढतीये आता त्या मोबाईलमुळे आणि संवाद कमी व्हायला लागलेत, बॉन्डिंग कमी व्हायला लागलेत. पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल की कुठला तरी एक मुलगा कुठेतरी लाईक्स नाही मिळाले, घर सोडून निघून गेला सरळ, अशी न्यूज म्हणजे अक्षरशः हादरायला येणारी न्यूज आहे. तर असं होऊ नये म्हणून आपण खूप खूप काळजी घेतली पाहिजे. या काळजीमध्ये रील्स बघणं, ते थोडासा वेळ मिळाला की लगेच मोबाईल हातात घेऊन बसतो आपण. घरात नातेवाईक जमलेत आपल्या, सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र बसलेत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल. म्हणजे लोक एकमेकांशी बोलणं विसरून गेलेत आता, जे काय बोलतात ते मोबाईलच बोलतात चॅटिंग करून. तर हे करू नका. डिजिटल डिटॉक्स नावाचा जो प्रकार चांगला चाललाय सध्या, त्याची चळवळ सुरू झालेली, तसं करा. आपण जसं आठवड्यात एक दिवस उपास करतो, महिन्यात एक दिवस उपास करतो, तसं डिजिटल डिटॉक्स म्हणजे तसा मोबाईलचा उपास करा. मोबाईल हातात घेऊ नका, काही बिघडत नाही तुम्ही मोबाईल हातात घेऊन, गरजेपुरता मोबाईल घ्या, कॉल रिसीव्ह करा काय महत्वाचे असतील तेवढे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की उठसूट सारखं फोटो काढायचे, सेल्फी काढायचे, त्याच्याने ऍक्सिडेंट व्हायला लागलेत, हे सगळं बंद करा. आणि हे केल्यामुळे त्याचे इतके अनगिनत फायदे मिळतील तुम्हाला की तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील, शारीरिक आरोग्य चांगलं राहील, तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता, चांगलं वाचण्यासाठी वेळ तुम्ही काढू शकाल, तुम्ही बागेत वेळ घालवा, एखाद्या पाळीव प्राण्याबद्दल प्रेम ठेवा, त्याच्या सहवासात तुम्ही वेळ घालू शकता. तुम्हाला माझं उदाहरण सांगते, मला दिवाळीमध्ये किल्ला करायचा एक छंद आहे, तर लहानपणी आम्ही किल्ले करायचो, तो छंद माझा पुढे कंटिन्यू झाला, जोपासला गेला. तर दर दिवाळीमध्ये आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये चांगला कमरेच्या वर मोठा किल्ला करतो, दरवेळेला वेगवेगळे किल्ले करतो. ते किल्ले बघायला 7-8 शाळा येतात आमच्याकडे.
1: अरे वा.
0: तर ते आल्यावरती मुलं इतकी छान प्रश्न विचारतात मला की हा किल्ला कसा केला. मग आम्ही त्याची नेटवर्क सगळी माहिती काढून लावतो, मग त्या किल्ल्याचे फीचर्स काय, त्याचे महत्व काय, शिवाजी महाराजांच्या काळातले सगळे किल्ले. तर हे केल्यामुळे मला पण इतकं छान वाटतं की दरवर्षी मी ठरवते की यावर्षी मी किल्ला नाही करणार, पण दिवाळी जवळ आली की मला तो करावाच वाटतो. म्हणजे त्या छंदाचं पण तुम्हाला अडिक्शन होऊन जातं. तर हा केल्यामुळे पोरं दिवाळीमधली सुट्टी कशी घालावी हा मोठा प्रश्न त्यांचा सुटतो. 15-20 जण एकत्र जमून तो किल्ला करतो. तर असे छंद जोपासा की त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईलचा संपर्क कमीत कमी होईल, आई खुश होते, वडील खुश होतात, आपला मुलगा काहीतरी चांगलं करतोय. मैदानी खेळ खेळा, बाहेरचे खेळ खेळा, व्यायाम केल्यामुळे तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढतं, तुमचं रक्ताभिसरण वाढतं, उंची वाढते, त्या मुलांचं आरोग्य चांगलं होतं, वजन वाढतं, भूक लागते त्यांना चांगली. तर हे फायदे

0: तुमचे, त्यामुळे लक्षात ठेवा की डिजिटल डिटॉक्स तुम्ही पाळला पाहिजे. लहान मुलांना मोबाईल बिलकुल देऊ नका, जेवताना तर बिलकुल द्यायचं नाही, हे सगळे आयांनी लक्षात ठेवायला पाहिजे. पण यासाठी काय होतं, आधी आई वडिलांना घरातला मोबाईल बंद करावा लागतो, आधी आई वडिलांना टीव्ही बंद करावा लागतो आणि मुलं ते फॉलो करतात. त्याच्यामुळे हे तर करणं गरजेचंच आहे. छंद जोपासतात म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही काहीतरी नवीन शिकता आणि नवीन कौशल्य शिकण्यामुळे असं म्हणतात की तुमचं ब्रेन अलर्ट होतो, ब्रेनचे सेल्स स्टिम्युलेट होतात, त्याच्यामुळे ब्रेन मध्ये अजूनही नवीन नवीन पेशी तयार होतात आणि तुमचा ब्रेन इतका अलर्ट होतो. म्हणून हे छंद जोपासण्याचं महत्व तुम्ही खूप ठेवा. आणि असं झाल्यामुळे काय होतं की सगळे हार्मोन्स सिक्रेट होतात तुमचे, हॅपी हार्मोन्स, डोपामिन, सेरॅटोनिन, एंडॉर्फिन्स, हे सगळे सिक्रेट झाल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि तुमचं भावनिक पातळी पण तुमची लेवलमध्ये येते. जर तुम्ही रात्रभर झोप नाही घेतली, कुठला छंद जोपासला नाही, तर तुम्ही तुमच्या तुमच्या कोशात जाता, असं डिप्रेशनमध्ये जाता, मग हे सगळं हार्मोनचं असंतुलन होतं. एक प्रेम हार्मोन म्हणून ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन असतं, तर ते प्रेम हार्मोन का म्हणतात त्याला, गर्भवती बाई स्तनपान करते त्यावेळेला ते सिक्रेट होतं. तुम्ही एखाद्या आवडीच्या माणसाच्या संपर्कात आलात तर ते हे ऑक्सिडोसिन हार्मोन तुमचं सिक्रेट होतं. हे हार्मोन तुमचे नातेसंबंध पण दृढ करतं, कधीतरी चिडचिड करताय, तुम्ही गुमसुम राहताय, हे सगळं कमी होऊन जातं. म्हणून हे लक्षात ठेवा की हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आहार पुरेसा घेतला पाहिजे आणि झोप व्यवस्थित घेतली पाहिजे. रात्रीची 7-8 तासाची झोप तुम्हाला महत्वाची आहे आणि दिवसभरात पण छोटीशी पॉवर नॅप घ्यायला हरकत नाही की जेणेकरून तुमचा मेंदू ताजेतवाना राहील. लहान मुलं किती निरागस असतात, ते सारखे हसत असतात, म्हणजे तुम्ही दिवसभर हसतमुख राहिलात तर हास्य क्लब निघालेत आजकाल, तर ते काय होतं, ते एवढे तुमचे फेशियल मसल्स ऍक्टिव्ह होतात, त्याच्याने तुम्हाला व्यायाम तर मिळतोच आणि हे हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे फ्रेश राहतात दिवसभर. पॉझिटिव्ह विचारचे वाईब्स तुमच्या अवतीभोवती असणं खूप गरजेचं आहे. हे पण इनडायरेक्टली तुम्ही स्वतःची काळजी घेता ह्याच्यामध्ये, की एकमेकांना हसवून खेळून जोक्स सांगणे, शेअर करणे, या सगळ्यांमुळे निरोगी वातावरण तुम्ही आजूबाजूला निर्माण करता आणि स्वतःही निरोगी राहता. मनाला द्या शांततेचा स्पर्श, शरीराला द्या आरोग्याचा हर्ष, स्वतःची काळजी घ्या रोजच, यश आणि आनंद राहतील कायम सहर्ष. पण हे सगळं तुम्ही रोज रोज अंगीकारलं तर तुम्हाला किती फायदा होणार आहे हे तुम्ही स्वतः अनुभवाल आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना या काळजीमध्ये सामील करून घ्या. म्हणून म्हणावं असं वाटतं, सांभाळा सवयींचे तंत्र, आरोग्य सांभाळा हा मंत्र, देऊ नका आजारांना निमंत्रण, द्या सुख शांती समाधानाला आमंत्रण.
1: वा वा डॉक्टर मेधा, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना स्वतःची काळजी कशी घेणं गरजेचं आहे आणि ती कशी घ्यावी या बाबतीत छान समजावून सांगितलं, त्यानिमित्तानं आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे हिनं साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आजची रेसिपी या सत्रात आपण जाणून घेणार आहोत डांगराच्या म्हणजेच लाल भोपळ्याच्या गोड आणि तिखट पुरीच्या पाककृतीविषयी. आता आषाढ महिना सुरू आहे तेव्हा या महिन्यात तळलेल्या गोड आणि तिखट पुऱ्या आवर्जून केल्या जातात. चला तर जाणून घेऊया याची पाककृती. यासाठी लागणारं साहित्य आहे 1/2 किलो लाल भोपळा किंवा डांगर, 1 वाटी गूळ, 2 चमचे साजूक तूप, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तेल आणि कणिक. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घेऊन त्यात पाणी घालून तो गूळ त्यात वितळून घ्यावा. त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून 1/2 किलो किसलेला डांगर किंवा लाल भोपळा परतून घ्यावा आणि तो परतलेला डांगराचा खेस त्या गुळाच्या पाण्यात मिक्स करावा. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून त्यामध्ये मावेल एवढीच कणिक त्यात घालावी. 1 चमचा साजूक तूप टाकून ही कणिक घट्ट मळून घ्यावी. त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या करून त्या तेलामध्ये तळून घ्याव्या. याचप्रमाणे आपल्याला जर तिखट पुऱ्या करायच्या असतील, ह्याच कृतीप्रमाणे सर्वप्रथम 1/2 किलो डांगर किंवा लाल भोपळा खिसून थोडा परतून घ्यावा. त्यानंतर 2 वाटी कणिक घेऊन त्यामध्ये 1/2 वाटी हरभरा डाळीचं पीठ घालावं, ओवा, जिरा, त्यानंतर कोथिंबीर आणि हा खिसून परतून घेतलेला डांगर त्यात घालून तिखट मीठ हळद घालून ही कणिक घट्ट मळून घ्यावी आणि त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून त्या तळून घ्याव्या. चला तर मग ही पाककृती करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या. बरेच मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ होत आहे. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा. मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को तरह समझा दीजिए और बाकी कई पार्टीज के एमपीज भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज 5वां दिन है हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं.
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्याने त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत आज श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला.
2: दिनांक 26 जुलै 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है. ये सभा भारतीय सशस्त्र बलों के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है.
0: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी मांडला. पेपर फुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले. या संदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासून सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयांमध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचे सीबीआयने म्हटलं आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. देशातल्या विद्यार्थ्यांचं हित आणि नीट यूजी परीक्षेची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी सर्व समावेशक पावलं उचलली जात असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. नीट पेपर फुटी प्रकरणाची

संबंधित दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. सरकार या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत असून यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची ग्वाही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं दिली. मात्र तात्पुरत्या उपायांपेक्षा संस्थात्मक सुधारणा आवश्यक असल्याचं न्यायालयानं अधोरेखित केलं. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू केलेलं उपोषण काल मागे घेतलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओनं आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रतिबॅलर झाले आहेत. अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला. फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे. महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अर्काडी डर्वोकोरविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यानुसार निर्बंध लागू झाले आहेत, त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून महासंघाचं काम पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमागदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. 10 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 74 देशांचे संघ भाग घेत आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवहलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेले 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकात 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारताने या क्रीडा स्पर्धांमध्ये 61 पदकांची कमाई केली होती. देशाच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढत आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी काल श्रीनगर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात आली. 600 हून अधिक प्रवाशांना त्याचा लाभ मिळाला. राज्यातल्या अमरनाथसह सर्व यात्रा उद्यापर्यंत स्थगित केल्या आहेत. आसाममध्ये पूरस्थिती असून 11 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. 103 निवारा शिबिरं उभारण्यात आली असून मदत कार्य चालू आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून बाधित नागरिकांच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभं असून त्यांना लागणारी आवश्यक ती मदत करण्यात येईल अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सामाजिक माध्यमांवरून दिली आहे. गुजरातमधल्या परिस्थितीची सविस्तर माहिती आणि बाधित भागांमध्ये सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती त्यांनी घेतली. त्याबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बाधित नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश तसंच महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. मणिपूरमध्ये 2023 झालेल्या हिंसाचाराशी संबंधित फौजदारी खटल्यांची दररोज सुनावणी घेण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत. तसंच या प्रकरणी विशेष तपास पथक आणि न्यायालयानं नियुक्त केलेल्या महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांच्या नेतृत्वातील देखरेख समितीला संबंधित प्रकरणांबाबतचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ.
लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज

2 वाजेपर्यंत तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा. मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टीज के एमपीज भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज पांचवा दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते.
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हे चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्यानं त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला.
2: दिनांक 26 जुलै 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है. ये सभा भारतीय सशस्त्र बलों के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है.
0: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी मांडला. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले. यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासूनच सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला. याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर राबवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगितलं आहे. तसंच प्रस्तावित प्रशासकीय मंडळ, तज्ञ समित्या, भागधारकांचे प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा, संशोधन, पारदर्शकता, प्रशासन आणि मनुष्यबळ यासह विविध क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशील सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्रं पाठवली होती. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकार

हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धती सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्या प्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगजू गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन चालूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये आज 2 तास चर्चा झाली.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण आणि संशोधन विकास संस्था DRDO नं आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ APJ अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDOच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले आहे. अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला. MBBSच्या विद्यार्थ्यांना एक वर्षभर सामाजिक सेवा अनिवार्य करणारा नियम राज्य शासनाने रद्द केला आहे. यासंदर्भात काल जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की सध्या या सेवेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच ती पूर्ण करावी लागेल. फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे. महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अकार्डी डोरकोविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यांनुसार निर्बंध लागू झाले आहेत, त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून महासंघाचं काम पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजनी गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यात विजय मिळवला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे घडलेल्या घटनांमुळे आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आतापर्यंत 891 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच काही रस्त्यांवरील वाहतूकही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. जगबुडी नदीच्या प्रवाहात काल एक ट्रक वाहून गेला. ट्रक चालकाचा त्यात मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात वीर धरणातून 15,011 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे निफाडमध्ये गोदाकाड परिसरात पाणी शिरलं असून सायखेडा पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून तब्बल 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या सर्व शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: हॅलो सहेली.
2: हॅलो सहेल. नमस्ते दीदी.
1: नमस्ते, बताइए कौन बात कर रही है हमसे.
2: दीदी, जिला सागर मध्य प्रदेश ग्राम कनेरा निखर से भारती कुर्मी बात कर रही हूँ दीदी.
1: भारती कुर्मी क्या करती हैं आप?
2: दीदी जी पढ़ाई करते हैं.
1: कौन सी क्लास में पढ़ रही हैं अभी?
2: दीदी कक्षा 8वीं में.
1: कक्षा 8 में, यानी कि अभी बहुत ज्यादा उम्र नहीं है आपकी, छोटी है. और रेडियो सुनती है आप रेगुलर?
2: जी दीदी सुनते हैं. दीदी हम चित्रकूट में पढ़ते हैं. दीदी हम दिव्यांग हैं तो दीदी वहीं पे आपका कार्यक्रम सुनते हैं जब हमें टाइम मिलता है. दीदी दीदी हम आँखों से देख नहीं सकती दीदी.
1: अच्छा, लेकिन जो देख नहीं सकते उनकी एक शक्ति बहुत अच्छी ईश्वर बनाकर भेजता है. तो कई लोगों की सुनने की शक्ति बहुत अच्छी होती है, कईयों की सूंघने की शक्ति, कई लोग बहुत अच्छा गाते हैं. आप में क्या गुण है?
2: दीदी हम संगीत सीखते हैं. दीदी गाना गाते हैं. दीदी वही सीख रहे हैं संगीत.
1: अभी संगीत कितने सालों से आप सीख रही हैं?
2: दीदी हम तो मतलब जो पहली में यहाँ पे सागर में पंडापुरा में लिया था दीदी एडमिशन
1: जी,
2: 5वीं तक हमने यही सागर में पढ़ाई की है. फिर 5वीं के बाद गए हैं दीदी चित्रकूट.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत आपल्या युववाणीच्या काव्य सांज या

0: कार्यक्रमात एका अशा कवयित्रीच्या कविता ज्यात तिचे फक्त शब्द नाहीयेत तर अनुभव आहेत. अध्यात्म, निसर्ग, राष्ट्रभक्ती आणि नावाप्रमाणेच संस्कृतीचा ज्यात मधुर स्वर आहे. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे संस्कृती चौधरी. तर चला ऐकूयात मनाच्या कविता संस्कृती सोबत. हॅलो संस्कृती, युवावाणीच्या आजच्या खास कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत. आज आपल्या कार्यक्रमात तुझ्या कवितांची मैफल जमणार आहे. मला सांग, तुला कसं वाटतंय आणि तू कोणत्या कवितेपासून सुरुवात करशील?
1: उत्कर्ष, मला खूप छान वाटतंय कारण हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि आपली पहिली कविता आहे जीवन हे रणांगण रे. ऍक्च्युली आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे युववाणी, म्हणजे आपल्यासारखं जे युथ आहे तर ते युथ जीवनाच्या रणांगणात कसं टिकणार आहे आणि त्याच्यासाठी काय गरजेचं यावरती ही कविता बेस्ड आहे. तर युवा म्हणजे काय? युवास्यात साधू युवाध्यायक आशिष्ठ दृढिष्ठ बलिष्ठ. मग असा जो युवा आहे तर त्याचं जे उदाहरण आहे आपल्याला एक देता येईल की अभिमन्यू, त्यांनी संस्कृतीसाठी आणि धर्मकार्यासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं. मग आपल्याला जीवन कसं जगायचंय? बरं, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेन. आणि असं आपल्याला कसं बनते तर आपण या कवितेद्वारे बघूयात. जीवन हे रणांगण रे, जीवन हे रणांगण रे, सत्य असत्याचे युद्ध हे, कपट कधी डोकावी मनी कधी भावशुद्ध हे. लढ रे मना तू सैनिक बनुनी, लढ रे मना तू सैनिक बनुनी, ईश्वर तुझ्या सोबती सरे, अनमोल हा प्रत्येक क्षण, मिळवू नको माती सरे. कर्तव्यास तू कवटाळ, कर्तव्यास तू कवटाळ, जरी येई भावनांची भरती रे, श्रीकृष्ण करतील सारथ्य तुझे, अन होईल धन्य ही धरती रे, होईल धन्य ही धरती रे. कर्मयोग तू करुणी, देह हा ठरव सार्थ रे, जीवन का तुझे अर्थहीन, त्याला तू दे अर्थ रे, त्याला तू दे अर्थ रे.
0: तर आपण ऐकली आता युवांसाठीची ही कविता. या कवितेद्वारे आपल्याला संदेश मिळतो की युवांनी आपल्या प्रत्येकानेच आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ द्यावा. संस्कृती, तुझी ही कविता खूप छान होती, पुढची कविता कोणती सादर करशील?
1: पुढची कविता आता आपण बघितलं की रणांगणात तर आपल्याला उभं राहायचं, पण अर्जुन जसा स्खलनशील झाला तसं आपल्यालाही कधी कधी वाटतं की नाही माझं मन कमजोर आहे. तर आपली पुढची कविता आहे मन जरा कमजोर आहे. मन जरा कमजोर है, सौ तरह का शोर है, आंखें खोल जब देखा तो युद्ध भी घनघोर है. स्वयं में ही एक रावण, स्वयं में ही एक रावण, स्वयं में श्री राम है, नरक भी है स्वर्ग भी है और चारों धाम है. धर्म अधर्म समझ न पाऊं, धर्म अधर्म समझ न पाऊं, मन कुरुक्षेत्र विशाल है, वार हो रहे यह अनेक, और भक्ति ही तो ढाल है, भक्ति ही तो ढाल है. सर्वधर्मान परित्यज, सर्वधर्मान परित्यज, यह एक ही समाधान है, और कर्ता स्वयं को जो न माने, कर्ता स्वयं को जो न माने, वही एक महान है, वही एक महान है.
0: वाह, किती सुंदर

0: माझी कविता लिहिण्याची सुरुवात झाली सिक्स स्टँडर्ड मध्ये, म्हणजे सहावीत असताना. आता शाळेत आपण जेव्हा किशोर वयातून युवावस्थेत जेव्हा रूपांतर होतं, तर त्यावेळेस आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. तर कर्तव्य की भावना हा प्रश्न असतो, मग त्यातून हे जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत गेले त्यातूनच मला कविता सुचत गेली.
1: सहावीत असताना तू खूप लहान होतीस, 12-13 वर्षांचे असतो आपण,
0: राईट?
1: तेव्हा तुला कर्तव्य ही भावना जाणवली, म्हणजे असा काही प्रसंग घडला होता ज्यात तुला ही कर्तव्य ही भावना जाणवायला लागली होती?
0: हो, म्हणजे काय झालं, मी लहानपणापासून एकदम अभ्यासात हुशार. जेव्हा वेगवेगळ्या भावना आपल्या मनात येतात तेव्हा वाटतं नाही हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे का, मग आपण काय करायला पाहिजे, मग मी अभ्यासाकडे किती लक्ष देऊ आणि बाकीच्या गोष्टी काय करू. मग तेव्हा मला असं वाटलं की नाही, तेव्हा मनातल्या ज्या भावना त्या कवितांच्या रूपात शब्दांच्या रूपात प्रकट झाल्या.
1: अच्छा, आता आपण पुढच्या कोणत्या कवितेकडे वळणार आहोत?
0: आता आपण बघितलं की मन जिंकलं आपण, तर मग जग बदलणं अशक्य राहत नाही एकदा मन जिंकल्यावरती.
1: म्हणजे पहिल्या कवितेत आपल्या आयुष्याचं युद्ध कसं जिंकलं पाहिजे हे आपण ऐकलं. दुसऱ्या कवितेमध्ये आपण ऐकलं की,
0: दुसऱ्या कवितेत आपण ऐकलं की मन जर आपल्याला युद्ध लढायचं तर जेव्हा मन कमजोर होतं तेव्हा आपल्याला काय करायचंय.
1: आता तिसरी कविता आपल्याला घेऊन जाते कोणत्या वळणाकडे?
0: तिसरी कविता म्हणते की मानवा फक्त जगू नकोस तर ही पृथ्वी स्वर्ग बनव.
1: ऐकूयात आपण संस्कृतीची कविता.
0: आपली पुढची कविता आहे पृथ्वीला इंद्र दरबार करा. का थकू न जाता निराशेने, उपयोग करा मानव जन्माचा, ना व्यर्थ हा संसार घालवा, जाणा उपकार प्रकृतीचा, जाणा उपकार प्रकृतीचा. जणू गंधर्वच गातो येथे, जणू गंधर्वच गातो येथे, त्या वसुंधरेचे आपण बालक, विस्तारित ही काया ज्याची, तो व्योमच आहे जलधारक. व्योम म्हणजे आकाश, तो व्योमच आहे जलधारक. मेघातून अवतरली जलधारा, मेघातून अवतरली जलधारा, जशी शुभ्र अप्सरा, मनवेधक तिच्या नृत्याने, थरारते ही धरा, उत्स्फूर्त मनाच्या प्रसन्नतेने, स्वकार्य धरा या करा, प्रेरणेने निसर्ग स्वर्गाचा, पृथ्वीला इंद्र दरबार करा, पृथ्वीला इंद्र दरबार करा. यातून आपल्याला संदेश मिळतो की आपल्याला जीवन जगायचं, युद्ध लढायचंय, पण मग ते कशासाठी लढायचं, की पृथ्वीला आपल्याला स्वर्ग बनवायचंय, पृथ्वीला इंद्राच्या दरबार एवढं सुंदर बनवायचं, आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना मेहनत घ्यायची मिळून, हा एक संदेश यातून आपल्याला मिळतो.
1: तुझी शब्द संपदा पाहून हे नक्कीच समजलंय की तू वाचत खूप असावीस. तुझ्या आवडते कवी किंवा गीतकार लेखक कोण?
0: ऍक्च्युली मेनली असं मिसकन्सेप्शन मला असं वाटतं ही आहे की जो लिहितो तो खूप वाचत असणार, पण ठीक आहे मी वाचते भरपूर, पण मला आध्यात्मिक ग्रंथ वाचायला जास्त आवडतात शब्दसंपदेपेक्षा. म्हणजे मला भगवद्गीता किंवा संस्कृतचे जे वेगवेगळे ग्रंथ आहे जे मला वाचायला जास्त आवडतात, पण मी मधून मधून इकडच्या तिकडच्या कविता नेहमी वाचत असते. पण एक्झॅक्ट असं आवडता कवी आवडता मी असं नाही सांगू शकणार, पण मला एक कविता आवडली होती त्याचं मी सुरुवात थोड्याशा दोन लाईन सांगते. आता कोणाचं मला आता आठवत नाही, किशोर मासिकात प्रसिद्ध झालेलं आहे. वेलींवर चांदण्यांचा चांद पाश पघळावा, काळोखात आशयाचा शब्द दिवा उजळावा, सादळल्या जखमांचा कुंभ चांदण्याचा व्हावा, रुपेरी प्रकाशात वारा गंधळून जावा.
1: अरे वा, ही कविता खूप सुंदर आहे. आणि मग तुला ह्या कवितेवरून वाटलं की आपण असं काहीतरी लिहावं?
0: हे मला आधी वाटायचं जेव्हा मी लिहित नव्हते की यार हे कवी कसे लिहित असणार ना, जेव्हा मी लिहायला लागले तेव्हा मला कळालं की लिहावं नाही लागत, ते आपोआप लिहिलं जातं. म्हणजे पेन हातात असतो आणि शब्द आपोआप सुचत जातात आणि ते खाली हाताने लिहिले जातात.
1: बरोबर. तुझी काही आवडती गाणी आहेत जी तू ऐकतेस?
0: हो, म्हणजे मला मराठी गाणी जास्त आवडतात. जसं की वाटेवरी मोगरा हे माझं फेवरेट सॉन्ग आहे, आणि हिंदीमधून फेवरेट सॉन्ग आपलं अपने बना दी जोडी मधलं.

0: तू कविता करतेस, त्यासोबत तू अकॅडमिकली काय परस्यू करतेस?
1: ऍक्च्युली माझं बीएससी सुरू आहे योगामध्ये, म्हणजे योगिक सायन्स मध्ये बीएससी आहे आणि ते माझं सुरू आहे एस व्यासा बँगलोर.
0: आता आपण पुढची कोणती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकूयात?
1: आता आपण बघितलं निसर्ग, ईश्वर आणि मानव या तिघांमधला अद्भुत सेतू म्हणजे आहे श्रीकृष्ण. आपण श्रीकृष्णांना म्हणतो दिने दिने नवम नवम, म्हणजे जो नेहमी बदलत जातो असा श्रीकृष्ण आहे. आणि म्हणूनच आता आपल्याला श्रीकृष्णांबद्दल एक कविता ऐकायची आहे की श्रीकृष्ण फक्त देव नाहीये तर ते सारथी आहेत, मित्र आहेत आणि प्रेम आहे. आणि जेव्हा प्रेमाची व्याख्या होते तेव्हा कृष्ण नेहमी समोर येतात. कृष्ण प्रेम है, कृष्ण प्रेम है, कृष्ण प्रीत है, कृष्ण से ही है प्रेम सगाई. कृष्ण है मेरे गिरिधर प्रभु तव मुरली मन भाई. सांझ सवेरे तव ध्यान है केवल मन में और कछु नाही. तव रंग लागा मोहे ऐसा और सुजतन काही. रात दीन अब कृष्ण रंग में लीन हो रही काया. हे मुरलीधर हे हरि गिरिधर तेरा संग है पाया. जग भूल गए हैं हम काहे ऐसा प्रेम रंग तुम डाले. जोगन बन गए हैं हम जो संसार विष को झेले. लीला तुम्हारी मेरे गिरिधर है बहुत ही न्यारी. झेलू सहज लाखो तीव्र वेदना अति भारी. छंद तव है गीत तव है हर स्वर मेरा तुम्हारा. तुमको पाकर खोया सब कुछ विलाप करे मन मेरा. हे कान्हा मन को समझाए हरिविन ना कोनो सुख. और हरि बसे जिसमें सरस वो हरिबिन निरस सब काया मुख. निरस सब काया मुख. पुष्प कृष्ण है नदी कृष्ण है कन कन कृष्ण समाए. पुष्प कृष्ण है नदी कृष्ण है कन कन कृष्ण समाए. मीरा राधा कबीर गोविंद सब मन भाए. गोविंद सब मन भाए.

0: वा, खूपच सुंदर जमली आहे कविता. यावरून मला असं वाटतं की तू श्रीकृष्ण भक्त असावीस.
1: बरोबर.
0: तुला काय वाटतं युवांच्या आयुष्यात अध्यात्माचा किती प्रभाव असावा?
1: मला असं वाटतं आपण जनरली काय करतो विचार की जेव्हा माणूस एजेड झाला किंवा तो रिटायर झाला की त्याला शाल आणि श्रीफळ देवाज येतात, त्याच्यासोबत भगवद्गीता देतात की आता तुझं काम आहे भगवद्गीता वाचायचं.

0: पण मला असं वाटतं ते काम ना युवावस्थेपासून, म्हणजे असा विचार केला तर बालावस्थेपासून, जेव्हा आपण आपल्या भारतीय संस्कृतीत गर्भसंस्कार आहे म्हणजे गर्भात असतानापासून संस्कार सुरू होतात, तर हे संस्कार जेव्हा माणसाला शेवटची अग्नी देण्यात येते तोपर्यंत चालतात. तर आपण जेव्हा लहानपणापासूनच या संस्काराचे म्हणजे अध्यात्माची सुरुवात होते, पण युवावस्थेत हे अध्यात्म खूप गरजेचं आहे. कारण अर्जुनाला जेव्हा लढायचं होतं तेव्हा भगवंतांनी गीता सांगितली आणि आपल्या समोर आज एवढं मोठं रणांगण आहे की बाकीचं तर रणांगण आहेच पण आज करिअरची स्पर्धा एवढी वाढली आहे. त्यानंतर आपल्या समोर आज खूप खूप डिस्ट्रॅक्शन्स आहे, जसं की मोबाईल आहे, AI हे आजची पिढी फेस करते. मग या सगळ्या पिढीला गरजेचं आहे की अध्यात्म, आणि अध्यात्म म्हणजे काय हे कळणं पण जास्त गरजेचं असं मला वाटतं. आणि नॉर्मल एक छोटीशी कन्सेप्ट आहे की आपण देवाला जे फूल वाहतो, खराब झालेलं फूल कधी वाहतो का? नाही वाहत. तर आपण देवाला नेहमी जे ताजं फूल आहे तेच वाहतो. तर मला असं वाटतं की आपल्या जीवनात जेव्हा रस आहे, म्हणजे आपलं जीवन जेव्हा युवावस्था, आपल्याला सगळी करण्याची शक्ती, तेव्हा आपण देवाला स्वतःचं जीवन वाहिलं पाहिजे. आणि ही प्रेरणा मला परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्याकडून मिळाली.
1: आता आपण पुढची कोणती कविता ऐकणार आहे?
0: आता कृष्ण प्रेम म्हणजे स्वतःला विसरणं. आणि प्रेम फक्त दोन व्यक्तींमधलं नसतं, तर प्रेमामुळेच इतिहास घडतो, प्रेमामुळेच त्याग होतो, आणि प्रेमामुळेच संत जन्माला येतात. आपली पाचवी म्हणजे पुढची कविता आहे प्रेम के कारण. आपण सुरुवात करूयात. प्रेम के कारण हिरकणी क्या क्या कर गई, प्रेम के कारण हिरकणी क्या क्या कर गई, प्रेम के कारण मीरा विष पी गई. सीता ने दी अग्नि परीक्षा, सीता ने दी अग्नि परीक्षा, पद्मावती जौहर कर गई. प्रेम के कारण वाल्या बने वाल्मीकि, प्रेम के कारण वाल्या बने वाल्मीकि, प्रेम के कारण लक्ष्मीबाई जीवन समर्पण कर गई. प्रेम के कारण फांसी चढ़े भगत सिंह, प्रेम के कारण फांसी चढ़े भगत सिंह, प्रेम के कारण ही संस्कृति काव्य लिख गई, प्रेम के कारण ही संस्कृति काव्य लिख गई.
1: खूप सुरेख होती ही कविता. आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रेम हा विषय खूपच हळवा आहे, प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम येऊन गेलंय. तू तुझ्या प्रेमाच्या अनुभवाबद्दल काय सांगशील?
0: ऍक्च्युली मला असं वाटतं की जेव्हा प्रेम आयुष्यात येतं ना, तेव्हा आयुष्य खूप सुंदर होतं. आणि मला असं वाटतं कविता, ठीक आहे नॉर्मली प्रेम झालं नाही झालं तरी माणूस कविता लिहितो त्याचं असं नाही, पण जेव्हा प्रेम होतं ना तर कवितेमध्ये एक वेगळीच मधुरता येते असं मला वाटतं. जेव्हा प्रेम होतं ना तर आजूबाजूला निसर्ग पण, आता सध्या पाऊस सुरू आहे, तर जेव्हा कोकिळा जेव्हा कुहू कुहू करते असं वाटतं ते आपल्यासाठीच कुहू कुहू करते, जेव्हा एखादं गाणं वाचते हे आपल्यासाठीच होते, तर तेव्हा मला असं वाटतं प्रेमामुळे पूर्ण आयुष्य बदलून जातं. आणि मला असं वाटतं की दोन गोष्टी प्रेमामध्ये खूप गरजेच्या. एक आहे प्रामाणिकपणा, की समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी मी काही खोटं नाही बोलायचं, त्यांनीही नाही खोटं बोलायचं आणि मीही नाही खोटं बोलायचं, ही एक वाटते. आणि दुसरं म्हणजे कोणतीही परिस्थिती आली आयुष्यात तर जी साथ देण्याची वृत्ती की नाही, ही आपण दोघं मिळून फेस करायचं, हे मला वाटतं की खूप महत्व.

0: पुढची कविता आपण कोणती ऐकणार आहोत?
1: पुढची कविता आहे की प्रेमाला जर दिशा मिळाली तर त्यातून आदर्श जन्म घेतात. माझ्या मनात प्रेमाबद्दल किंवा

0: समोरच्या व्यक्तीबद्दल काय एक्सपेक्टेशन आहे हे आपल्याला या कवितेतून ऐकायला मिळणार आहे. की जसं की प्रत्येक स्त्रीच्या मनात एक सीता, एक जिजाऊ, एक गार्गी, एक मैत्री शांतपणे जगत असते. तर पुढचं आहे आपलं पत्रकाव्य प्रिय. प्रिय, मैं नहीं चाहती की हमारा प्रेम हीर रांझा या फिर रोमियो जुलियट जैसा हो. मैं चाहती हूँ कि हमारा प्रेम सावरकर और माई जैसा हो, वशिष्ठ और अरुंधति जैसा हो, आदर्श और त्याग से भरा, अत्रि अनसूया जैसा हो, राम और सीता जैसा हो, राजा हरिश्चंद्र और तारा जैसा हो. जब जब भोग और स्वार्थ परायणता बढ़ जाती है तब तब ईश्वर रूह के माध्यम से मुझे अत्यंत प्रेम से कहते हैं संस्कृति, तुम मणिकर्णिका हो, गार्गी हो, मैत्रेयी, तारा, सीता, जिजाई हो, ये स्वार्थ तुम्हें शोभा नहीं देता. प्रिय, मैं सीता माँ जैसी बहू और बेटी बनना चाहती हूँ, तारा जैसी पत्नी और जिजाऊ माँ जैसी माँ बनना चाहती हूँ. ये सफर आसान नहीं होगा, पथ पर ढेरों विघ्न बाधाएं आएंगी, प्रलोभन आएंगे. मैं पुरुषोत्तम बनना चाहती हूँ प्रिय, क्या अगर मैं अरुंधति बनूं तो तुम वशिष्ठ बनकर मेरा साथ दोगे?
1: मस्तच. हे झालं व्यक्तीवरचं प्रेम. आता तू समाजाबद्दलच्या प्रेमाबद्दल एक कविता लिहिलेली मला आठवती आहे, ती कविता सादर कर.
0: आता व्यक्तीवरचं प्रेम जेव्हा समाजात विस्तारतो तेव्हा मला वाटतं ते राष्ट्रप्रेम बनतं. त्याबद्दल आपण एक कविता बघूयात. भारत माता माँ है हमारी, भारत माता माँ है हमारी, उस माता के सपूत हम, वीर शिवाजी के मराठा, प्रताप राणा के राजपूत हम, प्रताप राणा के राजपूत हम. रानी झांसी की वीरांगना, रानी झांसी की वीरांगना, हर नारी के प्राणों में अन्याय देखकर खून खोले, ज्वाला उभरती नैनों में, ज्वाला उभरती नैनों में. बापूजी के शांतिवादी हम, बापूजी के शांतिवादी हम, नेताजी की सेना है, जो उपकृत इन्होंने हमें किया, वो कर्ज हमें चुकाना है, वो कर्ज हमें चुकाना है. राम कृष्ण सम अवतार कर गए, राम कृष्ण सम अवतार कर गए, पुनित हमारी धरती को, गीतामृत पीकर याद करेंगे, अर्जुन के महान सारथी को, अर्जुन के महान सारथी को. जान हमारी जाए मगर, ये जान हमारी जाए मगर, देश प्रेम न मन से हटने देंगे, भारत हमें जान से प्यारा, भारत हमें जान से प्यारा, हम देश नहीं मिटने देंगे, हम देश नहीं मिटने देंगे.
1: खूप छान कविता आहे ही. इतकी सुंदर कविता होती संस्कृती. तू ह्या कवितेबद्दल किंवा ह्या कवितेच्या थोडस बॅकग्राऊंड बद्दल काय सांगशील?
0: कवितेच्या बॅकग्राऊंड बद्दल म्हणायचं तर देशप्रेम. देशप्रेम म्हणजे प्रत्येकाच्या भारतीयाच्या जेव्हा जेव्हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी येतं तेव्हा आपल्या नसानसांवर देशप्रेम भरलेलं असतं. म्हणजे आपण भारत माता की जय म्हणतो तर आपल्या अंगावरती चक्क शहार येतात. पण आपलं देशप्रेम पूर्ण जे 365 दिवस आहे तेव्हा कसं टिकू शकेल, तर याचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि जेव्हा समाज बदलेल तेव्हाच देश बदलणार आहे. आणि समाज बदलण्याची जी सुरुवात ती कुटुंबापासून होते. आता देशासाठी जगणं, समाजासाठी जगणं, पण अजून एक प्रश्न उरतो की स्वतःसाठी आपण कधी जगणार की आयुष्यभर फक्त धावतच राहणार? त्यावर पुढची आपली कविता आहे. अरे पीछे मुडकर तू देख, अरे पीछे मुडकर तू देख, तू तो आगे ही जा रहा है, किसी रेस का घोड़ा है क्या जो भागे ही जा रहा है? जिंदगी कोई प्रतियोगिता नहीं, जिंदगी कोई प्रतियोगिता नहीं, जिसे जीतनी है दो पल की जिंदगी है, यू पल के झपकते ही बीतनी है. जिंदगी भर करते रहो तुम मेरी गाड़ी मेरा घर, कब है से थे हो जाओगे, रत्ती भर भी न होगी खबर, रत्ती भर भी न होगी खबर. क्यों सोचते हो अभी 50 साल बाकी है, अरे क्यों सोचते हो अभी 50 साल बाकी है, क्या इस देह की एक्सपायरी डेट कहीं पर लिखी है? क्या पता नहीं है एक दिन तुझे भी दफन कर देंगे, ये जिस्म जिसे तुम मैं कहते हो ना, हाँ उसी पर मिट्टी भर देंगे. एक बात कही थी किसी ने मुझे, एक बात कही थी किसी ने, वही बात कर रही हूं बयां, तुम्हारे जनाजे पर कोई ये ना कहे कि अच्छा हुआ चला गया, अच्छा हुआ चला गया.
1: खूप सुंदर लिहिते सगळं तू. उद्या आषाढी एकादशी आहे संस्कृती,
0: बरोबर.
1: वारकरी आता उद्या फायनली विठ्ठलाचे दर्शन घेणार, इतकाच जीव वासुसलेला असतो वारीमध्ये चालताना. ह्यावर एखादी तुझी कविता असेल तर ती ऐकव ना आम्हाला.
0: नक्कीच. पांडुरंग म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आपल्या हृदयाच्या जवळचा विषय, त्यांच्यावरतीच मी एक कविता लिहिली आहे. पांडुरंग रंगी तरले, पांडुरंग रंगी तरले, विसरुणी देह भान, ध्यानी मनी आता विठ्ठलाचे ध्यान, ध्यानी मनी

0: त्या विठ्ठलाचे ध्यान. उभा तो विटेवरी पांडुरंग, बघता अथांग माया स्तब्ध अवघे जग, स्तब्ध अवघे जग. प्रत्येक हृदयात उभा तो कटेवरी ठेवणी आहात, द्यावया शक्तिया जगास द्यावया संकटास मात, द्यावया संकटास मात. आठवावी भक्तीसाठी कृष्णाची तिमिरा, आठवावी भक्तीसाठी कृष्णाची तिमिरा. आठवावा तुलसीदास आठवावा संत गोरा, आठवावा तुलसीदास आठवावा संत गोरा. देहाची या तिजोरीत, देहाची या तिजोरीत साठवावे कीती रूप, शोधावया तुझ आठवावा गायीचा कळप, गायीचा कळप. देवा नमते सामोरी, देवा नमते सामोरी जोडुनिया कर, देवनी दर्शन द्यावा भक्तीचाच वर, देवनी तुम्ही दर्शन द्यावा भक्तीचाच वर. आम्हा काही नको देवा, आम्हा काही नको देवा, लाभोत जगा आशीर्वचन, असोत तुझे हात माथी सांगते तुझ करुणी नमन, सांगते तुझ करुणी नमन.
1: वा खूप छान, आपली कविता नक्कीच पांडुरंगापर्यंत पोहोचलीच असणार आहे.

0: खरंच संस्कृती हे शब्द नाहीये तर अनुभव आहेत तुझे आणि आपल्या सर्वांचेच. असं म्हणतात की कविता कवीने लिहिली असली तरी तिचा अर्थ तिचं पोहोचणं प्रत्येकापर्यंत वेगवेगळं असतं. मला खात्री आहे आपल्या श्रोत्यांपर्यंत तुझ्या कविता सुद्धा नक्कीच पोहोचल्या असतील. असंच लिहित राहा, तुझा शब्दांचा प्रवास उत्तरोत्तर बहरत राहो, ह्याच शुभेच्छा.
1: थँक्यू. ऍक्च्युली मी लिहित तर होते पण मला ना असं कोणतं स्टेज म्हणजे मी कधी ट्राय पण नाही केलं आणि मला वाटलं पण नाही. पण ही जी संधी मिळाली आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरने युववाणी या कार्यक्रमात मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. आणि उत्कर्ष तुझ्याशी बोलून पण खूप छान वाटलं मला. थँक्यू.
0: थँक्यू. तर श्रोते हो, आपण आत्ता ऐकल्या संस्कृती चौधरीच्या स्वरचित कविता युववाणी ह्या कार्यक्रमात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. तर भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.

लक्ष्मीची पावले या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि रंजना जोगळेकर यांच्या स्वरात, सुधीर मोघे यांची रचना होती आणि श्रीधर फडके यांचं संगीत. श्रोते हो कार्यक्रमात शेवटी ऐकूया कविता कृष्णमूर्ती आणि अरुण इंगळे यांच्या स्वरात वाजवा रे वाजवा या चित्रपटातील गीत. विवेक आपटे यांची रचना आहे आणि अशोक पत्की यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळचे 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृत बातम्या. आम्ही संक्षेपित करीत आहोत.

0: स्वस्थ भारत श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण लर्निंग डिसॅबिलिटी कारणे आणि उपचार या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पेडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्ट डॉक्टर तेजल तुरकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार. गुड मॉर्निंग
0: डॉक्टर. आता आमच्या सर्व श्रोत्यांना समजावून सांगाल की लर्निंग डिसॅबिलिटी नेमकी काय असते.
1: लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे खूप लोकांना वाटतं पालकांना की हे एक आजार आहे, तर हे आजार नाही आहे. हे आपल्या मेंदूची न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामध्ये बौद्धिक क्षमता नॉर्मल असूनही मुलांना शिकणं, बोलणं, गणित समजून घेणं ह्या गोष्टींमध्ये विलंब होतो, अडचणी येतात. तर ह्याच्यामध्ये असं आहे की आपल्या ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. लर्निंग डिसेबिलिटीची मुलं असतात त्यांच्या ब्रेनमध्ये प्रॉब्लेम नसतं, तर जी आपल्या जी मेंदूला समजण्याची प्रक्रिया असते त्याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम्स असतात.
0: डॉक्टर, लर्निंग डिसेबिलिटीचे पण काही प्रकार असतात का?
1: येस, लर्निंग डिसेबिलिटीचे चार मुख्य प्रकार आहेत. पहिलं म्हणजे डिस्लेक्सिया, डिसकॅल्क्युलिया, डिसग्राफिया अँड डिसप्रॅक्सिया म्हणतो आपण त्यांना. तर सगळ्यात पहिले जे प्रकार म्हटलं मी डिस्लेक्सिया, म्हणजे त्याच्यामध्ये मुलांना शब्दांची ओळख, शब्द समजणं आणि रिडिंग करणं म्हणजे ते रिडिंग करण्यात त्यांना त्रास होतो. दुसरं म्हणजे डिसकॅल्क्युलिया, ज्याच्यामध्ये मुलांना गणित समजणं, वजाबाकी करणं, ऍडिशन सबट्रॅक्शन करणं किंवा आकडे उलटे पुलटे असं ते समजण्यात त्यांना अडचणी येतात.
0: आता आपण डिस्लेक्सिया, डिसकॅल्क्युलियाचा उल्लेख केला, डिसग्राफिया काय असतो आणि या मुलांमध्ये काय लक्षणं दिसतात?
1: डिसग्राफिया म्हणजे रायटिंग डिफिकल्टीज. ज्या मुलांना डिसग्राफियाचा प्रॉब्लेम आहे ते मुलं रायटिंग मध्ये त्यांना एकतर पेन्सिल होल्डिंग असतं किंवा मग प्रॉपरली लिहिणं त्याच्यात प्रॉब्लेम असतं, किंवा मग जर तुम्ही त्यांना बी आणि डी ह्याच्यामध्ये ते लोक गडबड करू शकतात, किंवा मिरर इमेजिंग म्हणतो आपण त्यांना, 6 9 9 6 असं ते करू शकतात. आणि चौथं प्रकार पण आहे एक, त्याला डिसप्रॅक्सिया म्हणतो. डिसप्रॅक्सिया मिनिंग काय आहे की जे शारीरिक आपले जे हालचाल असतात ते मेंदूपर्यंत पोचत नाही, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम जातो, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो राईट लेफ्ट डिस्क्रिमिनेशन करण्यात प्रॉब्लेम होऊ शकतं, बटनिंग अनबटनिंग, शू लेस टाय करण्यात ह्या गोष्टी असू शकतात, किंवा जर तुम्ही त्यांना वन लेग मध्ये हॉपिंग म्हटलं ते त्यांना डिफिकल्टीज असतात. एखाद्या स्पोर्ट्स मध्ये जर तुम्ही त्यांना थ्रो बॉल कॅच करायला सांगितलं की त्याच्यामुळे डिफिकल्टीज असू शकते.
0: डॉक्टर, आपण इतके प्रकार सांगितले म्हणजे एकूण चार प्रकार आपण सांगितले, त्याची काही लक्षणं सांगितली की हे झालं तर होऊ शकतं, याचं मुख्य कारण काय असतं नेमकं?
1: ऍक्च्युली आपण मुख्य कारण असं आहे अनुवंशिक म्हणू शकतो. काही मुलांमध्ये जसं मॅटर्नल पॅटर्नल साईडला आधी काही लर्निंग डिसेबिलिटी होती किंवा शिकण्यामध्ये काही पालक पण असतात ना की जे लेट झाले त्यांच्या मुलांमध्ये प्रॉब्लेम असू शकतं, किंवा आता काय होत आहे की खूप सारे मॅरेजेस लेट होत आहेत, तर आईच्या वाढतं वय किंवा अबॉर्शन्स किंवा ड्युरिंग प्रेग्नेन्सी माल न्यूट्रिशन किंवा स्ट्रेस ते असू शकतं, अल्कोहोल यूज ड्युरिंग प्रेग्नेन्सी हे कारणे असू शकतात, किंवा आफ्टर डिलिव्हरी जर काही इन्फेक्शन झाले मुलांना तरी लर्निंग डिसेबिलिटीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. दुसरं म्हणजे ऍक्च्युली ह्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की ब्रेन मध्ये काही प्रॉब्लेम नसतं, पण हे न्यूरोलॉजिकली जे आपले कनेक्शन्स असतात त्याच्यामध्ये ते शिकण्याची पद्धत असते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतं. म्हणजे हे मुलं नॉर्मल मुलांसारखेच असतात, फक्त ह्यांना थोडं जास्त वेळ द्यावा लागतं.
0: बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते लहान असतं, त्यामुळे ही लक्षणं एकदम दिसून येत नाही. मग ही लक्षणं ओळखण्याचं नेमकं वय कोणतं, सुरुवात कशी होत असते?
1: राईट. ऍक्च्युली काय आहे की जसं काही ऑटिझम म्हटलं किंवा एडीएचडी म्हटलं, तर हे पण जन्माला आल्यानंतर 1-2 वर्षानंतर समजतं की मुलांना प्रॉब्लेम आहे. तसं लर्निंग डिसेबिलिटी म्हटलं म्हणजे अध्ययन अक्षमता म्हणतात मराठीत ज्याला, तर हे आपण वयाच्या 3-4 वर्षांपर्यंत लक्षणे दिसत नाहीत. 4-5 वर्ष किंवा जेव्हा मुलं शाळेत जायला लागतात तेव्हा लक्षणे दिसून येतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जर अर्ली आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर 3-4 वर्षांमध्ये जर मुलांना उजवं डावं समजून घेणं, म्हणजे राईट लेफ्ट डिस्क्रिमिनेशन, जसं मी तुम्हाला म्हटलं बटन लावण्यात प्रॉब्लेम असेल किंवा मग ते अक्षरांची उलटपालट करत असतील, तर ते अर्ली झालं. म्हणजे एज जी आहे ती तुम्ही 4-6 पर्यंत घेऊ शकता.
0: अध्ययन अक्षमता आणि बौद्धिक अक्षमता यात काही फरक असतो का?
1: येस, डेफिनेटली खूप फरक आहे. अध्ययन अक्षमता ज्याला आपण लर्निंग डिसेबिलिटी म्हणतो, ह्याच्यामध्ये मुलांचं जर तुम्ही इंटेलेक्च्युअल कोशंट बघितलं, आयक्यू इट इज नॉर्मल असतं किंवा नॉर्मल मुलांपेक्षा पण जास्त असू शकते, फक्त शिकण्यामध्ये त्यांना जास्त वेळ लागतो नॉर्मल मुलांपेक्षा. आणि दुसरं आहे बौद्धिक अक्षमता, दॅट इज इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी. ह्याच्यामध्ये जे आयक्यू असते, इंटेलेक्च्युअल कोशंट असते, ती नॉर्मल मुलांपेक्षा कमी असते, 70 किंवा 70 पेक्षा कमी असते. म्हणजे ह्यांना आयक्यूज कमी आहे त्यामुळे त्यांना समजत नाही आहे. लर्निंग डिसेबिलिटीमध्ये आयक्यू नॉर्मल आहे, नॉर्मल मुलांपेक्षा पण जास्त आहे, पण त्यांची जी समजण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांना समजण्यात विलंब होत आहे. ते दोन्ही गोष्ट वेगळी आहे. लर्निंग डिसेबिलिटी

0: आणि इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी.
1: याचं निदान कसं करण्यात येतं?
0: जसं कळलं मी तुम्हाला म्हटलं की अर्ली आयडेंटिफिकेशन आपण करणं खूप आवश्यक आहे. जसं वयाच्या 3-4 वर्षांमध्ये म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर मी नेहमी सांगते आई लोकांना की तुम्ही पालकांना की 5 वर्ष तुम्ही मुलांकडे पूर्ण लक्ष द्या. ज्याच्यामध्ये तुम्हाला मी जे सिम्पटम्स सांगितले, लक्षणे कुठलीही आढळली, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की चाइल्ड न्यूरोलॉजिस्ट असतात किंवा डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन असतात किंवा चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतात किंवा सायकॅट्रिस्ट असतात. तर ह्याच्यातले कुठलीही लक्षणं, कारण की प्रत्येक मुलं वेगळे असतात. जर एका मुलामध्ये डिस्लेक्सिया आहे म्हणजे लर्निंगचे प्रॉब्लेम्स आहेत, दुसऱ्या मुलांमध्ये रिडिंगचे पण प्रॉब्लेम असू शकतात, तिसऱ्या मुलामध्ये फक्त गणिताचे प्रॉब्लेम असू शकतं, एका मुलामध्ये फक्त शरीराची हालचाल करायचे प्रॉब्लेम असू शकतात. त्याच्यापैकी डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. डॉक्टर जे आहे ती लोक काय असेसमेंट करतात, असेसमेंट करून त्याच्यानंतर कळतं की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे, बरोबर किती पर्सेंटेज आहे. त्याच्यामध्ये जर कळलं की लर्निंग डिसेबिलिटी आहे आणि फक्त डिस्लेक्सियस आहे किंवा डिसग्राफिया आहे, तर त्याच्यानंतर येतात ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि रेमिडियल एड्युकेटर. तर ऑक्युपेशनल थेरपिस्ट जे आहेत, जर बाळाला अटेन्शन कॉन्सन्ट्रेशनचे इश्यू असेल, हायपर ऍक्टिव्हिटी असेल किंवा मग फाईन मोटर डेव्हलपमेंटचे इश्यूज असतील किंवा सॉफ्ट न्यूरोलॉजिकल सायन्स म्हणतो आपण ज्यांना, मी तुम्हाला म्हटलं की 1 लेग मध्ये हॉपिंग होणार नाही किंवा बॉल थ्रो बॉल कॅचिंग, तर ह्याच्यावर ऑक्युपेशनल थेरपिस्ट काम करतात थ्रू सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी. आणि स्पेशल टीचर जे असतात, स्पेशल एज्युकेटर किंवा आपण त्यांना रेमिडियल एड्युकेटर म्हणतो, ते त्यांना स्पेशली शिकवतात. जसं आपण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, नॉर्मली पण मुलांना काही एका विषयामध्ये प्रॉब्लेम असतं, फॉर एक्झाम्पल ते गणितात वीक असतात किंवा सायन्समध्ये वीक असतात, तर स्पेशल आपल्यासाठी ट्युशन लावतात. फक्त त्या ट्युशनमध्ये आणि स्पेशल एज्युकेशनमध्ये फरक हे असतो की त्या ट्युशनमध्ये 10-20 मुलं बसून असतात आणि स्पेशल टीचर जे असतात किंवा रेमिडियल टीचर जे असतात ते एकेका मुलांना ट्रेन करतात, म्हणजे त्यांच्या विकनेसच्या अनुसार त्यांना ते ट्रेन करून सक्षम बनवतात.
1: डॉक्टर, आपण बघितलं की लहान मुलं जी असतात ती जास्तीत जास्त वेळ घालवतात ती शाळेमध्ये, त्यामुळे शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असते या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे ते मूल ओळखण्यामध्ये सुद्धा आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा. तर शिक्षक यात काय भूमिका बजावू शकतात नेमके?
0: सगळ्यात मोठा रोल तर शिक्षकांचा आहे. जसं खूप साऱ्या पालकांना काय होतं की कळत नाही की काही प्रॉब्लेम आहे, ते शाळेत टाकतात. शाळेतून जेव्हा टीचर सांगते तेव्हा त्यांच्या लक्षात येते की म्हणजे तुमच्या बाळ जे आहे ते शिकण्यात जास्त वेळ लागत आहे किंवा लिहिण्यात वेळ लागत आहे. तर ती गोष्ट सगळ्यात पहिले शिक्षकांनी समजून घ्यावी, पालकांना समजून द्यावं, पालकांची काउन्सिलिंग करावी आणि शिक्षकांनी त्यांना तेवढं वेळ देणं शाळेत खूप आवश्यक आहे. कारण की शाळेत 30-40 मुलं एकेका क्लासमध्ये असतात, त्याच्यापैकी 1 किंवा 2-3 मुलांना लर्निंग डिसेबिलिटीचे प्रॉब्लेम्स असतात. तर शिक्षकांनी जसं नॉर्मल मुलांना कमी वेळ दिलं तरी चालतं, पण ह्यांना थोडं जास्त वेळ देऊन त्यांना वेगळ्या पद्धतीने समजून देणं हे खूप आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की लर्निंगचे ह्यांना इश्यूज असतात, जसं मी तुम्हाला डिस्लेक्सिया म्हटलं की त्यांना बीचं डी करू शकतात ते किंवा मिरर इमेजिंग करू शकतात, तर त्याच्यावर शिक्षकांनी त्यांना वेगळ्या प्रकारे शिकवायला पाहिजे, वेगळा तेवढा वेळ दिला पाहिजे. जर शाळेत त्यांनी फॉर एक्झाम्पल 8-3 शाळा आहे तर ह्या मुलांना ते एक्स्ट्रा अजून 1 तास देऊ शकतात, किंवा मग जसं शाळेत फॅसिलिटीज म्हणजे आता जसं महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे की ज्या मुलांना लर्निंग डिसेबिलिटीचे प्रॉब्लेम्स आहेत आणि असं कळलं आणि त्यांच्या असेसमेंटवर आलं जे डिसेबिलिटीचे पर्सेंटेज असतात त्याच्या अकॉर्डिंगली, तर रायटर प्रोव्हाइड करतात एक्झाममध्ये किंवा मग वेळ थोडं जास्त देतात ह्या मुलांना. तर ह्या सगळ्या गोष्टी शिक्षकांनी स्वतः समजून घेऊन पालकांना समजून देणं खूप आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या मुलांना काय असतं की सगळं समजतं, त्यांचं ब्रेन कम्प्लिटली नॉर्मल आहे, तर ते बाकी मुलांसारखे करू शकत नाही त्या गोष्टी त्यांच्या मनात असतात, त्याच्यामुळे त्यांचं कॉन्फिडन्स कमी होऊ शकतं. तर शिक्षकांना नेहमी त्यांना पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट देऊन त्यांचं कॉन्फिडन्स बिल्ड करणं खूप आवश्यक आहे. जर त्यांनी एक छोटी गोष्ट पण केली तरी त्यांच्यावर त्यांना पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे आपण म्हणू शकतो त्यांना क्लॅप ताडी वाजवून दिली त्यांच्यासाठी, किंवा त्यांना स्टार दिलं, किंवा त्यांना जे आवडतं ते सांगितलं पालकांना की ह्याने छान केलं आहे, असं म्हणजे कंटिन्यू त्यांच्या मागे राहावं लागेल, तेवढी एक भूमिका शिक्षकांची आहे.
1: शिक्षकांव्यतिरिक्त पालकांची काय भूमिका असायला?
0: पालकांना काय होतं ना की जर मुलांना आलं नाही, एकही गोष्ट आली नाही, तर पटकन त्यांना मारतील किंवा त्यांच्यावर चिडतील. तुम्ही विकनेस समजून घ्या. जसं पालकांना कळलं की आपल्या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, जेणेकरून ते पूर्ण ठीक होऊ शकतं, पण तरी पालक अरे हा करतच नाही. थेरपीमध्ये पण जेव्हा येतात ना पालक त्यांच्या मागे खूप असतात की ह्याला तर येतं पण हा इथे करतच नाही, इथे करतच नाही. सगळ्यात पहिले पालकांना हे बंद करायचंय. तुम्ही त्यांना समजून घ्या, तुम्ही त्यांच्या मागे त्यांना वेळ द्या, त्यांना जास्त वेळ देऊन तुम्ही वेगळं शिकवा. त्यांना मारायचं नाही आहे, त्यांना समजून घ्यायचं आहे. आणि जसं अगेन पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट, तुम्ही त्यांना छान प्रतिसाद द्या, त्यांना तुम्ही नेहमी बूस्ट करा, त्यांचं कॉन्फिडन्स वाढवा, कमी करायचं नाही आहे.
1: लर्निंग डिसॅबिलिटी

0: जी समस्या आहे या समस्येचं निदान तर आपण सांगितलं, पण मग उपचार किंवा उपाय त्यावर काय आहेत?
1: सगळ्यात पहिले अर्ली आयडेंटिफिकेशन, जसं कळलं की आपल्या मुलांमध्ये काही इश्यूज आहेत तर मी तुम्हाला म्हटलं की ते डॉक्टरांकडे घेऊन जातील. तिथे मग ते जे डॉक्टर आहेत असेसमेंट करतात आणि त्याच्यानंतर ते पाठवतात. जसं जर त्याला ऑक्युपेशनल थेरपिस्टची गरज असेल तर त्यांच्याकडे पाठवतील, किंवा रेमिडियल एज्युकेटरची गरज असेल तर त्यांच्याकडे पाठवतील. तर त्याच्यानंतर मग सेशन्स असतात ह्या मुलांचे. जसं फॉर एक्झाम्पल डेली असतं स्टार्टिंगला 45 मिनिट्स ऑक्युपेशनल थेरपी आहे, 1 आवर रेमिडियल एज्युकेशन आहे, ह्याच्या थ्रू ह्यांना शिकवलं जातं. तर ही जी प्रोसेस आहे हे असं नाहीये की 1-2 सिटिंग मध्ये बाळ एकदम नॉर्मल होऊन जाईल. ही प्रोसेस थोडी लॉंग प्रोसेस आहे, म्हणजे 6 महिने, 1 वर्ष, 1 किंवा 2 ते 3 वर्ष पण हे सगळं पालकांना ह्याच्या थ्रू जावं लागतं. त्याच्यामुळे पालकांना थकून जायचं नाही आहे. निदान झाल्यानंतर हे उपचार करणं खूप आवश्यक आहे, की ह्याच्यावर औषधे नाही आहेत. औषध म्हटलं तर फक्त सप्लिमेंट्स आहेत, पण लर्निंग डिसेबिलिटी ठीक करायला अशी कुठली पण औषध नाही आहे. ह्याच्यावर थेरपी आहे, रेमिडियल एज्युकेशन आहे, आणि तुम्ही हे सगळं करा, घरी 1 तास एक्स्ट्रा द्या त्यांना. तुम्ही स्पोर्ट्समध्ये पण ह्यांना प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे तुम्ही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी लावू शकता. तर हे जेणेकरून ह्याच्यावरती उपाय आहेत.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे लर्निंग डिसॅबिलिटी, कारणे आणि उपचार. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध पेडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्ट डॉक्टर तेजल तुरकर. डॉक्टर पुनश्च एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. डॉक्टर, आपण आता एकेका विषयाकडे जाऊयात. डिस्लेक्सियावर काय उपाय करण्यात येतात, नेमकं काय ट्रीटमेंट असते?
1: बरं, डिस्लेक्सिया म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की लर्निंग चे इश्यूज असतात. तर जसं अक्षरांची ओळख त्यांना पटकन येत नाही, ठीक आहे. जर तुम्ही त्यांना रिडिंग सांगितलं तर ते पटकन रिडिंग नाही करू शकणार. जर तुम्ही त्यांना एक हिंदी किंवा इंग्लिशचे सेंटेन्सेस रीड करायला दिले तर त्यांना काय होतं की जसं बेड आहे त्याला ते डेड म्हणतील, किंवा टॅप आहे त्याला ते पॅट म्हणतील, म्हणजे असं एवढं त्यांना होत नाही. आणि त्यांचं जे डोक्यात आहे ते मिरर इमेजिंग खूप सुरू असते. तर ह्यांना ह्याच्यामध्ये शिकवून देणं, शिकवणं म्हणजे कसं, जे थ्रू स्पेशल एज्युकेटर असतात ते काय करतात की डिफरंट काइंड ऑफ पद्धत यूज करतात. जसं की आपण सँडवर बी आणि डी त्यांना लिहायला लावलं विथ फिंगर्स, सीजर कटिंग वगैरे, ड्रॉइंग, कलरिंग ह्याच्या थ्रू त्यांना शिकवलं. किंवा पल्सेस, कडधान्य असतात तर त्याच्या थ्रू त्यांना, फक्त कडधान्याच्या थ्रू त्यांना बी बनवायला लावलं, डी बनवायला लावलं, म्हणजे बी इज राईट साईड, डी इज लेफ्ट साईड, असं त्यांना कंटिन्यू शिकवावं लागतं. म्हणजे डिफरंट डिफरंट हे मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये जसं नंबर्स आहे तर चार्ट बोर्ड किंवा ट्रॅप पेपर म्हणतो आपण, त्याच्या थ्रू ते 6 असं असतं, मग 9 असं असतं, म्हणजे हे राईट साईडला जाईल, हे लेफ्ट साईडला जाईल, असं त्यांना कंटिन्यू एज्युकेशन लागतं.
0: हा, तर हे डिस्लेक्सियाच्या बाबतीत झालं. त्यानंतर डिसकॅल्क्युलिया असतं, त्याचं काय असतं नेमकं ट्रीटमेंट?
1: राईट, डिसकॅल्क्युलिया म्हणजे मी असं सांगितलं पहिले तुम्हाला की याच्यामध्ये गणितात मुलांना खूप प्रॉब्लेम होतो. त्यांना कॉन्सेप्टच समजत नाहीत मुलांना की हे ऍडिशन आहे, हे सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे. तर हे जे कॉन्सेप्ट आहेत हे मुलांना समजत नाही. होऊ शकतं की सिम्पल मॅथ्स समजलं पण थोडी कॉम्प्लेक्सिटी आली की समजणार नाही. तर हेही आपल्याला वेगळ्या प्रकारे शिकवायचं आहे. त्याच्यामध्ये पण जसं फक्त स्टोन्स घेतले तर हे 2 स्टोन्स आहे, मग तू 4 स्टोन्स काढ. जसं 2+4 शिकवायचं असेल तर 4 स्टोन्स काढ, मग टोटल किती स्टोन्स झाले ते कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे आपण जे नॉर्मल मुलांना साध्या नोटबुकवर शिकवतो ह्यांना तसं न शिकवता आपल्याला वेगळ्या प्रकारे शिकवायचं आहे. स्टोन्स आहेत किंवा आपण अबॅकस जे बोर्ड असतं त्याच्या थ्रू जस्ट काउंटिंग, किंवा आपण लाईन ड्रॉ करायला त्यांना सांगू शकतो. 6-2 करायचं असेल तर 6 तू लाईन पहिले ड्रॉ कर, त्याच्यानंतर त्याच्यातले 2 तू मायनस कर, आता किती उरले, असं. म्हणजे खूप सारे मेथड्स आहेत ह्याच्यामध्ये. हे सगळं आपल्याला मुलांना शिकवलं. मग तुम्ही कडधान्य पण ठेवले जसं तुम्हाला आधी म्हटलं मी, तर त्याच्यापैकी 10-4 करायचं असेल तर 10 कडधान्य ठेव आणि त्याच्यातले तू 4 काढ, म्हणजे आन्सर आलं. तर ह्या प्रकारे त्यांना शिकवायचं आहे. म्हणजे सोपीच पद्धत झाली, म्हणजे आपण जे नोटबुक मध्ये शिकवतो ते आपल्याला थ्रू वेगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे वेगळं काही आहे त्याच्या थ्रू आपल्याला शिकवायचं आहे.
0: प्रॅक्टिकली शिकवायचं.
1: येस येस, प्रॅक्टिकली. जेवण बनवताना किंवा कुठल्याही दैनंदिन उपक्रम करताना शिकवू शकतात. जसं घरी भाजीचं वगैरे येतं, त्याच्यातले तू कांदे किती आहे काउंट कर, किंवा टोमॅटो किती आहे काउंट कर, असे पण प्रकारे त्यांना शिकवता येतं.
0: डॉक्टर, डिसग्राफिया बद्दल आपण सांगितलं होतं तर डिसग्राफियाची ट्रीटमेंट काय असते?
1: डिसग्राफिया म्हणजे रायटिंग डिफिकल्टीज म्हटलं तर ह्याच्यामध्ये रायटिंग डिफिकल्टीज का बरं येतात? सगळ्यात पहिले तर काय, आपले जे हाताचे स्नायू असतात ज्यांना आपण फाईन मोटर स्किल डेव्हलपमेंट म्हणतो, तर फाईन मोटर स्किल्समध्ये प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे. आता फाईन मोटर स्किल डेव्हलप कर

0: करायला भरपूर सारे एक्सरसाइजेस असतात. हाताचे व्यायाम असतात, मग त्याच्यानंतर आपले जे घरचे चिमटे वगैरे असतात म्हणजे क्लिप्स म्हणतो आपण, ते ओपन करणं म्हणजे हे ग्रीप असते, ग्रास्प असते, रिलीज असतं, पिंच असतं, त्याला आपण लॅटरल पिंच, हे सगळे याच्यामध्ये टाईप्स असतात. आणि थ्री जॉ चक म्हणतो म्हणजे पेन्सिल हातात पकडणं, तर हेच त्यांचं प्रॉपर नसतं. त्याच्यामुळे ते काय जे लिहिताना खूप जास्त प्रेशर देतात, किंवा त्यांची हँडरायटिंग उबडखाबड असते, किंवा अर्ध्या ठिकाणी मोठी असेल अर्ध्या ठिकाणी छोटी असेल, किंवा त्यांना फोर लाईन्स मध्ये प्रॉपर लिहायला प्रॉब्लेम होतं. जसं फोर लाईन्स मध्ये KG1 KG2 फर्स्ट पर्यंत आहेच, की त्यांना फोर लाईन्स मध्ये कॅपिटल ABCD स्मॉल ABCD लिहिताना खूपच प्रॉब्लेम होतं. ते वर खाली करतील. हा, तर ह्याच्यावर टेक्निक्स म्हणजे असं की जसं मला म्हटलं चिमटे युज करणं, किंवा हँड एक्सरसाइजचे ट्यूब्स असतात, किंवा हँड एक्सरसाइजचे इन्स्ट्रुमेंट्स असतात, किंवा पेग्स बोर्ड असतात, ज्याच्या थ्रू हे जे पिंच आहे, रिलीज आहे, हे डेव्हलप होतं. किंवा जर बाळाला जास्तच प्रॉब्लेम असेल तर पेन्सिल मध्ये ट्रायपोड म्हणजे आपण पेन्सिल ग्रिपर म्हणतो, ते ग्रिपर लावून पण त्यांना रायटिंग करायला आम्ही शिकवतो स्टार्टिंगला. त्याच्या थ्रू काय होतं की ही जी थ्री जॉ चक ती आहे ती डेव्हलप होते, आणि ह्याच्यानंतर मग हळूहळू ग्रॅज्युअली ते कमी करतो आम्ही, आणि मग मुलं पेन्सिल होल्ड करून लिहायला लागतात. तर त्याच्यामध्ये मग ते प्रेशर कमी करणं, बरोबर फोर लाईन्स मध्ये लिहिणं, ह्या सगळ्या गोष्टी ते सुरू करतात. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण सँडवर किंवा कुठल्या पण कडधान्यावर रायटिंग सांगू शकतो नुसतं फिंगर्सनी. मग आपण फिंगर पेंटिंग मुलांना सांगू शकतो, सिझर कटिंग स्किल्स जे आहेत ह्याच्या थ्रू फाईन मोटर स्किल डेव्हलप करणं, आणि त्याच्यानंतर मग रायटिंग घेणं. स्टेन्सिल्स असतात खूप सारे, याच्यामध्ये स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, कॅपिटल A, स्मॉल A. आणि मुलांना जनरली खूप प्रॉब्लेम्स हिंदी रायटिंग मध्ये पण असतात, हिंदी स्वर आणि व्यंजन, मराठी स्वर आणि व्यंजन. तर हे सगळं तुम्ही पहिले स्टेन्सिलवर शिकून नंतर मग त्यांना नोटबुकवर रायटिंग सुरू करू शकतो, जेणेकरून की पहिले ह्यांना आपल्याला वेगळ्या प्रकारे शिकवायचं आहे, नंतर त्यांना नोटबुकवर आणायचं आहे, त्यांना इंटरेस्ट डेव्हलप करायचं आहे. त्यांचं इंटरेस्ट पण कमी असतं, कारण की त्यांना येत नाही ना, त्याच्यामुळे काय असतं की ह्यांना ते इंटरेस्ट डेव्हलप करायला पण वेळ लागतो जमत नसल्यामुळे.
1: डॉक्टर, डिस्प्रॅक्सिया आपण सांगितलं होतं, त्याचा उपचार काय असतो नेमका?
0: बिलकुल, डिस्प्रॅक्सिया म्हणजे तुम्हाला म्हटलं की आपले शारीरिक जे हालचाली असतात ते मेंदू सोबत कनेक्ट होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण बटनिंग अनबटनिंग म्हटलं, तर बटन लावताना फक्त असं नाहीये की फक्त आपण हाताचा वापर करतो, आपल्या डोक्यालाही समजलं पाहिजे की आपल्याला करायचं काय आहे, बरोबर. तर ते जे कनेक्शन असतात म्हटलं, त्याच्यामध्ये ह्यांना प्रॉब्लेम असतं. त्याच्यामुळे बटनिंग अनबटनिंग करायला प्रॉब्लेम होतं, शू लेस टाय करताना प्रॉब्लेम होतं, तुम्ही कपडे घालता कपडे काढताना त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतं. डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये जे स्टेप्स असतात ते पण त्यांना, जसं ब्रश करायला नुसतं ब्रश काढ ब्रश कर, ह्याच्यात प्रॉब्लेम असू शकतात. मग काही मुलांना तर असंही असतं की ते बोलताना अडकतात, म्हणजे स्पष्ट क्लिअर बोलत नाहीत, किंवा चालता चालता कुठे आदळून पडून जातील. किंवा मी तुम्हाला म्हटलं की राईट आणि लेफ्ट म्हणजे उजवा हात आणि डावा हात, जर तुम्ही त्याला 10 वेळेस जरी सांगाल तरी तो 11 वेळेस तुम्हाला गडबड करेल की हाच माझा राईट आहे आणि हाच माझा लेफ्ट आहे. म्हणजे यांचं अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन पण प्रॉब्लेम असू शकतं. तर ऑक्युपेशनल थेरपीच्या थ्रू आम्ही हे सगळं स्किल्स जे आहे डेव्हलप करतो. त्याच्यामध्ये फाईन मोटर स्किल्सचे एक्सरसाइजेस आहेत, आणि थ्रू डिफरंट ॲनिमल वॉक आम्ही हे सगळं बिल्ड करतो. त्याच्यामध्ये बेअर क्रॉल आलं, क्रॅप क्रॉल आलं, हे सगळे एक टेक्निक्स असतात. हे त्यांना कसं शिकवायचं, त्यांना घरी होम प्रोग्राम कसं द्यायचं, ह्याच्या थ्रू त्यांचे जे डिस्प्रेक्सियाचे प्रॉब्लेम्स आहेत ते ग्रॅज्युअली कमी होतात. जसं मी तुम्हाला म्हटलं स्टार जम्प आहे, जस्ट रनिंग इन सर्कल, जस्ट झिगझॅग वॉक, तर त्यांचे जे आय हँड बॉडी कोऑर्डिनेशन आणि म्हणजे जे हालचाली आहेत शरीराची ते मेंदूपर्यंत हळूहळू पोचायला लागतात आणि ते सगळ्या गोष्टी करायला.
1: आता डॉक्टर, तुमच्या अनुभवानुसार लर्निंग डिसॅबिलिटी मध्ये एकच प्रॉब्लेम आढळून येतो एखाद्या मुलामध्ये की अनेक प्रॉब्लेम देखील दिसून येऊ शकतात?
0: अनेक प्रॉब्लेम दिसून येऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये काही मुलांमध्ये ऑटिझम विथ लर्निंग डिसेबिलिटी असू शकतो, काही मुलांमध्ये ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर म्हणतो आपण त्यांना, त्याच्यानंतर पण लर्निंग डिसेबिलिटी होऊ शकतो. किंवा काही मुलांमध्ये डेव्हलपमेंटल कोऑर्डिनेशन इश्यूज असतात, त्यांच्यामध्ये पण लर्निंग डिसेबिलिटी होऊ शकतो. किंवा काही मुलं डेव्हलपमेंटल डिले असतात, प्रीमॅच्युअर बेबीज असतात, जे 6.5 महिन्याचे पण बॉर्न आमच्याकडे आहेत की जे लवकर बॉर्न झाले की त्यांना प्रॉब्लेम्स आहेत. तर असे भरपूर टाईप्स आहे ज्याच्या थ्रू लर्निंग डिसेबिलिटी होऊ शकतं समोर. फक्त त्यांना रिडिंग रायटिंग ह्या गोष्टीत प्रॉब्लेम्स आहेत. किंवा काही मुलांमध्ये अलॉंग विथ हे त्यांना, मी तुम्हाला म्हटलं की हॉपिंग किंवा स्पोर्ट्स अॅबिलिटीज किंवा फाईन मोटर स्किल्स ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स दिसू शकतात.
1: डॉक्टर, याचं उपचार करत असताना किंवा उपाययोजना करत असताना असं म्हणेल मी, किती काळापर्यंत ही करायची असते?
0: पालकांना असं वाटतं की आपण 1-2 सेशन्स घेतले तर आपलं बाळ नॉर्मल होऊन जाईल. डिपेंड करतं, ह्याच्यामध्ये पण सिव्हिरिटी असते, म्हणजे माइल्ड मॉडरेट सिव्हिअर आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना की असेसमेंटच्या थ्रू आपल्याला कळतं की केवढ्या लेवलवर प्रॉब्लेम आहे. जर जास्त प्रॉब्लेम आहे म्हणजे बाळाला एकदमच समजत नाही आहे, एकदम असं लिहिता येत नाही, एकदम छोट

0: त्या छोट्या पण कॅल्क्युलेशन्स मध्ये त्याला प्रॉब्लेम आहे, तर ह्याने तुम्हाला 4-5 वर्ष तरी आपल्याला थेरपी किंवा वेगळं शिकवणं खूप आवश्यक आहे. काही मुलं जी आहेत त्यांना माइल्ड इश्यूज असतात, तुम्हाला म्हटलं जसं की नॉर्मल कॅल्क्युलेशन त्यांना समजतील, नॉर्मल रिडिंग त्यांना समजते, पण जास्त कॉम्प्लेक्सिटी वाढली जसं फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन ह्याच्यात त्यांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. किंवा मग दोन सेंटेन्स रिडिंग म्हटलं की ते त्याला वेळ लागतं, पण एकदम पॅरेग्राफ म्हटलं की त्यांना ते खूपच एकदमच वेळ लागतं. तरी माइल्ड इश्यूज जे आहेत म्हणजे सोप्या सोप्या गोष्टी ते करू शकतात, पण थोडं डिफिकल्टीज कॉम्प्लेक्सिटी वाढली की त्यांना प्रॉब्लेम्स असतात. त्यांना तुम्ही आपण काही मुलं जे 6 मंथ्समध्ये पण छान कव्हर करतात, काही मुलं 2 ते 3 वर्षात पण कव्हर करतात. डिपेंड करतं इव्हन त्या मुलाच्या मॅच्युरिटीवर की तो किती लवकर ग्रॅस्प करतो सगळ्या गोष्टी. काही काही मुलं खूप लवकर शिकून जातात, काही काही मुलांना वेळ लागतो.
1: डॉक्टर, उपचार करण्यात नाही आले तर काय होऊ शकतं?
0: हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. काय होतं की खूप सारे जे पालक आहेत त्यांना कळतं पण की 3-4 वर्षात की मुलांना काहीतरी वेगळं आहे हा मुलगा, पण घरचेच लोक म्हणतात की आम्ही पण लहानपणात असंच होतो आणि नंतर मग आम्ही केलं सगळं. पण काय आहे की सगळेच मुलं नंतर ग्रॅज्युअली ठीक होतील असं नाही आहे. काही मुलांचे सिम्पटम्स वाढतात, पण जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांना शिकवण्याकडे त्यांच्या मागे आम्ही वेळ दिला नाही, त्यांना असंच राहू दिलं जसं प्रॉब्लेम आहे आणि असंच राहू दिलं की तो वयानुसार ठीक होईल आणि त्याच्यावर आपण कंटिन्यू ओरडत राहिलो की तू हे कर, तुला हे येतं, तू करू शकतो, तर काय होऊ शकतं? समोर जाऊन त्याचा लॅक ऑफ कॉन्फिडन्स कमी होईल. समोर जाऊन त्याला एक्झाम मध्ये तो बसताना खूप एन्झायटी, म्हणजे हळूहळू ह्या गोष्टी डेव्हलप होऊ शकतात. सिम्पटम्स पण वाढू शकतात, त्यांची सिव्हिरिटी वाढू शकते, इव्हन सेल्फ कॉन्फिडन्स कमी होईल आहे, जेणेकरून मग समोर जाऊन सगळ्या गोष्टीतच त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो.
1: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: सगळ्यात पहिले तर अर्ली आयडेंटिफिकेशन. जसं पालकांनी सगळ्यात पहिले म्हणजे जसं बाळ जन्माला येतो तर 5 वर्षांपर्यंत नॉर्मल जे डेव्हलपमेंट असतात मुलांचे ते सगळ्या पालकांना माहिती पाहिजे की जसं बाळ जन्माला आल्यानंतर जसं तो आईचं दूध पितो, हळूहळू तो रडायला लागतो, हळूहळू तो डिमांड्स करायला लागतो. 6 मंथचा झाला की तो जसं तुम्ही त्याला काही टॉईज दाखवले, रॅटल दाखवले, तर तो बघतो. मग काही पण आवाज आला की बघतो. 1 वर्ष होतपर्यंत तो हळूहळू त्याचे मोटर डेव्हलपमेंट असतात, मोटर स्किल डेव्हलप होतातच त्यांची, म्हणजे ते हळूहळू मान सांभाळणं, पलटी मारणं, बसणं, उभं राहणं, चालणं हे तर आपल्याला बघायचंच आहे. प्लस सोबत कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असतं, म्हणजे 6 महिन्याच्या बाळाला जर आई आली कळतं की माझी आई आली, 10 महिन्याच्या बाळाला हळूहळू ते कुणी आले की जायचा प्रयत्न करतात, मग 1 वर्ष झालं की त्यांना जर तुम्ही म्हटलं नोजी कुठे आहे इंडिकेट करायचा प्रयत्न करतात, 2 वर्षाचा झाला की जसं त्याला कलर आयडेंटिफिकेशन, बॉडी पार्ट आयडेंटिफिकेशन हे समजतात, जसं 3 वर्षाचं झालं की शैक्षणिक सुरू होतं, म्हणजे जर तुम्ही त्याला बोलायला सुरुवात करतो बाळ, आणि ह्या सगळ्या गोष्टी जे नॉर्मल डेव्हलपमेंट आहेत ह्याच्यासाठी सांगत आहे. काही माहिती पाहिजे ह्याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं वाटत आहे की नाही बा हा 4 वर्षात झाला, 5 इयर्स कम्प्लीट झाला तरी हा गोष्टी सांगत नाही आहे, समजत नाही आहे, उलट पुलट करत आहे. हे जसं तुम्हाला सिम्पटम्स आढळले पटपट तुम्ही डॉक्टरांकडे जा, चाइल्ड न्यूरोलॉजिस्टकडे, किंवा निदान करा. हे झालं अर्ली डिटेक्शन. मग अर्ली इंटरव्हेन्शन, तुम्हाला कळलं म्हणजे अर्ली इंटरव्हेन्शन स्टार्ट करा. जेवढ्या लवकर तुम्ही स्टार्ट कराल तेवढे तुमचा बाळ जो आहे, म्हणजे लर्निंग डिसेबिलिटी हे मी म्हटलं डिझीज नाही आहे, बिमारी नाही आहे, हे जस्ट एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ह्या मुलांना आपण पूर्ण नॉर्मल करू शकतो, फक्त त्यांना वेगळ्या प्रकारे शिकवायचं आहे. म्हणून अर्ली इंटरव्हेन्शन स्टार्ट करा. आणि मला हे म्हणायचं की न्यूरो डायव्हर्सिटी एक्सेप्ट करा. तुमच्या मुलाला जर प्रॉब्लेम आढळल्यास सगळ्यात पहिले तुम्ही एक्सेप्ट करा की माझ्या मुलाला आता ह्या गोष्टी थोडं प्रॉब्लेम आहे, आपल्याला त्याला शिकवायचं आहे आणि त्याला आपल्याला सशक्त बनवायचं आहे. आणि लास्ट म्हणजे की तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट द्या एव्हरी टाइम. घरी शिकवा, शाळेत शिकवा, लपवायचं नाही आहे आपल्याला. शिक्षकांना सांगा, शिक्षक पण तुम्हाला मदत करतील.
1: डॉक्टर तेजल तुरकर, आपण इथे आलात आणि आम्हाला लर्निंग डिसॅबिलिटी कारणे आणि उपचार याविषयी माहिती दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू व्हेरी मच मॅडम.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोतेहो, लर्निंग डिसॅबिलिटी कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध पेडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्ट डॉक्टर तेजल तुरकर यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:29 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: श्रोते हो, थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात

0: लाखो भाविक दाखल. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवन परिसरात ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचं नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1,000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इंफ्रास्ट्रक्चर.
0: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान 4th रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपरफूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी आणि आयआयटीच्या पद्धतीची अंमलबजावणी यासंदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना झाल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपरफूट रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षाच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमनप्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: लगभग 2 घंटे चलित सरकार की ओर से मैं और मेरे साथ मंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई.
0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.
3: डिमांड है 3, उनमें से 2 डिमांड कॉम्पेंसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उनसे सरकार पॉजिटिव है.
0: नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर इथं पीठामध्ये विशेष न्यायालयं स्थापन झाली आहेत. यासाठी जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं काल केली. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कुलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गाचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं निश्चित केली आहेत. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्याच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानंही अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा यांची विशेष न्यायाधीश

0: म्हणून नियुक्त केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी एकादशीनिमित्त उद्या पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे 30 लाखांवर भाविक आल्याचा अंदाज आहे. वारकऱ्यांची दर्शनरांग 21 किलोमीटरपर्यंत पोचली आहे. या सर्व यात्रेकरूंच्या व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होतील. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज सोलापूरमध्ये राज्यस्तरीय कृषी पंढरी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ऍप वापरावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. या महाविस्तारला शेतीशी संबंधित तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे. प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. खतांच्या वापरापासून तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते.
0: राज्यातल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ होत असून जलसंपदा विभागाच्या आजच्या अहवालानुसार राज्यातल्या 3029 धरणांमध्ये 53% जास्त उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 63% जास्त होता. विभागनिहाय पाहता कोकण विभाग सर्वाधिक 76% पाणीसाठ्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग 65%, नाशिक 55%, नागपूर पावणे 47%, अमरावती सुमारे 43%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी म्हणजे 25% पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात त्यात सुमारे 7.5% वाढ होऊन तो आता 78% पोहोचला आहे. मुंबईची वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणांमध्ये 14,47,363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. आज रोजी 7 धरणांमध्ये मिळून 11,23,443 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीत राबवलेल्या बचाव कार्यात 244 नागरिकांची सुरक्षित सुटका झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. पेपरफुटी प्रकरणावरून संस्थेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतहो, सायंकाळचे 7:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोतेहो, भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात अलीकडच्या काळात सातत्यानं महत्वाची भर पडते. आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक, आयएनएस अग्रय, आयएनएस महेंद्रगिरी आणि नुकतीच सेवेत दाखल झालेली आयएनएस मालवण या 5 स्वदेशी नौकांमुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवं बळ मिळालंय. या युद्धनौका केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक नसून आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संरक्षण उत्पादनं आणि महासागर क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सामरिक ताकदीचं त्या प्रतीक आहेत. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून भारताच्या या सागरी क्षेत्रातल्या वाढत्या सामर्थ्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, भारताच्या सागरी सुरक्षेच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं

0: भारताच्या सागरी सुरक्षेच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं या 5 स्वदेशी नौकांकडे पाहताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे नौसेना पदक यांना काय वाटतं जाणून घेऊयात.
1: आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात बऱ्याच नवीन युद्धनौका सामील करून घेतल्या आहेत. सध्या सगळीकडे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हा महत्वाचा मुद्दा झालेला आहे. फक्त भारतीय नौदलाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारण 1966-67 सालीच भारतीय नौदलाच्या लक्षात आलं की आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे 66 साली आपण ब्रिटनच्या एका नौदल कंपनी बरोबर करार करून 6 बोटींसाठी करार केला, जे मूळ नीलगिरी क्लास म्हणून माझगाव डॉक मध्ये बांधले गेले. सुरुवातीची 4 बोटी आपण त्यांच्या मदतीने बांधल्या आणि जेव्हा आपल्याला कळलं की आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो आणि विकसित करू शकतो, त्याच्यानंतर पुढच्या ज्या 2 बोटी होत्या, तारागिरी आणि विंध्यगिरी, हे आपण

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:29 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत।
2: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात अलीकडच्या काळात सातत्यानं महत्वाची भर पडते. INS दुनागिरी, INS संशोधक, INS अग्रय, INS महेंद्रगिरी आणि नुकतीच सेवेत दाखल झालेली INS मालवण या 5 स्वदेशी नौकांमुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवं बळ मिळालंय. या युद्धनौका केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक नसून आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संरक्षण उत्पादनं आणि महासागर क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सामरिक ताकदीचं त्या प्रतीक आहेत. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून भारताच्या या सागरी क्षेत्रातल्या वाढत्या सामर्थ्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सागरी सुरक्षेच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं या 5 स्वदेशी नौकांकडे पाहताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे

0: नौसेना पदक यांना काय वाटतं जाणून घेऊयात.
1: आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात बऱ्याच नवीन युद्धनौका सामील करून घेतल्या आहेत. सध्या सगळीकडे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हा महत्वाचा मुद्दा झालेला आहे. फक्त भारतीय नौदलाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारण 1966-67 सालीच भारतीय नौदलाच्या लक्षात आलं की आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे 66 साली आपण ब्रिटनच्या एका नौदल कंपनी बरोबर करार करून 6 बोटींसाठी करार केला जे मूळ नीलगिरी क्लास म्हणून माझगाव डॉक मध्ये बांधले गेले. सुरुवातीची 4 बोटी आपण त्यांच्या मदतीने बांधल्या आणि जेव्हा आपल्याला कळलं की आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो आणि विकसित करू शकतो, त्याच्यानंतर पुढच्या ज्या 2 बोटी होत्या तारागिरी आणि विंध्यगिरी हे आपण स्वतः आपल्या डिझाईननी बनवल्या. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानी भारताने ही वाटचाल पुढे ठेवलेली आहे आणि या ज्या 4 युद्ध नौका किंवा विनाशिका आपल्या ताफ्यामध्ये सामील झालेल्या आहेत ह्याच्यात 80% भारतीय तंत्रज्ञान वापरलेलं आहे. 100% तंत्रज्ञान हे जगात कुठलीही नौदल किंवा कुठलंही विमान दळ वापरत नाही. प्रत्येकाला थोडं बाहेरच्या देशातून गोष्टी ह्या घ्यायलाच लागतात, पण संरक्षणाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
0: श्रोते हो, नीलगिरी, संधायक आणि अर्नाळा या तिन्ही नौका श्रेणी वेगवेगळ्या भूमिका बजावतात हे सांगताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे म्हणाले,
1: नीलगिरी, संध्यायक आणि अर्नाळा या तिन्ही नौका वेगळ्या वेगळ्या श्रेणीतल्या आहेत. नीलगिरी श्रेणी ही स्टेल्थ फ्रिगेट आहे, ज्यांनी आपण समुद्रावरून समुद्रावर, समुद्रातून पाण्यामध्ये आणि समुद्रावरून हवेत मारा करू शकतो आणि त्यातलं तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय आहे. स्टेल्थ एवढ्यासाठी की दुसऱ्या बोटींना किंवा दुसऱ्या दूर टेहळणी करणाऱ्या विमानांना चटकन ही बोट ओळखता येणार नाही. त्यामुळे ह्यातलं बहुतांशी आरमार हे बोटीच्या आतमध्ये बसवलेलं आहे आणि ज्या गरज पडेल तेव्हाच ते बाहेर निघतं. संशोधक हे एक सर्वे क्लास आहे. अंडर वॉटर सर्वे हे अत्यंत महत्वाचं असतं की समुद्राची खोली किती आहे, कुठल्याही बंदरात जायची वाटचाल कशी आहे, किती खोली लागते, काही अडचणी आहेत का, ह्याच्यासाठी आपल्याला सर्वे वेसल्स ह्या गरजेच्या आहेत. महेंद्रगिरी किंवा अर्नाळा किंवा नीलगिरी, दुनागिरी ह्या सगळ्या स्टेल्थ वेसल्सच्या कॅटेगरी आहेत. अर्नाळा ही शॅलो वॉटर अँटी सबमरीन म्हणजे पाणबुडी विरुद्ध श्रेणीची बोट आहे. शॅलो वॉटर एवढ्यासाठी की जर आपल्या विरुद्ध देशाची पाणबुडी आपल्या किनाऱ्याजवळ येऊन बसली तर त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला शॅलो वॉटर अँटी सबमरीन क्राफ्ट लागतं. डीप सी मधल्या ज्या अँटी सबमरीन वेसल्स असतात ह्यांना अटॅक करण्यासाठी किंवा समुद्रात पाण्याची खोली जास्त लागते, त्यामुळे त्यांना किनाऱ्यापट्टीवर सबमरीन विरुद्ध आपले संरक्षण करण्यात एखाद वेळेस अडचण येऊ शकते. म्हणून अँटी सबमरीन शॅलो वॉटर क्राफ्ट हे गरजेचं आहे. तर अर्नाळा ही जी नौका आहे ही त्या श्रेणीतली आहे. त्यामुळे भारताने फ्रिगेट म्हणजे लढाऊ युद्ध नौका, संशोधक, सर्वे आणि अर्नाळा म्हणजे आपल्या किनारपट्टीचे रक्षण करणारे असं 3 वेगळ्या वेगळ्या श्रेणीतला युद्ध नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केलेले आहेत.
0: श्रोते हो, स्टेल्थ तंत्रज्ञान, सागरी सर्वेक्षण क्षमता आणि किनारपट्टी संरक्षणातील भूमिका आधुनिक सागरी युद्धनीतीमध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. याबद्दल निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे यांनी अधिक माहिती दिली.
1: भारतीय नौदल ने जो आत्मनिर्भरतेचा प्रण उचललेला आहे त्याच्यामुळे आपला बराच फायदा होत आहे. संरक्षण हे तर ओघानीच आलं, पण संरक्षण बरोबर सागरी गोष्टी ज्या आहेत त्यांचं इव्हॅल्युएशन या सर्वे शिप्स करतात, त्यामुळे आपल्याला आपली सागरी संपत्ती पूर्णपणे वापरता येणं शक्य आहे. तसंच किनारपट्टीचं संरक्षण सुद्धा या नवीन बोटीमुळे करता येणे शक्य आहे. एक प्रश्न असा येतो की जर युद्ध नाही तर युद्ध नौकेची भूमिका काय? युद्ध नौकेची भूमिका ही फक्त युद्धापुरती मर्यादित नसते, तर ही मानवतामादी मदत, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षित व्यापारी जहाज वाहतूक ह्यांना सुद्धा होते. आपल्या देशाचा 95% ट्रेड बाय व्हॉल्यूम हा समुद्रानी होतो, त्यामुळे सी लेन्स ह्या उघड्या किंवा मोकळ्या ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये भारतीय नौदल एक प्रमुख भूमिका बजावतो. आपत्ती व्यवस्थापन जर तुम्ही विषय घेतला तर जेव्हा सुनामी झाली होती तेव्हा आपल्या शेजारच्या देशांना आपल्या भारतीय नौदलाच्या बोटींनी आपण मदत केली होती. तसेच सोमालियाच्या चाचेगिरी विरोधात भारतीय नौदलाच्या विनाशिक

0: आणि इतर बोटी ह्या तिथे तैनात होत्या आणि नुसतीच आपली व्यापारी जहाजे नाही तर इतर देशांच्या व्यापारी जहाजांना सुद्धा आपण मदत केली होती. तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी चीनच्या अँबॅसेडरनी सुद्धा खुल्या मनानी हे मानलं होतं की कोचीनहून 100 मैलावर जेव्हा एका चीनी व्यापारी जहाजावर मदतीची गरज पडली तेव्हा भारतीय नौदलानी जाऊन त्यांच्या सेलर्सची सुटका केली होती आणि त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणलं होतं. तर हा जो रोल आहे ह्याच्यामुळे जगभर एक असं होतं की भारतीय नौदल हे अत्यंत सक्षम नौदल आहे आणि गरज पडली तर नुसतंच संरक्षण नाही तर इतरांना मदत पण करू शकतं, आक्रमण पण करू शकतं. आणि आजच्या घडीला भारतीय नौदला हे पॅसिफिक महासागर किंवा अटलांटिक महासागर मध्ये सुद्धा पोहोचू शकतं. तुम्ही जर आता चेक केलं तर भारतीय नौदलाची कुठली ना कुठली तरी बोट किंवा युद्धपोत हे या सगळ्या महासागरांमध्ये तैनात आहे. ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे व इतर देशांना सुद्धा हा एक इशारा आहे किंवा त्यांना ही जाणीव करून देते की भारत हा एक सक्षम देश आहे.
1: श्रोते हो, भारताची किनारपट्टी, समुद्रमार्गे होणारा व्यापार आणि सामुद्रधुनी अशा जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी सागरी सुरक्षेचं महत्व किती आणि कसं वाढलं याविषयी अधिक जाणून घेऊया पत्रकार आणि संरक्षण शास्त्राचे अभ्यासक डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांच्याकडून.
2: ज्याची समुद्रावर सत्ता तो जगावर अधिराज्य करतो असं म्हटलं जातं. भारताचं आणि समुद्राचं नातं खूप जुनं आहे. सुरक्षेसंबंधी सामान्य नागरिक जेव्हा विचार करतो तेव्हा प्रामुख्यानं केवळ भूसीमांचं संरक्षण समोर येतं. पण भूसीमांबरोबरच सागरी सुरक्षेची व्याप्ती ही खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे. सध्या पश्चिम आशियामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत ते पाहून सागरी सुरक्षेचं महत्व लक्षात येतं. भारताला 11,000 किलोमीटरहून अधिक सागरी किनारा लाभलेला आहे. यामध्ये बेट समूहांचाही समावेश आहे. याबरोबर 23,05,000 चौरस किलोमीटरचा ईईझेड अर्थात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, 12 मोठी आणि 217 इतर बंदर, लहान मोठे मिळून 79 जहाज निर्मिती दुरुस्तीचे कारखाने, इंटरनेटसाठी आवश्यक केबलचं समुद्रातलं जाळं आणि अर्थातच 90% अधिक असलेला सागरी व्यापार आपल्याला सागरी सुरक्षेची व्याप्ती दाखवतो. तेलासाठी आपण जवळपास पूर्णपणे सागरी व्यापारावरच अवलंबून आहोत. इतकंच नाही तर जगातले 12-17% सागरी खलाशी भारताचे आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आपण मत्स्य उत्पादक आहोत. याखेरीस सागरी सुरक्षेचा आणि सागरी धोक्यांचा विचार केला तर चाचेगिरी, तस्करी, सागरी दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती अशी देखील आव्हानं आहेत. भारताच्या नौदलावर सागरी सुरक्षेची जबाबदारी आहे. नौदल, त्याच्याबरोबरच तटरक्षक दल आणि इतर सागरी सुरक्षेशी संबंधित संस्था ही सुरक्षा सक्षमपणे सांभाळत आहेत.
1: श्रोते हो, एकेकाळी युद्धनौका आयात करणारा भारत आज स्वदेशी युद्धनौकांची रचना आणि निर्मिती करत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतच्या दृष्टीने या बदलाकडे पाहताना डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितलं,
2: भारताच्या नौदलाचं 2047 पर्यंत पूर्ण आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी अनेक नवे उपक्रम आपण राबवित आहोत. यात NIIO अर्थात नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजिनायझेशन ऑर्गनायझेशन, नौदलामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी 2022 स्प्रिंट चॅलेंज, तंत्रज्ञान विकासासाठी IDEX अर्थात इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स आदी उपक्रम आपण सुरू केले. या उपक्रमांद्वारे खासगी क्षेत्राला MSMEना सहभागी करून घेतलं गेलं. त्यांच्याशी अधिकाधिक रॅपो तयार केले गेले. एखादी युद्धनौका 80% देशी बनावटीची असेल तर त्यामुळे केवळ जहाज बांधणी कारखान्यातच रोजगार तयार होत नाहीत तर अनेक खासगी आस्थापनांना MSMEना चालना मिळते. नौदलासाठी काही खरेदी करायची असेल तर भारतातील उद्योगांनाच प्राधान्य सध्या दिलं जातं. आज भारतामध्ये 50+ नौकांची बांधणी विविध गोदींमध्ये होतीये. देशी बनावटीचं साहित्य वापरामध्ये आपण खूप पुढे गेलो आहोत. विविध सर्फेस फ्लीट्स, पाणबुड्या आपण नौदलात दाखल केल्या आहेत. INS मालवण ही कालच नौदलात दाखल झाली. पाणबुडी विरोधी युद्धासाठी ती सक्षम आहे. मात्र अजूनही काही महत्वाचे घटक आपण आयात करीत आहोत. व्यापारी नौकांच्या निर्मितीतही आपल्याला खूप पुढे जायचं आहे. त्यामध्येही आत्मनिर्भरतेचं आव्हान आपल्या समोर आहे.
1: श्रोते हो, महासागर क्षेत्रातली बदलती सामरिक समीकरणं आणि भारताची धोरणं या दृष्टीनं अलीकडे नौदलात दाखल झालेल्या स्वदेशी युद्ध नौका या भारताची विश्वासार्हता अधिक बळकट करतात असं डॉक्टर प्रसाद कुलकर्णी म्हणाले.
2: बदलती भूराजकीय स्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या साऱ्यांकडे पाहता आव्हानं नक्कीच मोठी आहेत. आपल्या सागरी धोरणात आपले मॅरिटाईम इंटरेस्ट आणि आपल्या दृष्टीनं महत्वाची सागरी क्षेत्रे सुस्पष्ट

0: स्पष्टपणे दिली आहेत. पंतप्रधान मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना 2015 आणि मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना 2025 सागर आणि महासागर या उपक्रमांची आपण घोषणा केली. एक नवं उद्दिष्ट आपण समोर ठेवलं. हिंदी महासागर क्षेत्रातील विविध देशांशी आपण संबंध मजबूत करत आहोत. सामरिक दृष्ट्या महत्वाचा निकोबार प्रकल्पही आपण राबवत आहोत. या साऱ्या बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर क्वाड संघटनेचीही स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुद्रातून खुल्या सागरी वाहतुकीची भूमिका भारत कायम घेत आला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्याची जोरकस मांडणी देखील आपण करत आहोत. सागरी व्यापार आणि ऊर्जा सुरक्षा यांचं आव्हान पाहता बंदर विकासालाही आपण चालना दिली आहे. सागरमाला उपक्रमांतर्गत बंदर अधिकाधिक सक्षम केली जात आहेत. गेल्या वर्षी विझिंजम या केरळ मधल्या डीप सी बंदराचं उद्घाटन झालं. वाढवण बंदराचंही काम सुरू आहे आणि आताच उल्लेख केल्याप्रमाणे निकोबार प्रकल्पावरही काम सुरू आहे. या साऱ्या उपक्रमांनी आपलं सागरी हित, सागरी सुरक्षा आणि सामरिक हितसंबंध सक्षमपणे राखले जात आहेत. हे सारे उपक्रम, हे सारे प्रकल्प केवळ आपला रीच दूरपर्यंत पोहोचावा, आपला व्यापार सुस्थितीत व्हावा यासाठीच नाहीयेत, तर एक स्ट्रॅटेजिक गोल आणि स्ट्रॅटेजिक उद्दिष्ट आपण याद्वारे साध्य करणार आहोत. बदलत्या भूराजकीय स्थितीमध्ये आपण अतिशय सक्षमपणे पावलं टाकत असून आपले सामरिक हित जपत आहोत.
1: श्रोते हो, भारतीय नौदलात दाखल झालेल्या या स्वदेशी युद्धनौका भारताच्या संरक्षण क्षमतेत भर घालणाऱ्या आहेतच, पण त्याचबरोबर त्या देशाच्या तांत्रिक प्रगतीचं, औद्योगिक सामर्थ्याचं आणि आत्मनिर्भरतेच्या वाटचालीचंही प्रतीक आहेत. सुरक्षित सागरी सीमा, निर्धोक व्यापारी जहाज वाहतूक, नील अर्थव्यवस्थेचा विकास आणि हिंद महासागर क्षेत्रातील भारताचं वाढतं नेतृत्व, या सर्व बाबींमध्ये या युद्धनौका महत्वाची भूमिका बजावणार आहेत. आणि हेच 2047 आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन अभय धुमाळ.

श्रोते हो वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सायंकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार मंडळी. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत. आज वार शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 2 श्रावण शके 1948 अर्थात 24 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणात. सद्यस्थितीत कोरडवाहू शेतीमध्ये पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद भोरे यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक कार्यक्रमात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो आजच्या

0: कार्यक्रमामध्ये आपण कोरडवाहू शेतीमध्ये सद्यस्थितीत पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद गोरे मुख्य शास्त्रज्ञ अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, बदलते हवामान, पावसाचं अनिश्चित स्वरूप आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे कोरडवाहू शेतीसमोर अनेक आव्हानं उभी असतात. अशा परिस्थितीत योग्य पीक व्यवस्थापन, मृदा आणि जलसंधारण, संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रण यांचा अवलंब केल्यास कमी पावसातही चांगलं उत्पादन मिळवता येऊ शकतं. आणि सध्या परिस्थिती तर आपण पाहतो आहोत की पावसाचं प्रमाण काही भागात अतिशय कमी आहे. तर मग अशा वेळी आपण पीक व्यवस्थापन कशा रीतीने करायला हवं हा मोठा प्रश्न आपल्या समोर उभा आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कोरडवाहू शेतीमध्ये सद्यस्थितीत पीक व्यवस्थापन कसं करावं याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि आज त्यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर आनंद गोरे सर. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
2: धन्यवाद
1: सर. आता सध्या आपण पाहतोय की हवामानात अनिश्चित प्रमाणात बदल होत आहे.
2: बरोबर.
1: कारण पावसाचं प्रमाण खूप कमी आहे, बऱ्याच ठिकाणी पेरणी पण शेतकऱ्यांची झालेली आहे. पण मग शेतकरी सध्या खूप चिंतेत आहे की या पिकाचं व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल सध्या परिस्थितीमध्ये. तर कोरडवाहू शेतीमध्ये हे पीक व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला हे सांगा की कोरडवाहू शेती म्हणजे काय आणि कोरडवाहू शेतीच्या मुख्य काय समस्या आहेत.
2: अगदी महत्वाचा विषय आपण घेतलेला आहे. आपल्याला माहिती की सर्वसाधारणपणे आपण कोरडवाहू शेती ही एक व्यापक अशी संकल्पना आहे. कोरडवाहू शेती जर आपण बघितलं तर त्याचे मुख्यतः तीन प्रकार पडतात. त्यामध्ये एक मूलतः ज्याला आपण अगदीच कोरडवाहू शेती म्हणतो की ज्या ठिकाणी पावसाचं जे प्रमाण आहे ते 750 मिलीमीटर पेक्षा कमी असतं, अशा ठिकाणी आपण त्याला कोरडी किंवा कोरडवाहू शेती पद्धतीचा प्रकार म्हणतो. अशा ठिकाणी जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवणे आणि जो काही ओलावा त्या ठिकाणी आपल्याकडे जो पाऊस असतो त्याच्या आधारे आपल्याला साठवता येतो, त्या आधारे आपण पीक लागवड त्या ठिकाणी करत असतो. दुसरा प्रकार आहे पावसावर आधारित शेतीचा की ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण थोडं अधिक असतं, म्हणजे 750 मिलीमीटर ते जवळपास 1150 ते 1200 मिलीमीटर पर्यंत, या पद्धतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मृद जलसंधारणाचे उपाय हाती घेऊन आपल्याला पीक पद्धती आणि एकल पीक त्या ठिकाणी घ्यायचं असतं. आणि तिसरा प्रकार जर आपण बघितला तर सर्वसाधारणपणे आपण त्याला कोरडवाहू किंवा पावसावर आधारित शेती त्या ठिकाणी म्हणू शकतो की ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं असतं, म्हणजे जवळपास 1000 ते 1150 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस त्या ठिकाणी असतो, अशा ठिकाणी आपल्याला खरीप किंवा दुबार रबी हंगामामध्ये सुद्धा पीक जमिनीच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी घेता येत. तर अशा पद्धतीनं सर्वसाधारण जर आपण बघायला गेलो तर पावसावर आधारित असणारी शेती आणि ज्या ठिकाणी सिंचनाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीयेत किंवा स्त्रोत उपलब्ध नाहीयेत अशा ठिकाणी केली जाणारी शेती म्हणजे कोरडवाहू शेती आहे.
1: अच्छा. तर सर, कोरडवाहू शेती करत असताना बऱ्याचदा आपत्कालीन परिस्थितीही निर्माण होते, तर मग ही आपत्कालीन परिस्थिती म्हणजे नेमकं काय.
2: अगदी बरोबर आहे की तसं जर आपण बघितलं तर देशामध्ये आपण सर्वसाधारणपणे 55% ते 60% ही कोरडवाहू शेतीच त्या ठिकाणी केली जाते. राज्यामध्ये जवळपास 85% आणि मराठवाडा विभागामध्ये जवळपास 82 ते 83% क्षेत्रावर कोरडवाहू शेती त्या ठिकाणी केली जाते. आपल्याला अवगत आहे की आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर आणि आदरणीय संचालक संशोधन डॉक्टर बी व्ही आसेवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प हा कार्यरत आहे. आपल्याकडे राज्य शासनाचं सुद्धा कोरडवाहू शेती संशोधन केंद्र 1977 पासून आणि अखिल भारतीय समन्वयित प्रकल्प हा 2005 पासून कार्यरत आहे. आणि या केंद्राच्या माध्यमातून आपण कोरडवाहू शेती तंत्रज्ञान विकसित करणे, त्याचा प्रचार प्रसार या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करत असतो. तर आपत्कालीन पीक परिस्थिती म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारणपणे राज्यात किंवा मराठवाडा विभागामध्ये 4 पद्धतीच्या आपत्कालीन परिस्थिती आपल्याला आढळून येतात. यामध्ये पावसाचं उशिरा आगमन होणे, म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या 10 ते 15 जून पर्यंत पावसाचं आगमन होतं, त्यापेक्षा उशिरा आगमन होणे. दुसरी परिस्थिती आपत्कालीन अशी आहे की पावसाचं लवकर निर्गमन किंवा परतीचा पाऊस लवकर येणे. सर्वसाधारणपणे आपल्याकडे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत परतीचा पाऊस परतत असतो, त्याच्यापूर्वीच निर्गमन

0: गमन किंवा तो परत नाही म्हणजे ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे. तिसरी आपत्कालीन परिस्थिती म्हणजे पावसाचं आगमन आणि निर्गमन वेळेवर होणे, परंतु पीक कालावधीमध्ये पीक वाढीचा जो कालावधी असतो सर्वसाधारण त्यामध्ये पावसाचे दीर्घकालीन किंवा लघुकालीन खंड येणे, आणि चौथी परिस्थिती म्हणजे सतत पाऊस लागून राहणे किंवा अतिवृष्टी होणे. बऱ्याच भागामध्ये आपण बघतो की सतत, जसं गेल्या वर्षी आपण अनुभवलं आहे की सतत पाऊस लागून राहतो, मग शेती कामं करणे किंवा पिकाची वाढ त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही. तर अशा चार आपत्कालीन परिस्थिती आपण सहसा अनुभवत असतो.
1: अच्छा, मला वाटतं सद्य परिस्थिती ही आपण आता आपत्कालीन परिस्थितीमध्येच घेऊ शकतो, नाही का?
0: निश्चित, बरोबर.
1: आणि सर दुसरं म्हणजे यल निनो बद्दल बरीच चर्चा सध्या होते आहे, तर यल निनो म्हणजे काय आणि त्याचा शेती क्षेत्रावर काय परिणाम होईल किंवा होत आहे?
0: अगदी बरोबर आहे. आपण पाहतो की आता एल निनो ही जी एक संकल्पना आहे ती प्रशांत महासागरामधील विषुववृत्तीय जो भाग आहे त्या भागात निर्माण होणारी एक हवामान विषयक घटना आहे. या संदर्भामध्ये काय होतं की एल निनोच्या कालावधीमध्ये आपला जो मध्य आणि पूर्व प्रशांत महासागर आहे या महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे जे तापमान आहे ते सामान्य तापमानापेक्षा ते वाढतं, आणि हे वाढल्यामुळे मग ते साधारणतः 0.5 ते 1% त्याची वाढ असते. मग याची जेवढी तीव्रता आहे त्यानुसार हा एल निनो तीव्र किंवा मध्यम स्वरूपाचा असतो. आणि यावर्षी एल निनोचा प्रभाव असल्याचा अंदाज आपल्याला दिलेला आहे आणि तो आपण अनुभवत आहोत. आणि यामध्ये काय होतं की पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे हे या परिस्थितीमध्ये उलट दिशेने वाहतात आणि आपल्याकडं सर्वसाधारणपणे शेती क्षेत्रावर याचा अतिशय विपरीत परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. मग या विपरीत परिणामामध्ये पावसाचं जे वितरण आहे ते असमान असतं. कुठं पाऊस अतिशय कमी पडतो, कुठे पडत नाही, कुठे कमी वेळात जास्त पडतो. पावसाचं उशीर आगमन होणं आहे, पावसाचे दीर्घकालीन खंड आहेत, एकूणच पावसाचं प्रमाण हे कमी राहणे असेल किंवा कमी पावसाचे ढग येणे, या सगळ्या परिस्थिती ज्या आहेत ह्या एल निनोच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात.
1: अच्छा, तर सर सध्याची ही परिस्थिती आहे तर ती एल निनोमुळेच निर्माण झाली असं म्हणूयात?
0: निश्चित, बरोबर आहे.
1: तर कोरडवाहू शेती क्षेत्रात कोणती मुख्य पिकं घेतली जातात?
0: अगदी बरोबर आहे. आपण जर बघितलं तर कोरडवाहू क्षेत्र आहे, मग ते आपल्या मराठवाडा विभागामध्ये जर आपण बघितलं तर सोयाबीन सारखं पीक हे त्या ठिकाणी मुख्य पीक आहे. त्याच्यानंतर कपाशी सारखं पीक आहे, तूर आहे, मूग, उडीद, बाजरा, सूर्यफूल ही सर्वच पिकं आपण कोरडवाहू क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी घेतो. आपण जर कोकण विभागाचा जरी विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा पावसावर आधारित भात शेती, नागली, नाचणी ही पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. विदर्भामध्ये सुद्धा कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिकं घेतली जातात, परंतु प्राधान्याने कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये तृणधान्य असतील, तेलबिया पिकं असतील, कडधान्य पिकं असतील या पिकांवर आपण भर देण्याची गरज आहे.
1: अच्छा, तर सर कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे तेलबिया, कडधान्य ही पिकं आपण घेऊ शकतो, तर कोरडवाहू शेतीमध्ये मृद आणि जलसंधारणाचं नेमकं काय महत्व आहे याबद्दल आपण काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे. कोरडवाहू शेती ज्या ठिकाणी आपण करतो आणि आपल्याकडं आपण जर विचार केला तर 82-83% क्षेत्रावर कोरडवाहू शेती आहे. मग अशा ठिकाणी कोरडवाहू शेतीचे काही मुख्य आधारस्तंभ आहेत आणि या आधारस्तंभामध्ये जर आपण विचार केला तर एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे मृद व जलसंधारण.
1: बरोबर,
0: हा एक त्याचा मूलभूत पाया आहे आणि मृद व जलसंधारण त्याच्यावरचा एक या शेतीला यशस्वी करण्याचा एक आधारभूत घटक आहे. याच्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जमिनीनुसार योग्य पीक आणि पीक पद्धतीची निवड, त्याच्यानंतर त्या विभागातल्या किंवा त्या जिल्ह्यातल्या पाऊसमान एकूण किती आहे ते गृहित धरून पीक आणि पिकाची निवड, यानंतर संतुलित किंवा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, त्याच्यानंतर लागवड पद्धती जसे रुंद वरंबासरी पद्धत असेल, बेड पद्धत असेल, त्याच्यानंतर आपल्याला आंतरपीक पद्धती, त्या वर्षीच्या अनुमानानुसार किंवा अंदाजानुसार आपल्याला पिकांचे, मग आपल्याला खरीप हंगामातील नियोजन किंवा भारी किंवा त्या ठिकाणी मध्यम जमिनीमध्ये निश्चित पर्जन्यमानाच्या विभागामध्ये दुबार पीक पद्धतीची निवड असेल, या पद्धतीतून या सगळ्या घटकांना लक्षात घेऊन आपल्याला त्या ठिकाणी शेतीचं नियोजन करायचं असतं. आणि या सगळ्या घटकांमध्ये मृद जलसंधारण हा कोरडवाहू शेतीचा पाया आहे. यामध्ये आपल्याला काय करायला लागतं की जमिनीच्या उतारानुसार वेगवेगळे उपचार त्या ठिकाणी घ्यावे लागतात जेणेकरून त्या ठिकाणी पडणारं पावसाचं पाणी त्याच ठिकाणी जास्तीत जास्त मुरवलं पाहिजे, जेणेकरून त्या भागातील पाण्याची पातळी वाढेल, त्या ठिकाणी जमिनीमध्ये

0: त्या ठिकाणी ओलावा टिकून राहील आणि त्याचा उपयोग त्या पिकाला आणि पुढील हंगामातील पिकाला होईल. यामध्ये मग आपण ज्या ठिकाणी उतार जास्त आहे त्या ठिकाणी सलग समतर चर असतील, त्याच्यानंतर ढाळीचे बांध असतील, त्याच्यानंतर शेती क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर आंतरपीक पद्धत आहे, पट्टापेर पद्धत आहे, आच्छादनाचा वापर आहे, आंतरपीक मिश्रपीक पद्धती आहेत. हे सगळेच उपाय त्या ठिकाणी मृद जलसंधारणामध्ये त्या ठिकाणी येतात. याच्यामध्ये ज्या ठिकाणी जमिनीचा उतार अधिक आहे तिथे ढाळीचे बांध आपण घेतो 2-6% उतार असलेल्या जमिनीमध्ये. नंतर आपण समतल चर सुद्धा घेतो किंवा समतल बांध सुद्धा घेतो. या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उतार कमी आहे त्या ठिकाणी आपण समतल बांध त्या ठिकाणी घेतो आणि या सगळ्या उपायांचा उपयोग जो आहे तो मृद आणि जल या दोन्हीच्या संधारणासाठी त्या ठिकाणी होतो. कारण आपण आपल्या देशाचा विचार केला तर जवळपास दरवर्षी 5,300 दशलक्ष टन माती त्या ठिकाणी दरवर्षी वाहून जाते आणि प्रति हेक्टरी जवळपास 21 टन माती दरवर्षी वाहून जाते आणि या माध्यमातून अन्नद्रव्य सुद्धा वाहून जातात. म्हणून आपल्याला मृद जलसंधारणाचे उपाय कोरडवाहू शेतीमध्ये घेणं अत्यंत गरज आहे.
1: अगदीच, म्हणजे एकंदरीतच कोरडवाहू शेतीमध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असेल, उत्पन्न चांगलं मिळवायचं असेल, तर मृद आणि जलसंधारणाचे उपाय करणं शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचं असं आहे. तर सर, आता आपण बोलत असताना म्हणालात की आंतरपीक पद्धती सुद्धा यामध्ये वापरता येते, तर आंतरपीक पद्धतीचे काय फायदे आहेत आणि त्याचा अवलंब कसा करावा?
0: नाही, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आंतरपीक पद्धती याबद्दलचं ज्ञान शेतकरी बंधू भगिनींना अगदी उपजतच आहे. कारण की आंतरपीक पद्धतीमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी साध्य करता येतात. एक तर आपले नैसर्गिक साधन संपत्ती ज्याच्यामध्ये मग जमिनीत रोलावा असेल, जमिनीतील अन्नद्रव्य असतील, सूर्यप्रकाश असेल, या सगळ्या गोष्टीचा कार्यक्षम वापर होतो. म्हणजे एक तसेच मृद जलसंधारण सुद्धा साध्य होतं. आपण काय करतो, याच्यामध्ये एक तृणधान्य पीक, कडधान्य पीक याची आंतरपीक पद्धती आपण घेतो किंवा कडधान्य पीक, तेलबिया पीक अशा पद्धतीने घेतो. आपण जर बघितलं तर या पीक पद्धतीमध्ये ज्या पिकाची मुळं खोलवर जातात असं एक पीक निवडतो आणि ज्या पिकाची मुळं अगदी वरच्या थरात जातात असे पीक निवडतो, जेणेकरून जमिनीतील वेगवेगळ्या थरातून अन्नद्रव्य घेतो, ओलावा सुद्धा वेगवेगळ्या थरातून घेतो. म्हणजे कार्यक्षम त्या ठिकाणी वापर अन्नद्रव्याचा आणि ओलाव्याचा होता. दुसरा, कीड रोगांच्या दृष्टीनं सुद्धा याचा फायदा होतो. हवामान बदलामुळे एखादं पीक आपल्याला हातचं गेलं तर दुसरं पीक त्या ठिकाणी चांगलं उत्पादन देऊन जातो. बाजारभाव कोसळले तर एका पिकाचे भाव कोसळले तर दुसऱ्या पिकाच्या उत्पादनातून आपल्याला योग्य बाजारभाव मिळतो. म्हणजे हवामान बदल असू द्या, बाजारभावातील चढ उतार असू द्या, किंवा मृद जलसंधारणाच्या दृष्टीने, किंवा आपल्या कुटुंबाची अन्नधान्याची गरज आणि कडधान्याची गरज किंवा तेलबिया पिकांची गरज भागवण्याच्या दृष्टीनं आंतरपीक पद्धती महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये सोयाबीन अधिक तूर 4:2, कपाशी अधिक उडीद 1:1, किंवा कपाशी अधिक सोयाबीन 1:1, किंवा बाजरा अधिक तूर कोरडवाहू शेतीमध्ये 3:3 किंवा 4:2, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आंतरपीक पद्धती आपण आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी योग्य पेरणी यंत्राचा वापर करून निश्चितपणानं अवलंब करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे एकंदरीत शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये या दृष्टीने आंतरपीक पद्धत अतिशय महत्वाची अशी पद्धत आहे. तर सर, आंतरपीक पद्धत घेतल्यानंतर पिकांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन तितकंच महत्वाचं ठरतं, तर मग एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करावं?
0: नाही, अतिशय महत्वाचं आहे. आपण आता सद्यस्थितीमध्ये सुद्धा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. आपण पाहतो की आता पावसाचं प्रमाण कमी आहे, अशा वेळेला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, या परिस्थितीत किंवा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सुद्धा रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खतांचा वापर आपण केला पाहिजे. यामध्ये शेणखत, गांडूळ खत, हिरवळीचे खत, जैविक खते, जसं आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे नस्तरस्थिरीकरण करणारे जीवाणू खत किंवा स्फुरद विरघळणारे खत किंवा जस्त विरघळणारे खत यांची उपलब्धता त्या ठिकाणी आहे. हे जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते आणि आपला लागवडीवरचा खर्च कमी होतो. आणि आपण जर आपल्या शेतामध्ये जर हे सगळी खतांची शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत निर्मिती केली किंवा जीवामृतचा जरी वापर केला तरी एकीकडे खर्च कमी होतो, दुसरीकडे जमिनीच्या जैविक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्म सुधारतात, आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती वाढते. म्हणूनच एकंदरीतच आपल्याला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आणि सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सुद्धा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे.
1: बरोबर. तर सर, सद्यस्थितीमध्ये खरीप पिकांचं व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांनी नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल काय सांगाल?
0: अगदी महत्वाची गोष्ट आहे. आपण जर बघितलं तर सद्यस्थितीमध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचशा भागामध्ये पावसाला उशिरा सुरुवात झालेली आहे, त्यानंतर पाऊस चांगला झाला, शेतकरी बंधू भगिनींच्या पेरण्या झालेल्या आहेत, परंतु नंतर पुन्हा जो आहे तो पावसाचा

मोठा खंड आपल्याला आढळून येत आहे. ही एक परिस्थिती. दुसरी परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी पाऊस जेमतेम पडतोय. आणि तिसरी परिस्थिती अशी की आजही जवळपास 15-30% भागामध्ये मराठवाड्यामध्ये अजूनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. तर या तीनही परिस्थितीमध्ये, पहिल्या परिस्थितीमध्ये की ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत परंतु आता पावसाचा खंड आहे, अशा ठिकाणी शेतकरी बंधू भगिनींनी पीक 20-21 दिवसाचं झाल्यावर हलक्या कोळपण्या द्याव्यात आणि जमिनीला पडलेल्या भेगा बुजवाव्यात, पिकांना मातीची भर द्यावी आणि हलक्या कोळपण्या ह्या वारंवार करत राहाव्यात, जेणेकरून ओलावा त्या ठिकाणी साठून राहील आणि पिकांना फायदा होईल. ज्या ठिकाणी पीक 20-21 दिवसाच्या आत आहे त्या ठिकाणी हलक्या पद्धतीनं पिकांना इजा होणार नाही अशा पद्धतीनं जमिनीच्या भेगा बुजवाव्यात. यानंतर ज्या ठिकाणी पीक 21-30 दिवसाच्या पुढे गेलेले आहे अशा ठिकाणी आपण फवारणीद्वारे अन्नद्रव्याचा वापर करावा, जेणेकरून पोटॅशियम नायट्रेट सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 50 ग्रॅम, मध्य अवस्थेमध्ये 100 ग्रॅम आणि जवळपास 55 दिवसाच्या पुढे 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13-0-45 फवारणी करावी, जेणेकरून 6-8 दिवस पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पिकामध्ये निर्माण होते. किंवा 19-19-19 हे पाण्यात विरघळणारं खत आहे ते आपण 50 ग्रॅम ते 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन पिकाच्या अवस्थेनुसार त्याची फवारणी करावी. किंवा सोपा उपाय म्हणजे साधी पाण्याची फवारणी सुद्धा शेतकरी बंधू भगिनी करू शकतात कमी खर्चाची. याशिवाय आपण सोयाबीन किंवा इतर पिकाचा भुसा टाकून आच्छादन सुद्धा करू शकतो, जेणेकरून जमिनीतील ओलावा त्या ठिकाणी टिकून राहील. याशिवाय सद्यस्थितीमध्ये आपण कीड व रोगाच्या दृष्टीनं सुद्धा त्वरित उपाययोजना त्या ठिकाणी करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण की या माध्यमातून आपल्याला जे काही कीड आणि रोग आहेत त्याची त्वरित आपल्याला पाहणी करणे आणि त्याच्यावर उपाय योजना ही काळाची गरज आहे, जेणेकरून आपल्याला जी महत्वाची गोष्ट आहे की आपण त्वरित त्या ठिकाणी नियंत्रण किडींचं व्यवस्थित करू शकतो. यानंतर दुसरा मुख्य मुद्दा असा आहे की तणांचं व्यवस्थापन. आपण पाहतो की तणे ही जे आहेत ती पिकांना, मुख्य पिकांना अन्नद्रव्य असतील, ओलावा असेल यासाठी स्पर्धा करतात. म्हणून पीक 21 दिवसात झाल्यानंतर लगेच कोळपणी खोरपणी करावी, तणांचा बंदोबस्त त्या ठिकाणी करावा, किंवा जिथं ओलावा आहे जमिनीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही तणनाशकांचा वापर सुद्धा करू शकता. आणि याद्वारे आपण तणांचं व्यवस्थापन केल्यानंतर आपल्याला जो ओलावा किंवा अन्नद्रव्य ते फक्त पिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होतील. ज्या ठिकाणी पाणी देऊ शकतो किंवा सिंचनाची व्यवस्था आहे अशा ठिकाणी आपण तुषार सिंचनाचा वापर करून पावसाचा खंड असेल तर त्वरित त्या ठिकाणी पाणी द्यावं. त्यानंतर गिरीपुष्प किंवा सुभाबूळ किंवा सोयाबीन भात यांचं काड आपण आच्छादन म्हणून वापरावं आणि फळबागांमध्ये बोर्डो पेस्टचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. सोयाबीन सारख्या पिकामध्ये दर 4 ओळीनंतर आपण एक जलसंधारण सरी काढावी, जेणेकरून या सरीमध्ये पडणाऱ्या पावसाचं पाणी, हलका पाऊस जरी झाला तरी तो मुरेल त्या पिकाला किंवा पुढच्या पिकासाठी त्याचा उपयोग होईल. कपाशी सारख्या पिकामध्ये 1-2 ओळीनंतर या जलसंधारण सरी साध्या बळीराम नांगरांनी काढाव्यात आणि या जलसंधारण सरीचा आपल्याला अशा पद्धतीनं जे काही पावसाचं पाणी पडणार आहे ते त्या ठिकाणी मुरेल आणि त्याच ठिकाणी आपल्याला ओलावा त्या ठिकाणी साठवून ठेवतो. तर अशा पद्धतीनं सद्यस्थितीमध्ये आपल्याला पोटॅशियम नायट्रेटची 0.5-2% फवारणी किंवा साध्या पाण्याची फवारणी, यानंतर आच्छादन, सतत हलक्या कोळपण्या करणे, तण व्यवस्थापन, संरक्षित सिंचन, तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आच्छादनाचा वापर, कीड रोगाचं व्यवस्थापन, फळबागांमध्ये बोर्डो पेस्ट, तसेच त्या ठिकाणी तणांचं व्यवस्थापन, या सगळ्या बाबींवर भर देणं ही गरज आहे. आता दुसरी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी अजून शेतकरी बंधू भगिनी पेरणीयोग्य पावसाची वाट बघत आहेत तर अशा ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की सर्वसाधारण परिस्थितीमध्ये आपण आत्ता कुठली पिकं घेऊ शकतो. तर सध्या आपण जर बघितलं तर 16 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान जर पावसाचं आगमन झालं तर आपल्याला कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग, त्याच्यानंतर मूग, उडीद ही पिकं घेता येणार नाहीत. तर त्यांच्याऐवजी आपल्याला सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, एरंडी, कारळ, तीळ या पिकांचा त्या ठिकाणी पेरणीसाठी अवलंब करावा लागेल. याशिवाय सोयाबीन अधिक तूर किंवा बाजरी अधिक तूर किंवा एरंडी अधिक धने किंवा एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धती आपल्याला त्या ठिकाणी घ्याव्या लागतील, कारण की 16 जुलै नंतर जिथं पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी. आणि उशिरा पावसामध्ये एक लक्षात ठेवायचं की आपल्याला तूर, सूर्यफूल, संकरित बाजरी, एरंडी या पिकांवर भर द्यायचा आहे.
याशिवाय सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीवर आपण भर देणं गरजेची गोष्ट आहे. आणि ज्या ठिकाणी पेरणी होऊन 25-30 दिवस झालेले आहेत अशा ठिकाणी जलसंधारण सरी काढणे, वेळेवर आंतरमशागत करणे, फवारणीद्वारे अन्नद्रव्याचा पुरवठा करणे, पावसाचा खंड असेल तर संरक्षित सिंचन

0: तुषार सिंचन, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देणे या बाबींवर भर देणं आपल्याला गरजेची गोष्ट आहे.
1: तर एकंदरीतच पिकांचं व्यवस्थापन आपण सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी केलं तर निश्चितपणे सध्याच्या स्थितीमध्ये पीक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करता येईल. तर सर, आपत्कालीन पीक नियोजन म्हणजे काय?
0: नाही, आपत्कालीन पीक नियोजन म्हणजे आपल्याला जर पाहिलं तर पावसाचं आगमन जसं उशिरा होतं किंवा हवामान बदलाच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं पावसाचं आगमन होतं त्या दृष्टीनं आपल्याला जी काही परिस्थिती निर्माण होते तिला आपण आपत्कालीन पीक किंवा आपत्कालीन परिस्थिती म्हणतो. मग या आपत्कालीन परिस्थितीला अनुसरून जे पीक पेरणीचं नियोजन करायचं असतं त्याला आपण आपत्कालीन पीक नियोजन म्हणतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं या आपत्कालीन पीक नियोजनाचा आराखडा दिलेला आहे. यामध्ये 15 जून ते 30 जून मध्ये सर्व खरीप पिकं आपण पेरणी करू शकतो. 1 जुलै ते 7 जुलैच्या दरम्यान पावसाचं आगमन झालं तरी सुद्धा आपण सर्व खरीप पिकांची पेरणी करू शकतो. मात्र पावसाचं आगमन लांबलं आणि ते 8 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान झालं तर अशा वेळेला मूग, उडीद, भुईमूग ही पिकं आपल्याला घेता येणार नाहीत, कारण त्यांच्या उत्पादनामध्ये घट येते. त्यांच्याऐवजी आपण कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफूल ही पिके घेऊ शकतो. त्याही उपर पावसाचं आगमन लांबलं आणि ते 16 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान झालं तर अशा वेळेला मात्र आपल्याला कपाशी किंवा ज्वारी, भुईमूग, मूग, उडीद ही पिकं टाळायची आणि त्यांच्याऐवजी आपल्याला सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, एरंडी, कारळ, तीळ, सोयाबीन अधिक तूर किंवा बाजरी अधिक तूर किंवा एरंडी अधिक तूर ही पिके किंवा ही आंतरपीक पद्धती आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल.
1: अच्छा,
0: यालाच आपण आपत्कालीन पीक नियोजन असं त्या ठिकाणी संबोधत असतो.
1: अच्छा, तर हे शेतकरी बांधवांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर हे केलं तर निश्चित याचा फायदा त्यांना होऊ शकतो.
0: निश्चित मॅडम, निश्चित.
1: तर सर, हे झालं आपत्कालीन पीक नियोजनासंदर्भात. तर कोरडवाहू शेतीमध्ये सुद्धा काही महत्वाचे असे दीर्घकालीन उपाय केले जात आहेत, तर ते नेमके कोणते?
0: नाही, अगदी महत्वाचं आहे की आपण कोरडवाहू शेतीमध्ये आता पावसाचा खंड आला मग आपण काय केलं पाहिजे तर यामध्ये हे तर आपल्याला तातडीचे उपाय तर करावेच लागतात. जसे मी मगाशी सांगितले की मग फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, संरक्षित सिंचन असेल किंवा हलकी कोळपणी खुरपणी असेल, आच्छादन असेल, तणांचं व्यवस्थापन असेल, तर यासोबतच आपल्याला दीर्घकालीन उपाय सुद्धा हाती घेणं गरजेचं आहे. कारण की आपण पाहतो की 10 वर्षाची सरासरी बघितली तर 3 ते 4 वर्ष सरासरी एवढा पाऊस पडतो. 3 वर्ष जवळपास आपल्याला सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. 1 ते 2 वर्ष सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो म्हणजे अतिवृष्टी होते. तर ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन दीर्घकालीन उपायामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मृदव जलसंधारणाचे उपाय, दीर्घकालीन उपयोगासाठी स्वतःच्या शेतावर आपल्याला सेंद्रिय खतांची निर्मिती, त्याच्यानंतर आपल्याला कूपनलिका किंवा विहीर पुनर्भरण या गोष्टीवर आपल्याला भर द्यावा लागेल. यासोबतच आपल्याला सर्वसाधारण शेतीमध्ये लागवड पद्धती बदलाव्या लागतील. त्याच्यामध्ये मग रुंदवरंबा सरी पद्धत म्हणजे बीबीएफ पद्धतीनं लागवड असेल. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला संरक्षित सिंचनाच्या दृष्टीनं आपले पाण्याचे स्त्रोत म्हणजे जास्तीत जास्त पावसाचे पाणी अडून मग शेततळ्याच्या माध्यमातून असेल, विहीर पुनर्भरण, कूपनलिका पुनर्भरणच्या माध्यमातून असेल, आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर असेल, याशिवाय आपल्याला आंतरपीक पद्धती, पिकांची फेरपालट या बाबींवर सुद्धा भर द्यावा लागेल. याशिवाय एकात्मिक शेती पद्धती असेल, याच्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे 30 ते 40% क्षेत्रावर सर्वसाधारण पिके घेतो, 10 ते 20% आपण फळ पिके घेतो, त्याच्या त्या जोडीला आपण शेळीपालन किंवा गोपालन किंवा दुग्ध व्यवसायाची जोड देतो, कुक्कुटपालनाची जोड देतो, किंवा जिथं पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे तिथं आपण रेशीम उद्योगाकडं किंवा तुती लागवडीकडे आपण गेलो पाहिजे. म्हणजे या कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करण्याच्या दृष्टीनं आपल्याला इतर पर्यायी त्या ठिकाणी जे शेतीपूरक व्यवसाय आहेत त्यावर सुद्धा भर आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर पीक आपल्याला हाती नाही लागले तर या इतर कृषीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्नाचं स्रोत त्या ठिकाणी निर्माण करता येईल. तर अशा पद्धतीनं दीर्घकालीन प्रणालीमध्ये आपल्याला मग बियाणे बँक, स्वतःला लागणारं बियाणं स्वतः किंवा गटाच्या माध्यमातून बियाणं तयार करा, तो खर्च कमी करता येईल. त्याच्यानंतर अन्नद्रव्याची बँक म्हणजे आपण स्वतःला लागणारे निविष्ठा जास्तीत जास्त आपल्या शेतावर त्या ठिकाणी तयार केल्या पाहिजे कमी खर्चामध्ये, शेणखत, गांडूळ खत, त्याच्यानंतर जीवामृत, त्याच्यानंतर कंपोस्ट, त्याच्यानंतर वॉटर बँक. वॉटर बँक म्हणजे आपण आपल्या शेतीला एकूण जेवढी शेती आहे त्यापेक्षा त्यापैकी 30-40% शेतीला 1-2 संरक्षित सिंचन देण्याच्या दृष्टीनं मग शेततळे असतील किंवा जास्तीत जास्त पाण्याचं त्या ठिकाणी आपल्याला संवर्धन होण्याच्या दृष्टीने किंवा पावसाचं पाणी मुरण्याच्या दृष्टीने वेगवेगळे मृद जलसंधारणाचे उपाय असतील किंवा विहीर पुनर्भरण जल

0: कूपनलिका पुनर्भरण असेल, या माध्यमातून आपल्याला ही पाण्याची पाणी बँक किंवा वॉटर बँक आपण जर तयार केली तर दीर्घकालीन परिस्थितीमध्ये याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो.
1: बर, तर सर शेवटी जाताना आमच्या शेतकरी बांधवांना, कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल?
0: यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही नेहमी सांगतो की कोरडवाहू शेतीमध्ये आपल्याला मृद जलसंधारणाचे उपाय, त्याच्यानंतर योग्य पीक व्यवस्थापन, त्याच्यामध्ये योग्य जमीन आणि पाऊसमानानुसार योग्य पीक आणि पीक पद्धतीची निवड, योग्य वेळेवर पेरणी, योग्य अंतरावर पेरणी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक तण कीड व रोग व्यवस्थापन, संरक्षित सिंचनाची व्यवस्था आणि त्रिसूत्रीमधलं तिसरं सूत्र म्हणजे त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी बाजारपेठ विक्री व्यवस्थापन आणि त्याला प्रक्रिया व मूल्यवर्धनाची जर जोड दिली तर आपल्याला त्या ठिकाणी अधिक शाश्वत असं उत्पन्न मिळेल. आणि कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करण्याच्या दृष्टीनं शेतीपूरक व्यवसाय, मग त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय असेल, त्या ठिकाणी शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा इतर छोटासा एखादा प्रक्रिया उद्योग किंवा मूल्यवर्धनाचा एखादा छोटासा लघु उद्योग आपण जर त्या ठिकाणी हाती घेतला तर निश्चितपणानं आपण कोरडवाहू शेती ही शाश्वत पद्धतीनं करू शकतो. आपल्याला मिळणारं उत्पादन हे शाश्वत होईल, मिळणारं उत्पन्न हे शाश्वत होईल. आपण कोरडवाहू शेती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून निश्चितपणाने यशस्वी करू शकतो.
1: बर, तर सर अत्यंत अशी उपयुक्त अशी माहिती आपण आमच्या शेतकरी बांधवांना दिली आहे, जेणेकरून कोरडवाहू शेतीमध्ये सद्यपरिस्थितीमध्ये त्यांना पीक व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने करता येईल आणि तुम्ही सांगितलेल्या त्रिसूत्रीचा वापर जर त्यांनी केला तर निश्चितच शाश्वत असं उत्पन्न त्यांना मिळू शकतं. तर सर आज इतकी छान अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना आपण दिलीत, त्याबद्दल समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे सुद्धा मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या खरीप हंगामामध्ये आपण कोरडवाहू शेती निश्चितपणाने यशस्वी करू असा मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण कोरडवाहू शेतीमध्ये सद्यस्थितीत पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद गोरे, मुख्य शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: बरे तर मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. एक आठवण जाता जाता उद्याच्या कार्यक्रमांची, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल भेंडी पिकाची लागवड याविषयी माहिती, आणि संध्याकाळी 7:30 माझा वार माझं शिवार या कार्यक्रमात कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयी प्राध्यापिका रुपाली देशमुख यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. बरे तर शेतकरी बंधू भगिनींनो, या कार्यक्रमापुरता मी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: साठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
1: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
0: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूच काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
0: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
0: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
3: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात ही परिसरात ही बैठक झाली आहे. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायन

0: ला सुद्धा मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली। त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचे नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं।
1: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1,000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इंफ्रास्ट्रक्चर।
0: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान चौथा रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली। नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं। पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि आयआयटीच्या पद्धतीची अंमलबजावणी या संदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाअधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं। या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले। दुर्घटना घडल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे, आता पेपरफुटी रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा यांनी यावेळी व्यक्त केली। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला। गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं। केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षांच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला। वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमन प्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे। भारतीय रेल्वेनं मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील आणि उत्तर पश्चिम रेल्वेच्या जयपूर आणि जोधपूर विभागातील लॉन्ड्रीमध्ये स्वयंचलित एआय कॅमेरा डाग ओळख तंत्रज्ञान वापरण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे। धुतलेल्या चादरी, उशींचे कव्हर अशा कपड्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली। केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली। आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली। त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली। उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं।
2: लगभग 2 घंटे चली सरकार की ओर से मैं और मेरे साथ सरकार के मंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए। उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई।
0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं।
3: डिमांड है 3, उनमें से 2 डिमांड कॉम्पेंसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उन पे सरकार पॉजिटिव है।
0: महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओदिशामध्ये 2024 भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत दाखल केलेले एफआयआर रद्द किंवा एकत्र करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत दाखल केलेले 4 एफआयआर रद्द करण्याची मागणी एका याचिकाकर्त्यानं केली होती, मात्र न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली। सायबर फसवणुकीचे प्रकार सध्या वाढत आहेत, त्याचं गांभीर्य आणि परिणाम पाहता या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखीन 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे।

ही यादी संबंधित बँकांनी महा आयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया

0: आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असं आवाहन पाटील यांनी केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या लाहोल आणि स्पिती भागात उदयपूर पांगी मार्गावर गाडीवर दरड कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. यात एका 6 महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. या अपघातग्रस्त एसयूव्ही कारमधून एकूण 15 जण प्रवास करत होते. कारमधून ऐनवेळी उडी मारल्यामुळे दोघे जण या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. केरळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यावर झालेल्या पोलीस अत्याचार प्रकरणाच्या तपासावर प्रभाव टाकल्याच्या आरोपावरून राज्य सरकारनं तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक एम आर अजितकुमार यांना निलंबित केलं आहे. 2023 तत्कालीन मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था विभागाची जबाबदारी अजितकुमार यांच्याकडे होती. ते सध्या केरळ स्टेट बेव्हरेजेस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. भारत आणि रोमानिया यांच्यात आणखीन सखोल व्यावसायिक सहकार्याच्या प्रचंड सुप्त क्षमता असल्यानं उभय देशांमधल्या आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांचा विस्तार झाला पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज रोमानियात बुखारेस्ट इथं आयोजित भारत रोमानिया बिझनेस फोरमला संबोधित करत होत्या. रोमानियाचं सामरिक स्थान, कुशल मनुष्यबळ आणि युरोपियन युनियनसोबतचं मजबूत एकात्मीकरण यामुळे तो भारतासाठी एक मोलाचा भागीदार आणि युरोपीय बाजारपेठेसाठी एक प्रवेशद्वार ठरतो असं त्या म्हणाल्या. संरक्षण उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, अणुऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, वाहतूक, लॉजिस्टिक्स, औषध निर्माण, आरोग्यसेवा, कृषी आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांमध्ये भारत आणि रोमानिया लक्षणीयरित्या सहकार्य वाढू शकतात असं मुर्मू म्हणाल्या. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेतल्या 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं सेवेतून काढून टाकलं आहे. हे सर्वजण कंत्राटी तत्वावर काम करत होते अशी माहिती सूत्रांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब. सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात दशरथ पाटील आणि सहकारी यांनी गायलेली काही गीतात ऐकूयात.

श्रोते दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:25 झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.